सुप्रभात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 23 आषाढ शके 1948 म्हणजे दिनांक 14 जुलै 2026. 5:53 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरची ही प्रातःकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 5:55 झालेली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये आहे का रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना. 12286 दुरांतो 5:35 आपल्या नियोजित वेळी. 5:05 येणारी 12612 गरीब रथ एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 31 उशीरा येण्याची शक्यता आहे. 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 12160 जबलपूर आमला 6:25 22613 श्रद्धा सेतू एक्सप्रेस 6:45 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळी येतील. 8:10 येणारी 01150 नियोजित वेळेच्या 12:07 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट 8:20 12289 नागपूर दुरांतो 8:25 12410 गोंडवना 8:20 आपल्या नियोजित वेळी येतील. 7:25 येणारी 06509 हमसफर एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 1:06 उशिरा येण्याची शक्यता आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 61120 आमला नागपूर 8:45 आपल्या नियोजित वेळी येतील. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बँगलोर राजधानी 9:25 12101 ज्ञानेश्वरी 9:35 आपल्या नियोजित वेळी येतील. 9:00 येणारी 20494 मडगाव सुपरफास्ट नियोजित वेळेच्या 1:15 उशिरा येण्याची शक्यता आहे. 7:40 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस नियोजित वेळेच्या 2:43 उशिरा येण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 2.2 अंशानं जास्त नोंदवलं गेलं. किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस सरासरीपेक्षा 1.2 अंशानं कमी नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात कमाल तापमान 33 आणि किमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरील हिंदी बातमीपत्र ठीक 6:00.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता अण्णा जोशी यांनी. यानंतर ऐकूयात वाणी जयराम यांच्या आवाजात संत नामदेवांचा हा अभंग, संगीतकार वसंत देसाई.

आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं बाईनी केला सरपंच खुळा या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.

संत भैरोबा यांचा अभंग आपण ऐकलात. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेला. यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वरांचा अभंग लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

या देशभक्तीपर गीताबरोबरच अर्चना हा कार्यक्रम आता संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आज आपण ऐकणार आहात तडजोड याविषयी प्रेमा लेकुळवाळे यांचे विचार. ऐकूया चिंतन, पण त्यापूर्वी काही संदेश.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सह

0: भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

तडजोड जीवनात भरपूर अडचणी येतात, कधी कधी त्यावेळेस आपण खचून जातो, परंतु ती खचून जाण्याची वेळ नसून स्वतःला सावरण्याची असते. त्याच खचलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो. जसा अर्जुनाला कृष्णाचा होता, वाईट परिस्थिती कशी पण असो पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच असतो. तडजोडविषयी सुभाषचंद्र बोस म्हणतात, तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, ती परिस्थितीवर केलेली मात असते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. आवडलेलं आणि निवडलेलं याचं दोन्ही सांगड घालता येत नाही तेव्हा उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी विसरता येत नाही तेव्हा उरते ती फक्त तडजोड. जी आपल्याला मनापासून स्वीकारता येत नाही त्याविषयी वपू काळे यांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की तडजोड ही जगातला सर्वोत्तम आणि सर्वात स्वस्त वकील आहे. मिरीविषयी म्हणता येईल की तिने तिच्या स्वप्नांची तडजोड केली. खऱ्या प्रेमासाठी केलेल्या तडजोडीमध्ये दुसऱ्यांचं मनही जपता येतं आणि स्वतःला खुशी ठेवता येतं. एका थोर विचारवंतांनी म्हटले आहे की उडू शकत नाही तर धावा, धावू शकत नाही तर जलद गतीने चला, चालू शकत नाही तर मग आराम करून चला, तसे जमत नाही तर रांगावे, ते नाही जमत तर सरपटत जा. एक व्यक्ती विचारतो की इतका आटापिटा करून जायचे कुठे आहे, पण इथे त्या विचारवंताला काहीतरी करून तुम्ही विकासाकडे चला तसे म्हणायचे, म्हणजेच तुम्हाला तडजोड करायची आहे. एक महावाक्य प्रसिद्ध आहे की एक गरीब माणूस खुश होऊ शकतो आणि एक आनंदी व्यक्ती कधीही गरीब नसतो. तसेच माघार घेतली म्हणजे काय कुणी हरत नसते, जो समजदार आहे त्याला नातेसंबंध सांभाळायचे आहेत, बस मग कुठपर्यंत तडजोड करायची आहे असाही त्यांचा प्रश्न असतो. मग आदर्श तडजोड करून समाज सुधारक कार्य करीत असतात. तडजोड अर्थात मतभेद झाले तरी वादविवाद टाळून सुसंवाद साधला पाहिजे. ज्याला जितका वेळ आनंद हवा आहे तितका वेळ तडजोड करावी.

0: डॉक्टर प्रेमा लेकुरवाळे यांचे तडजोड याविषयीचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची, पण त्यापूर्वी हे संदेश.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: गोंदिया जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहे भात।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: जाणून घेऊयात रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही प्रमुख कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषीवाणी। संत्र्यावरील रोगांचं व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात। याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:00 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चितगर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा। 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची माहिती। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून। 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात पूर्णिमा दिवसे यांनी गायलेली मराठी भावगीतं आपण ऐकू शकाल। 8:40 आणि 9:05 आनंद घ्या मराठी चित्रपट गीतांचा। 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हरीश लांडगे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकू शकाल। 10:00 वेळ HCG कॅन्सर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची। आजचा विषय असेल थायरॉईड कॅन्सर आणि तज्ज्ञ डॉक्टर भास्कर सिंग। 10:35 घरकुल या कार्यक्रमात ऋतुबदल आणि संसर्गजन्य आजार याविषयी नागपूर महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकार यांची मुलाखत आपण ऐकणार आहात। सादरकर्त्या संगीता अरसपुरे। 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम तर 11:30 आपण ऐकू शकाल स्वरबहार हा कार्यक्रम। 12:00 वेळ वनिता मंडळ या कार्यक्रमाची। यात खमंग आणि चटपटीत या मालिकेत श्रीधान्याच्या वैविध्यपूर्ण पाककृती याविषयी अनुश्री ठाकरे यांची मुलाखत आणि त्यानंतर पुस्तकवेध सादर करतील धनश्री पाटील। सादरकर्त्या संगीता अरसपुरे। 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT आपण ऐकू शकाल तर 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 आणि 8:30 भावधारा हा कार्यक्रम। 1:55 ऐकू शकाल ऐसी अक्षरे रसिके। 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात शास्त्रीय संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल। शास्त्रीय संगीताचाच कार्यक्रम संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00 प्रसारित करण्यात येईल। सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात करिअर मंत्र ही मालिका सायकोलॉजी याविषयी अमृता भुसकुटे यांची मुलाखत सादरकर्ते अतुल साखरकर। 6:15 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल तर 6:30 वेळ अमृतकलश या कार्यक्रमाची। 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात तूर एक फायदेशीर पीक याविषयी डॉक्टर श्रीकांत नवलाखे यांचं भाषण आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत प्रगत शेतकरी निंबास लखाडे या तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांची मुलाखत। तर असे असतील आमचे आज प्रसारित होणारे काही प्रमुख कार्यक्रम। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। कास्तकार बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र प्रसारित करीत आहोत कृषीवाणी। पण त्यापूर्वी काही संदेश।
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर भुईमुग ज्वारी भात कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिकं आहेत तूर भुईमुग ज्वारी कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31

0: 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
1: गोंदिया जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहे भात.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
1: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
7: शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषी वाणी.
8: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, संत्रा बागेचं नुकसान कोणकोणत्या रोगामुळे होतं हे आपण बघतोय. साधारणपणे संत्र्यावर येणाऱ्या डिंक्या, शेंडेमर याच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतल्या होत्या. आज आपण बघूया की पायकूज, मुळकूज, कोळशी तसंच बुरशीजन्य फळगळ यामुळे आपल्या संत्रा बागेचं नुकसान हे कशा पद्धतीनं होतं. पायकूज आणि मुळकूज या रोगाच्या बाबतीत लक्षात घ्या की झाडाच्या कलमयुतीचा भाग जो असतो तो जमिनीजवळ किंवा मग जमिनीत गाडल्या गेल्यास तिथं रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग सुरुवातीला खोडावर आणि मुळावर पसरतो. जमिनीलगतच्या बुंद्याची साल ही कुजते, पानं मलूल होऊ लागतात आणि महत्वाचं म्हणजे पानाच्या शिरा ज्या असतात त्या पिवळ्या पडायला लागतात. त्यानंतर संपूर्ण पानं पिवळी पडून गळायला लागतात आणि पुढे फळं देखील गळायला लागतात. याचा प्रादुर्भाव हा जमिनीच्या माध्यमातून असतो आणि म्हणूनच झाडाची कुजलेली मुळं जी आहेत ती आपण खोदून काढून टाकावीत. त्यावर रिडोमिल MZ72 हे औषध जे आहे ते 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात घेऊन ते आपण जमिनीत टाकावं. नंतर मुळ्या ज्या आहेत त्या मातीने झाकून हलकं ओलीत करून घ्यावं. याशिवाय काळ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.
7: याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम संपवित आहोत. आमचा यानंतरचा कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आमच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या, तसंच हा गजकर्ण

0: आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गरमी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि याने नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला का येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाईड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतो कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्र

0: पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी, नाले, धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: एकः पर्यटकः अधुनापि वियतनाम देशे चिकित्सालये चिकित्साम् अधिगच्छति। अस्मिन् मासस्य आरम्भे पश्चिम बंगालस्य तटात् लुप्ता मत्स्यजीविनां नौका बंगालखात्यां निमग्नावस्थायां प्राप्ता। अस्यां दुर्घटनायां नव मत्स्यजीविनां निधनं सुनिश्चितमस्ति। षड् जनाश्च अद्यापि अन्विष्यन्ते। नौकायाम् आहत्य पञ्चदश मत्स्यजीविनः आसन्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः, उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनवर्यः, प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी च दुर्घटनाम् आलक्ष्य गहनं शोकं प्रकटितवन्तः। तैः दिवंगतानां परिजनेभ्यः शोकसंवेदनाः प्रकटिताः। व्रणितानां शीघ्र स्वास्थ्यलाभाय कामनाश्च कृताः। प्रधानमन्त्रिणा प्रधानमन्त्री राष्ट्रिय साहाय्य कोषात् प्रत्येकस्य दिवंगतस्य निकटतम परिजनाय 2,00,000 रूप्यकाणां, प्रत्येकस्मै व्रणिताय च 50,000 रूप्यकाणाम् अनुग्रह राशेः घोषणा कृता। वाणिज्योद्योगमन्त्री पीयूष गोयलः भारत अमेरिका व्यापार वार्तासु वार्तावाहिन्याः गतिरोध सम्बन्ध प्रतिवेदनानि सर्वथा असत्यानि निराधाराणि च इति कथितवान्। सामाजिक संचारपटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे सः अवदत् यत् भारत अमेरिका देशयोः दलद्वयं संतुलितस्य वाणिज्यदृष्ट्या हितकरस्य उद्योगिनां कृषकाणां श्रमिकाणाम् उपभोक्तॄणां च अनुकूलस्य व्यापारसन्धेः सम्पादनाय सक्रियतया कार्यरतमस्ति। सः अवदत् यत् गतमासे नवदिल्ल्याम् अमेरिकादेशस्य व्यापार प्रतिनिधिना जेमिसन् ग्रीर् इत्यनेन सह अस्मिन् विषये अत्यन्तलाभप्रदा वार्ता अभवत्। भारत ऋतु विभागेन अद्य पर्यन्तं बिहार ओडिशा प्रदेशयोः प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। ऋतु विभागेन उक्तं यत् अद्य अरुणाचल प्रदेशे, छत्तीसगढ़े, झारखण्डे, नागालैंडे, मणिपुरे, मिजोरमे, त्रिपुरायां, पश्चिम बंगाले, सिक्किमे, असमे, मेघालये च पृथक् पृथक् स्थानेषु प्रचण्ड वृष्टिः भवितुमर्हति इति। भारतीय पुरुष क्रिकेट दलम् अद्य बर्मिंघम नगरस्य एजबेस्टन नगरे त्रिक्रीडा श्रृंखलायाः प्रथमायाम् एकदिवसीय अन्ताराष्ट्रिय क्रीडायाम् आतिथेयम् इंग्लैंड दलं सम्मुखीकरिष्यति। भारतीय समयानुसारं अपराह्ने 3:30 क्रीडायाः आरम्भः भविष्यति। विराट कोहली, रोहित शर्मा च भारतीय दलं सुदृढं कर्तुं पुनरागमनं कृतवन्तौ स्तः। तत्रैव जसप्रीत बुमराह अपि पुनरागमनं करोति। आयरलैंड इंग्लैंड देशयोः विरुद्धं 20-20 अन्ताराष्ट्रिय श्रृंखलासु पराजयानन्तरं भारतं पुनरागमनं कर्तुमिच्छति। शुभमन गिलेत्यस्य नेतृत्वे दलं गुरुवासरे कार्डिफ नगरे द्वितीया एकदिवसीया स्पर्धा क्रीडिष्यति। श्रृंखलायाः तृतीयान्तिमा च क्रीडा अस्मिन् मासे 21 दिनांके लॉर्ड्स इत्यत्र भविष्यति। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। येत्या गुरुवारी म्हणजेच 16 जुलै 2026 रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आरोग्य संवाद या मालिकेत मन जिंका जग जिंका या विषयावर अर्चना नासरे यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल। विषय आहे स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण। वेळ आहे दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा ऐकायला विसरू नका येत्या गुरुवारचा वनिता मंडळ हा कार्यक्रम। निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड कॅन्सर। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर भास्कर सिंग।

0: थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.
1: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
2: सुनना ना भूलिए हमारा उर्दू कार्यक्रम आबशार माह के दूसरे और चौथे शुक्रवार सुबह 9:30 पर. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार जिसमें मुजाकिरा, बज्म सुखन, अफसाना, मिजाहिया कहानी, अंदाज़े बयां, रूबरू, गीत, गजलें वगैरह और भी बहुत कुछ. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार.
3: 8 दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
4: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
3: आप भी जुड़िए हमारे साथ
4: विज्ञापन के जरिए.
3: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
4: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
3: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
4: फोन नंबर है 2548271
3: 254-82-71.
5: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
6: अहो हो आलेच.
7: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
6: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
5: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाइव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
6: अरे वा किती छान, मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
7: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
8: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।
2: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। आज सकाळी 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय असेल थायरॉईड कॅन्सर आणि तज्ज्ञ असतील डॉक्टर

0: अस्कर सिंग. आपले प्रश्न विचारण्यासाठी फोन नंबर्स 6940067, 2560101 आणि 2529266 जरूर ऐका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर. प्रादेशिक मराठी बातमीपत्र 7:10 आम्ही आमच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: सकाळचे 7:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा। सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। परिवहन विभागाच्या बैठकीत

0: बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचं क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण

तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून। अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:25 झालेली आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा आम्हाला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दांनी हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळेच शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच

0: शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कपमध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह

0: शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
0: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
1: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
0: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
1: कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
0: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
1: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पाय

0: इंजिनिअरिंग काम केलं, त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे एआयचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला एआय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे एआयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. पण त्यापूर्वी काही संदेश.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पौर्णिमा दिवसे यांनी गायलेली काही मराठी भावगीतं.

0: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कलाकार आहेत पूर्णिमा दिवसे. पुढलं गीत ऐकण्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
5: अरे कुछ आता है कि नहीं?
6: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
7: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
2: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकत आहात पूर्णिमा दिवसे यांनी गायलेली मराठी भावगीतं.

पूर्णिमा दिवसे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. थोड्या वेळातच म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदीतून आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजीतून ही बातमीपत्रं आम्ही आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून. ऐकूयात समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्यसाखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या

गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य

हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुसच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरु केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर

0: महाराज पालखी सोहळ्यातील तीन महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz. 8:40 झाली आहेत. आनंद घेऊयात मराठी चित्रपट गीतांचा.

लगिन केले पुण्या जन्मी ते बाप लई झाले हौस हौस नमी लगिन केले अहो बरो वाटल आधी अन कळल नाही कधी अहो बरो वाटल आधी अन कळल नाही कधी वर्षाला पाळणा जीव झाला खुळा अब वर्षाला पाळणा जीव झाला खुळा अर माझ्या नशिबा काय म्हणू तुला अर माझ्या

जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. यानंतर ऐकूयात गंगेत घोडं न्हालं ह्या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात. ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके.

0: जीवसखा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं, संगीतकार अनिल मोहिले. यानंतर ऐकूयात एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं गीत, जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी.
1: असं सुवास्त एक जंगल, जंगल त्या जंगलात झालं मंगल, मंगल वाघाल सिंह आल हत्ती आल घोड आल वाघ आल सिंह आल हत्ती आल.

0: वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात आपण हे गीत ऐकलत, दोन घडीचा डाव या चित्रपटातलं. मधुसूदन कालेलकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती वसंत पवार यांनी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: गोंदिया जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहे भात.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आकाशवाणी नागपूर केंद्र, आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
4: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

नियमित लसीकरणापासून माता आणि बालक वंचित राहू नये. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा. नियमित लसीकरण सर्वेक्षण आणि आरोग्य सेवांचा गुणवत्तेबाबत आढावा. उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे निर्देश. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या नियमित लसीकरण कार्यक्रम, विविध रोग सर्वेक्षण उपक्रम तसेच सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यकारी समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पोलिओ बूथची कामगिरी 93% झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच HPV लसीकरण मोहिमेचा वेग वाढवून पात्र मुलींचे 100% लसीकरण पूर्ण करावे आणि जनजागृती अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश देण्यात आले.

0: माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी दिलेत. नियमित लसीकरण सत्रांना झोनल वैद्यकीय अधिकारी आणि आरसीएच अधिकारी यांनी नियमित भेटी देऊन लसीकरण सत्रांचे निरीक्षण करावे. लाभार्थ्यांची पडताळणी करावी, तसेच ओआरएस पॅकेटचे वितरण सुनिश्चित करावे असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज सर्व्हायव्हलन्स अंतर्गत झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या ऍक्टिव्ह केस सर्व्हायव्हलन्स भेटीचे प्रमाण 76% असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण 100% नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश साथरोग अधिकारी यांनी बाकी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेवकांनी नियमित घरभेटी आणि कुटुंब सर्वेक्षण करून ई सुश्रुत प्रणालीमध्ये नोंदणी वेध करावी असे सांगण्यात आले. बैठकीच्या शेवटी सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित आढावा, प्रभावी समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून लसीकरण, रोग सर्वेक्षण आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक अधिकाऱ्याने शासनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी समन्वयाने कार्य करावे असे महानगरपालिका नागपूर यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 9:05 होत आहेत. आनंद घेऊयात मराठी चित्रपट गीतांचा.

0: साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया.

0: पर सफेदी।
1: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
1: बस
2: बस
1: समजलं।
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz। खट्याळसू नाठाळसून या चित्रपटातलं गीत ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। अण्णासाहेब देऊळगावकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी।
6: आर उरल सुरल घर पण सरल माझ लगीन झाल्यापासून आर उरल सुरल घर पण सरल माझ लगीन झाल्यापासून अरे ऐक मर्दनो कारण एकच
7: अरे पण काय कारण
6: ऐक मर्दनो कारण एकच
7: अरे वय पर सांग ना
6: अरे ऐक मर्दनो कारण एकच खट्याळ सासू ना।

सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातली. गायिका रंजना जोगळेकर. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत. गीतकार विवेक आपटे, संगीतकार अनिल मोहिले. चित्रपट शेम टू शेम.

या गीताबरोबरच चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz. 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात हरीश लांडगे यांचं व्हायोलिन वादन. तबल्यावर संगत करतायत निलेश खोडे. हरीश लांडगे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अहिर भैरवात ऐकूयात. विलंबित बंदिश 1 तालातली असून मध्य आणि द्रुत बंदिश 3 तालातली आहे. ऐकूयात राग अहिर भैरव, कलाकार हरीश लांडगे.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण हरीश लांडगे यांचं व्हायोलिन वादन ऐकलत. राघुता अहिर भैरव यांना साथ तबल्यावर साथ संगत निलेश खुंडे यांची होती आणि ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. शास्त्रीय संगीताच्या हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

बड़े दिलवाला या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलत. गीतकार होते मजरू सुलतानपुरी, संगीतकार आर डी बर्मन आणि गायक किशोर कुमार. आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. 10:35 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम घरकुल.

0: श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, ऋतू बदल आणि संसर्गजन्य आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे नागपूर महानगरपालिका येथे मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सेलोकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. सगळ्यात आधी तर ऋतू बदल म्हणजे काय याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: आपण आता बघतोय की पावसाळा सुरू झालेला आहे. ऋतू बदल म्हणजे काय? उन्हाळ्याकडून आपण पावसाळ्याकडे बदल झाला किंवा हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे. या काळामध्ये काय होतं की तापमान बदलतं, हवेतील आर्द्रता बदलते, हवा आणि पाण्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये पण बदल होतात आणि यासाठी आपलं जे शरीर आहे या बदलांशी जुळवून घेण्यासाठी काही काळ लागत असतो. याला आपण संक्रमण काळ म्हणतो. आणि या काळामध्येच काय होतं की जे जंतू आहेत, विषाणू आहेत आणि डास आहेत याची उत्पत्ती खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे संसर्गजन्य आजार आहेत ते खूप वाढतात.
0: पावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचं प्रमाण इतकं का वाढलेलं असतं, त्याची काय कारणं असतात?
1: आपण बघितलेलंच आहे की पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असतं, नाल्यांमध्ये पाणी मिसळतं, कचरा साचतो आणि आर्द्रता वाढते. या परिस्थितीत काय होईल की डासांची उत्पत्ती ही वेगाने होते, तसेच पिण्याचे पाणी पण दूषित होण्याचं प्रमाण वाढतं, तसेच लोक अनेकदा रस्त्यावरील उघडे अन्न पण खात असतात. याच्यामुळे जे जलजन्य आजार आहेत आणि कीटकजन्य आजार, अन्नजन्य आजार आहेत हे सगळे वाढत असतात. संसर्गजन्य आजार म्हटलं तर तीन प्रकार आपण याच्यात वर्गीकरण करत असतो. सगळ्यात पहिले वॉटर बॉर्न डिसीजेस, त्याला आपण जलजन्य आजार म्हणतो आणि हे मोस्टली दूषित पाण्यामुळे होतात. जसं अतिसार आहे, कॉलरा आहे, टायफॉइड आहे, हिपॅटायटिस आहे, हे सगळे वॉटर बॉर्न डिसीजेस आपण म्हणतो. दुसरा प्रकार जो आहे तो वेक्टर बॉर्न डिसीजेस, त्याला कीटकजन्य आजार आपण म्हणतोय. त्याच्यामध्ये डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे आणि या व्यतिरिक्त काही व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्ग पण याच काळामध्ये, जसं आपण पारेषण काळ म्हणतो, याच्यामध्ये जास्त होतं. जसं व्हायरल फीवर आहे, फ्ल्यू आहे, त्वचा रोग आहे किंवा श्वसनाचे आजार इत्यादी आजार होत असतात.
0: आता आपण एक एक भागाकडे जाऊयात. आपण जलजन्य आजाराचा उल्लेख केला तर डॉक्टर, जलजन्य आजारांचा सर्वाधिक धोका नेमका कोणाला असतो?
1: जे आपण हाय रिस्क पॉप्युलेशन आपण म्हणूया, तर जलजन्य आजार जर लहान मुले असतील, वृद्ध आहेत, गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे म्हणजे कमी प्रतिकार शक्ती असणारे जे लोक आहेत यांना जलजन्य आजाराचा धोका खूप जास्त असतो. आपण जे स्लम पॉप्युलेशन म्हणतो किंवा पाणी टंचाई असलेले परिसर आहेत किंवा दूषित पाणी पुरवठा होत असलेले जे भाग असतात, जे सिटीतले काही एरियात असतात, तर तिथे अशा प्रकारचे आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात.
0: आता पावसाळा म्हटलं की बरेचदा आपल्याला अतिसार आणि उलट्या हे पण दिसून येत असतं आणि लोक त्याकडे सहज दुर्लक्ष करतात, तर हे कितपत धोकादायक होऊ शकतं?
1: पावसाळ्यामध्ये जर अतिसार झाला, डायरिया झाला, कॉलरा झाला तर आणि याच्यामध्ये उलट्या खूप प्रमाणात होतात.

0: संडास खूप प्रमाणात होतात आणि हे जास्त झाल्यामुळे काय होतं, शरीरातले क्षार कमी होतं, पाणी कमी होतं आणि लहान मुलांमध्ये अशा प्रकारचे आजार उद्भवले तर तो धोका खूप जास्त असतो, म्हणून मॉर्टॅलिटी हाय असतं. आणि त्यालाच आपण म्हणतो डिहायड्रेशन. डिहायड्रेशन झालं तर त्याला काय होणार की त्याला चक्कर येणार, थोडस कमजोरी सारखं वाटणार आणि ब्लड प्रेशर पण कमी होत असतं. आणि यावेळेस जर आपण ORS दिलं, म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन दिलं, तर चांगल्या पद्धतीनं उपचार होऊ शकतात. आणि आता पण आम्ही एक ORS बाबतची मोहीम राबवत आहे, तर घरोघरी ORS चे पॅकेट आम्ही पोहोचवून देत आहे, ज्याच्यामुळे आपला इन्फंट किंवा चाइल्ड मॉर्टॅलिटी कमी होण्यासाठी मदतच होणार आहे.
1: आता जर आपण ORSचा उल्लेख केला, ORS नेमकं त्याचं महत्व काय आणि त्याचं प्रमाण काय असायला हवं?
0: ORS हे WHO प्रमाणित झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्लुकोज असतं, KCL असतं, नंतर आपलं NaCl आहे आणि याचं जे प्रमाण व्यवस्थित केल्यामुळे एक पॅकेट आपण सगळ्यांना देत असतो. आणि जर ORSचं पॅकेट जरी नसेल तर आपण होममेड ORS पण आपण म्हणतो. होममेड ORS मध्ये आपलं काय असतं की आपण एक ग्लास पाणी घेतलं, त्याला गरम केलं, गरम करून थंड करायचं आणि त्याच्यामध्ये एक चम्मच साखर आणि थोडंसं मीठ हे जरी टाकलं, जर ORSचं पॅकेट नाही मिळालं, हे जरी होममेड जरी ORS वापरलं आणि ते कोणासाठी वापरायचं आहे, ज्यांना डायरिया झालेला आहे, अतिसार झालेला आहे, अशा रुग्णांमध्ये वापरलं तर मॉर्टॅलिटी एकदम कमी होऊन जातं आणि ते आपल्याला वेळेवर उपचार करण्यासाठी मदत होत असतं.
1: आता आपण बघतो की हे मोस्टली पाण्यामुळे पसरतात असं लोक म्हणतात, तर नागरिकांनी सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
0: आपल्याकडे सिटीमध्ये जे पाणी पुरवठा होत आहे ते क्लोरिनेटेड वॉटर असतं, ते साफच पाणी असतं, ते पिणं आवश्यक आहे. पण आता पावसाळ्यामध्ये जर अजून आपल्याला काळजी झाली तर पाणी आपण उकळून प्यायला पाहिजे, फिल्टरचे पाणी सेफ असतं ते वापरायला पाहिजे आणि पाण्याच्या ज्या टाक्या असतात त्या आपण नियमित स्वच्छ करायला हव्या. तसेच उघड्या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवू नये, जर पाणी साठवायचे झालं तर त्याला क्लोज कंटेनरमध्ये ठेवावं आणि पाणी भरताना आपण आपले जे हात आहे ते स्वच्छ ठेवावं, म्हणजे जेणेकरून जे इन्फेक्शन होतं, जे कंटॅमिनेशन होतं ते कमी प्रमाणात होईल.
1: डॉक्टर, आता डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार का बरं इतके धोकादायक मानले जातात?
0: वेक्टर बॉर्न डिसीज किंवा कीटकजन्य आजार मध्ये जसं डेंग्यू कॉमन आहे, मलेरिया आहे, नंतर चिकनगुनिया आहे, हे सगळं एका वाहकामुळे होत असतं, म्हणजे एका डासामुळे होत असतो. आणि जर जसं डेंग्यू झाला तर डेंग्यू शॉक सिंड्रोम होत असतो आणि त्याच्यामध्ये मृत्यू पण होऊ शकतो. मलेरियामध्ये पण सेरेब्रल मलेरिया झाला असेल तर त्याच्यामध्ये पण माणसाचा मृत्यू होऊ शकतो. चिकनगुनिया आपल्यास माहितच आहे की त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन पण होतात आणि सिव्हिअर आर्थरायटिस होत असतात. हे तिन्ही प्रकारचे एकदम गंभीर आजार आहेत.
1: आता ह्या तीन आजारांचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा डेंग्यू बद्दल असं म्हटलं जातं की याचा डास दिवसा चावतो, रात्री चावत नाही, तर हे खरं आहे का?
0: हो, आपण जो एडीज नावाचा मॉस्किटो जो आहे तो ज्याच्यामुळे डेंग्यू पण होतो आणि चिकनगुनिया पण होतो आणि त्याला आम्ही टायगर मॉस्किटो म्हणतो, तर तो टायगर मॉस्किटो असल्यामुळे मोस्टली दिवसा चावतो किंवा संध्याकाळच्या वेळेस जास्त चावत असतो. आणि असं बघायचं झालं तर हा डास जो वाढण्याची जी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये त्याचा जास्त वाढ होत असतं आणि जर आपण लहान भांड्यांमध्ये साचलेले पाणी त्याच्यामुळे ते घरी असेल तर ते धोकादायक ठरू शकतात.
1: आपण पाण्याचा उल्लेख केला तर लोकांच्या घरामध्ये डासांची उत्पत्ती नेमकी कुठे आढळून येत असते?
0: आम्ही मागच्या वेळेस एक प्रयोग केलेला होता महानगरपालिकेमध्ये की ब्रीडिंग जे म्हणतो आपण, डासाची उत्पत्ती जे म्हणतो ते कमी करावी, जेणेकरून डेंग्यू आणि चिकनगुनिया कमी होईल. तर आशांमार्फत आणि ब्रीडिंग चेकेमार्फत घरोघरी आमच्या आशा जात होतात, ब्रीडिंग चेकर्स घरी जात होता. आणि आता सद्यस्थिती जरी हवामानात बदल जरी होत असतं तरी कूलर्स चालूच असतं, तर कूलरचं जे स्वच्छ पाणी असतं तिथे, नंतर फुलदाणी असते, नंतर आपल्या कुंड्या असतात, नारळाच्या वरवंट्या असतात, टायर्स असतात, इथे सगळ्या ठिकाणी किंवा फ्रीजचा ट्रे असतो, पाण्याच्या टाक्या असतात, इथे स्वच्छ पाणी असतं आणि स्वच्छ पाण्यामध्येच डेंग्यूचे डास अंडी टाकत असतो आणि त्याचं मग रूपांतर त्याचं लार्वा पोपा असं होत असल्यामुळे ती ब्रीडिंग जी आहे ती आम्हाला कमी करायची होती आणि ती आम्ही कमी केल्यामुळे त्याच्या डासांची पैदास ही कमी झालेली होती आणि त्याच्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया कमी होण्यास खूप मदत झालेली होती.
1: हा हा, डेंग्यू जेव्हा आपण म्हणतो तर त्याची काही सुरुवातीची लक्षणं असतात का?
0: डेंग्यूचं बघितलं मॅडम तर डेंग्यूचे तीन प्रकार आपण म्हणतो. डेंग्यू एक आहे, डेंग्यू सिम्पल आजार तो होतो, डेंग्यू शॉक सिंड्रोम असतो आणि डेंग्यू विदाऊट शॉक सिंड्रोम असतो. या तिन्ही प्रकारामध्ये बघितलं तर आपल्याला पेशंटला तीव्र ताप असतो, हाय ग्रेड फिवर असतो, सोबतच बॉडी एक होतो, अंगदुखी होणार आणि आपल्या डोळ्याच्या मागं, म्हणजे रेट्रो ऑर्बिटल पेन म्हणतो, तर डोळ्याच्या मागं दुखणं सुरू होऊन जातं आणि सोबतच त्याच्यामध्ये विकनेस येणार किंवा जॉईंट्स पेन पण होणार आणि काही ठिकाणी अंगावर लालसर चट्टे येतात, म्हणजे पुरळ प्रमाणात येतात. अशा प्रकारचे लक्षणं डेंग्यूचे राहू शकतात.
1: डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स संदर्भात लोकांमध्ये फार भीती असते, तर याबाबत काय सांगाल?
0: हा, डेंग्यू ज्यांना झालेला असतो आपल्यास माहितच आहे, तर आपण ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन तात्काळ करायला लावतो, ज्याच्यामध्ये CBC आहेत किंवा प्लेटलेट प्लेटलेट्स आहेत, तर प्लेटलेट्सचे प्रमाण खूप याच्यामध्ये कमी होऊन जातात. तर त्याच्यामुळे प्लेटलेट्स कमी झाला तर बाकी कॉम्प्लिकेशन्स खूप

0: जास्त वाढतात. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सगळ्यांना सांगतो. आणि जर डेंग्यू लाईक सदृश्य सिमटम्स आलेले असतील तर तात्काळ प्लेटलेट्सची रेग्युलर तपासणी करायला पण आम्ही सूचना देत असतो.
1: या संदर्भातच ड्राय डे जी संकल्पना आहे ती किती महत्वाची आहे?
0: हा, मी आताच बोललेलो होतो की जर आपल्याला मॉस्किटोची डेन्सिटी कमी करायची असेल तर त्याची लाईफ सायकल महत्वाची असतं. लाईफ सायकल म्हणजे एक जर जी फिमेल मॉस्किटो आहे तिने जर अंडी टाकली तर अॅडल्ट मॉस्किटो होतपर्यंत जवळजवळ 8 दिवस लागत असतं. तर ही सायकल जर ब्रेक करायची असेल आणि जी आपले फिमेल मॉस्किटोज आहेत ते अंडी स्वच्छ पाण्यामध्ये टाकत असतात तर आणि त्याचं मग लार्वा पुपा आणि त्याचं अॅडल्ट मॉस्किटो ही जर सायकल ब्रेक करायची असेल तर आपल्याला आपल्या घरी जे पाणी आपण साठवून ठेवतो 8 दिवसातून एकदा तरी रिकामा करावं लागतं. म्हणजे आपल्या घरी जिथे साठवलेले पाणी असेल ते ड्राय ठेवायचे असतात 8व्या दिवशी. असं जर केलं तर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये कशाही प्रकारची मॉस्किटोची उत्पत्ती होणार नाही. या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना सांगतो, आशा आमच्या ज्या आहेत फील्डला काम करणाऱ्या वर्कर्स आहेत त्या पण प्रत्येक घरोघरी सांगतात की 8 आठवड्यातून 1 दिवस आपले जे साठवलेले पाणी आहे ते ज्या भांडे आहेत ते स्वच्छ ठरावे आणि कोरडे करून मग पुन्हा वापरावे. म्हणजे मॉस्किटोची सायकल जी आहे, ब्रीडिंग सायकल जी आहे ती आपल्याला ब्रेक करण्यासाठी मदत होतो.
1: मलेरिया आणि चिकनगुनियाच्या बाबतीत पण हे लागू होतं का?
0: हो, प्रत्येक आपण मॉस्किटोची सायकल जरी म्हटली तर प्रत्येक याच्यामध्ये ह्या पद्धतीची आम्ही ड्राय डे संकल्पना सगळ्यांना सुचवतो.
1: या गोष्टींचा विचार करत असताना एकीकडे आता या दिवसांमध्ये व्हायरल आणि इन्फेक्शियस डिसीजेस पण दिसतात, तर हे डिसीजेस कुठले आहेत?
0: आता जसा पावसाळा सुरू होतो सगळ्यांनाच व्हायरल होत असतं, तसंच व्हायरल फिवर आहे, इन्फ्लुएन्झा आहे आणि घशाचे संक्रमण जास्त होतं, डोळे येण्याची साथ येत असतं, सोबतच त्वचा स्किन इन्फेक्शन पण होते आणि गॅस्ट्रोएन्टायटिस पण होतं. हे सगळ्या प्रकारचे व्हायरसेस या मगाशी मी बोललोच होतो की संक्रमण काळामध्ये यांची मल्टिप्लिकेशन खूप जास्त होत असल्यामुळे त्याचे संबंधित आजार पण या आपल्या संक्रमण काळामध्ये खूप जास्त आढळतात.
1: आता डेंग्यू मध्ये पण ताप येतो, मलेरिया मध्ये पण ताप येतो आणि व्हायरल याच्यात पण ताप येतो, तर या दोन मध्ये फरक कसा ओळखायचा आपण?
0: हा, पुष्कळांना असंच वाटतं की जर ताप आला तर मला डेंग्यूचा तर ताप नाही ना. तर जर जनरली आपण जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जर झालं असेल तर सर्दी खोकला याच्यामध्ये कॉमन येत असतो आणि सोबतच ताप पण असतो. पण जिथे डेंग्यू राहील किंवा वेक्टर बॉर्न डिसीज असेल तिथे सर्दी खोकला राहणार नाही. आणि डेंग्यू मध्ये आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तीव्र अंगदुखी म्हणजे सिव्हिअर बॉडी आपल्याला होतो आणि रेट्रो ऑर्बिटल पेन होतो आणि हाय ग्रेड फीवर तर अशा पद्धतीने होतो. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करत असतो तर प्लेटलेट्स एकदम कमी होऊन जातात जे डेंग्यू मध्ये आढळतात. पण व्हायरल इन्फेक्शन जे आहेत, बाकी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जेव्हा आपण म्हणतो त्याच्यामध्ये प्लेटलेट्स असे कमी होत नसतात, तर याच्यामुळे आपल्याला डिफरेन्शिएट करता येतो.
1: डॉक्टर, आता इन्फेक्शन किंवा आजार झाला म्हटलं की अँटीबायोटिक्स देण्यात येतात, पण मग अँटीबायोटिक्सचं किती प्रमाणात ती घ्यायला हवीत, त्याचा योग्य वापर कसा करायला हवा?
0: कोणताही आजार असेल तर तात्काळ निअरेस्ट आम्ही महानगरपालिकेमध्ये 51 आपल्या अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आणि 102 आता अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स पण आम्ही डेव्हलप केलेले आहेत. तिथे आमचे एमबीबीएल डॉक्टर्स काम करत असतात, तर तिथे जावं, त्यांचा सल्ला घ्यावा आणि अँटीबायोटिक्स ज्या आहेत त्या त्यांनी लिहून दिल्यानंतरच घेण्यात याव्या असं मला वाटतं.
1: डॉक्टर, आपल्या अनुभवानुसार मुलांमध्ये कुठले जास्त आजार दिसून येतात?
0: मुलांमध्ये आपण बघितलं मॅडम तर जसं इन्फंट जो असतो 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंगवर असतो, त्याच्यानंतर त्याचं विनिंग स्टार्ट होतं म्हणजे हळूहळू तो जेवणाला आणि पाणी पिण्यास सुरुवात करतो. तर याच्यामध्ये मोस्ट कॉमन जो डिसीजेस होतो तो डायरियाचा असतो, अतिसार असतो, तर याच्यामुळे सगळ्यात जास्त ते असतं. सोबतच जर आपलं त्याचं हायजीन मेंटेन नाही केलं तर सर्दी खोकला आहे किंवा थोडंसं स्किन आजार हे जास्तीत जास्त याच्यामध्ये दिसतात. आणि आपण जर मॉर्टॅलिटी जर म्हटलं तर टू रिड्यूस द इन्फंट मॉर्टॅलिटी असेल किंवा चाइल्ड मॉर्टॅलिटी असेल तर आपले जे न्यूमोनिया आहेत आणि डायरिया आहेत हे दोन आजार असे आहेत ज्याच्यामुळे आपण जर व्यवस्थित प्रिव्हेंशन केलं तर मॉर्टॅलिटी कमी होऊ शकतं. तर ते खूप इम्पॉर्टंट आजार आहेत जे मुलांमध्ये मिळतात. वृद्धांमध्ये मगाशी मी बोललेलंच होतो की वृद्ध सुद्धा हे हायरिस्क ग्रुपमध्ये येत असतात. त्यांना कदाचित डायबिटीज असेल, त्यांना कदाचित हायपरटेन्शन असेल, तर ते पण त्यांनी मेडिसिन रेग्युलरलीच घ्यावा. पण जेव्हा आपण संसर्गजन्य आजाराबद्दल बोलतो तर वृद्धांनी स्वतःचं पाणी जे असते प्यायचं जे असते ते स्वच्छ पाणी त्यांनी वापरावं, बॅलन्स डायट आणि हलका आहार घ्यावा आणि त्यांना जे लिहून दिलेले मेडिसिन्स असेल त्यांनी ते रेग्युलर मेडिसिन घेणे आवश्यक आहे. आणि एखाद्या वेळेस झालं असतं तात्काळ ती तपासणी करून घ्यावी, कारण अर्ली आयडेंटिफिकेशन केलं तर कोणत्याही आजाराला आपल्याला प्रतिबंध करता येतो.
1: आता या आजारांना जर आपण गृहीत धरलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे स्वच्छता. तर या स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांची काय जबाबदारी असते नेमकी?
0: स्वच्छतेच्या याच्यामध्ये जसं संसर्गजन्य आजारामध्ये खूप महत्वाचा रोल आहे, आताही महानगरपालिकेतर्फे आम्ही 5 जून ते 20 जून पर्यंत एक स्वच्छतेची मोहीम राबवलेली होती ज्याच्यामध्ये पूर्ण हॉस्पिटल्स असेल, गार्डन असेल, टेम्पल्स असेल, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करण्याबद्दलची माननीय महापौर मॅडमनी सगळ्यांना आवाहन पण केलं होतं. ती मोहीम पण राबवली. जर आपल्या आजूबाजूला

0: कचरा असेल, आपल्या आजूबाजूला पाणी साचलं असेल, तर वेक्टर बॉर्न डिसीज किंवा कीटकजन्य आजार हे जास्त प्रमाणात वाढतं. आणि जर आपण स्वतःची स्वच्छता नाही ठेवली आणि इन्फेक्टेड आर्टिकल्स वापरले, तर आपल्याला संसर्गजन्य रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे आपण म्हणतो ते जास्त प्रमाणात वाढतात. प्रत्येकाने त्याच्यामुळे घर असेल, परिसर असेल, सार्वजनिक ठिकाणे जर स्वच्छ ठेवली तर आपल्याला अशा प्रकारचे जे साथीचे आजार आहेत ते आपल्याला टाळता येतात.
1: नागरिकांकडनं नेमक्या कुठल्या चुका होतात आणि त्या त्यांनी कशा दुरुस्त करायला हव्या?
0: आपण बघितलेलं असेल की शहरामध्ये जे उघडे अन्न खाण्याची सवय जास्त आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. जर आपण आजूबाजूला खाली प्लॉट्स असतील किंवा आजूबाजूला घराच्या आजूबाजूला पाणी साचू दिलं तर तिथून हे वेक्टर बॉर्न डिसीजेस होत असतात. आणि कधी कधी असंही होतं की आपण कामात असतो, आपल्याला ताप येऊन जातो, मग एक दोन दिवस आपण त्याला दुर्लक्ष करतो, कदाचित तो डेंग्यूचा ताप पण राहू शकतो. तर अशा वेळेस कोणीही म्हणजे वर्किंग पर्सन्स असेल किंवा कोणी कामावर जाणारा व्यक्ती असेल किंवा घरचा पण व्यक्ती असेल, कोणीही ताप जर आला तर त्याला तपासणी करू नये असं नाही, तर तात्काळ त्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लिहून दिलेल्या औषधी आहे त्या घ्यावा, स्वतःहून औषधे घेऊ नये आणि उघड्यावर कचरा तर बिलकुल टाकू नये. ह्या चार पाच गोष्टीकडे लक्ष ठेवलं म्हणजे स्वच्छता ठेवली तर पुष्कळ साऱ्या आजाराला आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: डॉक्टर, आपण एनएमसी मध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहात, तर नागपूर महानगरपालिकेतर्फे कुठल्या उपाययोजना करण्यात येत आहेत?
0: मॅडम, आता आपण बघितलं की आता जसं पारेषण काळ सुरू झालेला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त आम्हाला वाटतं की डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहेत, हे आजार कमीत कमी व्हावेत. या अनुषंगाने महानगरपालिकेचा जो मलेरिया डिपार्टमेंट आहे त्याच्यातर्फे पूर्ण शहरामध्ये दररोज फॉगिंग केला जात आहे. प्रत्येक झोन वाईज एक एक फॉगिंग मशीन आहे, सोबतच हँड फॉगिंग मशीन पण आहे, ते पण जिथे कंप्लेंट्स असतात आणि जिथे मॉस्किटो डेन्सिटी असतात तिथे पण करतात. सोबतच जे मॉस्किटो लार्वा असतात त्याला आपण अँटी लार्वा मेजर्स ऍक्टिव्हिटीज म्हणत असतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पाणी साचलेलं असेल तिथे स्प्रेईंग ऍक्टिव्हिटीज आमच्यातर्फे केल्या जातात. सोबतच जे आपले प्रभाग आहेत तर प्रभागामध्ये आपल्याला फिवर सर्व्हिलन्स म्हणजे हाऊस टू हाऊस सर्व्हिलन्स जाऊन कुठे तापाचे रुग्ण आहेत ते पण आम्ही शोधत असतो. आणि या व्यतिरिक्त वेक्टर बॉर्न व्यतिरिक्त पण पाण्याची नमुन्याची तपासणी असेल, जनजागृती मोहीम असेल, काही ठिकाणी आरोग्य शिबिरे असतील किंवा शाळा किंवा समुदाय स्तरावर अवेअरनेस प्रोग्राम्स असेल, अशा प्रकारच्या व्हेरियस ऍक्टिव्हिटीज या महानगरपालिकेतर्फे सध्या घेण्यात येत. त्या अनुषंगाने एनएमसीच्या वेबसाईटवर आम्ही वेळोवेळी व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले असतात. जसं मगाशी बोललेलो होतो की मॉस्किटो जी ब्रीडिंग सायकल आहे की मॉस्किटो सायकल आहे त्याला ब्रेक कसं करावं, आपल्या घरामध्ये म्हणजे कूलरमध्ये जर लार्वा जर आढळत असेल त्याला नष्ट करणं आवश्यक आहे आणि कुंड्यांमध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये पण आपल्याला लार्वा मिळत असाल ते पण नष्ट करणं आणि परिसर स्वच्छ ठेवा. तर हे नागरिकांनी जोपर्यंत सहकार्य करणार नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्या कंट्रोल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करता येणार नाही. ते माझं नागपूरकरांना आवाहन राहील की आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि लार्वा जे आयडेंटिफाईड करा त्याला त्वरितच नष्ट करावं, म्हणजे डेंग्यू आणि चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल, या आजारापासून आपल्याला रोकथाम आपल्याला करता येईल.
1: कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यांना तर माझी हीच विनंती राहील, हे संदेश द्यायचा आहे की जागरूकता आणि स्वच्छता हेच आरोग्याचे सर्वात मोठे संरक्षण आहे. स्वच्छ पाणी असेल, डास नियंत्रण असेल, नंतर संतुलित आहार असेल आणि वेळेवर उपचार, या चार पाच गोष्टीचं आपण जर व्यवस्थित पालन केलं तर आपले जे आतापर्यंत मी सांगितलेले संसर्गजन्य आजार किंवा इन्फेक्शियस डिसीज आहे ते आपल्याला प्रिव्हेंट करता येईल.
1: डॉक्टर दीपक सेलोकर, आपण इथे आलात आणि ऋतू बदल आणि संसर्गजन्य आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, ऋतू बदल आणि संसर्गजन्य आजार या विषयावर नागपूर महानगरपालिका नागपूर येथे मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सेलोकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
2: घरकुल सुंदर छोटे
3: घरकुल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. वेळ झाली आहे स्थानिक सूचनांची, पण त्यापूर्वी हा संदेश.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
5: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिके आहेत तूर, भुईमूग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
6: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे

0: 14447. प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: गोंदिया जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहे भात.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: स्थानिक सूचनांमध्ये ऐकूयात हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना. अंजली संजय बहेकर ही 27 वर्षांची युवती राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट, रंग गोरा असून चेहरा लांबट आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा महिलेविषयी माहिती मिळाल्यास कळवण्यासाठी पत्ता संजय तुकाराम बहेकर, शांतीनगर NIT गार्डनजवळ किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर इथं संपर्क साधावा. मोनिका युवराज चव्हाण ही 30 वर्षांची महिला घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत असून रंग गोरा आहे. चेहरा गोल असून हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास पतीला कळवण्यासाठी पत्ता युवराज चव्हाण, राहणार 12 खेडी महादेव पांठेल्यासमोर जरीपटका किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना आपण ऐकत आहात. पुढे जाण्यापूर्वी हा संदेश.
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना ऐका. ललिता अनिल राऊत ही 42 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहरा लांबट आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास मुलीला कळवण्यासाठी पत्ता कुमकुम अनिल राऊत, भगवान नगर, नागपूर किंवा पोलीस स्टेशन अजनी इथं संपर्क साधावा. हर्षल लक्ष्मीकांत पौनीकर हा 26 वर्षांचा तरुण बेपत्ता आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा साधारण असून याच्या पोटावर ऑपरेशन झाल्याची खूण आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्याच्या वडिलांना कळवण्यासाठी पत्ता लक्ष्मीकांत पौनीकर, शांतीनगर बाहुबली विहिरीजवळ किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर इथं संपर्क साधावा. राजू सतीश चौधरी हे 45 वर्षांचे गृहस्थ घरून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहरा गोल आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता सुनीता राजू चौधरी, प्लॉट नंबर 52, उदयनगर, ब्रह्मकुमारी मार्ग किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथं संपर्क साधावा. कुमारी अंजली संजय उडंबार ही 20 वर्षांची युवती आपल्या घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट, मजबूत बांधा, रंग सावळा, चेहरा गोल असून हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची युवती कुठे आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता विनीता संजय उडंबार, न्यू सोमवारी, रघुजीनगर, क्वार्टर नंबर 154, श्रीकृष्ण मंदिराजवळ किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथं संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयीच्या सूचना आपण ऐकल्यात. स्थानिक सूचना

0: मध्ये आता ऐकूयात रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना, पण त्यापूर्वी हा संदेश.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना आहे का? 1 2 8 4 4 पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:57 येणारी ही गाडी नियोजित वेळेच्या 2 मिनिट उशिरा येण्याची शक्यता आहे. 1 2 7 9 2 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळी. 1 2 8 0 9 हावरा मेल 11:02. 1 2 8 6 0 गीतांजली एक्सप्रेस 11:22. 1 2 6 1 5 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:30 आपल्या नियोजित वेळी येतील. रेल्वे गाड्यांविषयीच्या सूचना ऐकल्यात. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐका. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 34.6 सेल्सिअस, सरासरीपेक्षा 2.2 जास्त, तर किमान तापमान 23.4 सेल्सिअस, सरासरीपेक्षा 1.2 कमी नोंदवलं गेलं. येणाऱ्या 24 तासात आकाश मुख्यतः अभ्राच्छादित राहून कमाल तापमान 33 तर किमान तापमान 23 सेल्सिअसच्या आसपास राहील. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूयात कार्यक्रम गातर है मेरा दिल.

नमस्कार, आपल्याशी करायला गप्पा, ऐकवायला आपल्याला छान छान गाणी. आजचा गाता रहे मेरा दिल घेऊन आले आहे मी कल्याणी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदी चित्रपट गीतांमध्ये कव्वाली हा प्रकार रुजवणारे आणि गाजवणारे संगीतकार म्हणजे संगीतकार रोशन. आज संगीतकार रोशन यांचा जन्मदिवस. चला तर मग आज गाता रहे मेरा दिलमध्ये ऐकूयात संगीतकार रोशन यांची काही निवडक गीतं.

श्रोतेहो, 14 जुलै 1917 ब्रिटिशकालीन पंजाबमधील गुजरनवाला इथं संगीतकार रोशन यांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव रोशनलाल नागराथ, पण हिंदी चित्रपटसृष्टीत मात्र रोशन याच नावानं ते ओळखले गेले आणि त्यांची हीच ओळख त्यांच्या पुढील पिढ्यासुद्धा जपतायत. त्यांचे मुलं राकेश रोशन, राजेश रोशन आणि आता त्यांचा नातू ऋतिक रोशन, ही सगळीच जणं आपापल्या क्षेत्रात नावाजलेली आहेत आणि त्यांच्या रोशन या नावात जो दबदबा आहे तो त्यांनी कायम ठेवला आहे.

संगीतकार रोशन यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला होता, त्यामुळे त्यांच्या या अभ्यासाच्या भक्कम पायावर त्यांचं संगीत उभं राहिलं. नुसतं उभंच राहिलं नाही, तर ते रसिकांच्या मनात जाऊन बसलं. रसिकांच्या मनातला एक अतिशय हळवा असा कप्पाही या संगीतानं काबीज केलेला आहे, जो आज तागायत कायम आहे.

चालीतील गोडवा, सुरांची अगदी साधी तरी सुंदर गुंफण सजावट, मोजक्याच पण अगदी योग्य वाद्यांचा उत्कट उपयोग, ही सगळी संगीतकार रोशन यांच्या गाण्याची वैशिष्ट्य. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेली नटलेली ही साधी सुंदर सोपी गाणी रसिकांच्या कानातून थेट त्यांच्या हृदयात जाऊन बसली.

संगीतकार रोशन हे एक उत्तम सरोद वादक होते. त्यांचं सरोद वादनाचं शिक्षणही भरपूर झालेलं होतं. आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल किंवा अनेकांना माहिती नसेलही कदाचित, पण संगीतकार रोशन यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती आकाशवाणीतून. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रातील संगीत विभागात काही काळ संगीतकार रोशन यांनी नोकरी केली. पण 7-8 वर्ष दिल्लीत घालवल्यानंतर मग मात्र त्यांनी

सुरुवातीला सहाय्यक संगीतकार म्हणून ख्वाजा खुर्शीद अन्वर यांच्यासोबत संगीतकार रोशन यांनी काम केलं आणि लवकरच म्हणजे 1949 त्यांना संधी मिळाली स्वतःचं चित्रपट करण्याची. अर्थात तो त्यांचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही किंवा फ्लॉप झाला असंच म्हणूयात, पण तरीही निर्मात्यांनी त्यांना दुसरी संधी दिली आणि या संधीचं मात्र संगीतकार रोशन यांनी सोनं केलं. 1950 आलेला तो चित्रपट होता बावरे नैन आणि मग त्यानंतर मात्र संगीतकार रोशन यांनी एक से एक सुंदर गाणी हिंदी चित्रपटांना दिली. अनेक कव्वाली त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये दिलेल्या आहेत ज्या अतिशय आवडीनं आजही गायल्या जातात, ऐकल्या जातात.

संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या या छानशा कव्वालीबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपवण्याची कल्याणीला द्यान्द्रळजा नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूयात कार्यक्रम स्वर बहार.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम स्वर बहार. आलेख आणि निवेदन मंजुषा वंजारी. सादरकर्त्या मोनाली शेंडे. स्वर बहार.
2: एक दिन जब सवेरे सवेरे सुरमई से अंधेरे की चादर हटा के एक पर्वत के तकिए से सूरज ने सर जो उठाया तो देखा दिल की वादी में चाहत का मौसम है और यादों की डालियों पर अनगिनत बीते लम्हों की कलियां महकने लगी हैं. अनकही अनसुनी आरजू आधी सोई हुई आधी जागी हुई आंखें मलते हुए देखती है लहर दर लहर मौज दर मौज बहती हुई जिंदगी जैसे हर पल नई और फिर भी वही हाँ वही जिंदगी जिसके दामन में कोई मोहब्बत भी है कोई हसरत भी है पास आना भी है दूर जाना भी है और ये एहसास है वक्त झरने सा बहता हुआ जा रहा है ये कहता हुआ दिल की वादी में चाहत का मौसम है और यादों की डालियों पर अनगिनत बीते लम्हों की कलियां महकने लगी हैं.
1: सर्व रसिक श्रोत्यांना मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. श्रोते हो, संगीत ही कला नाही आहे तर ती जादू आहे किंवा मग चमत्कार. संगीत माणूस इथे येऊन शिकत नसतो तर ती उपजतच एखाद्यात भिनलेली असावी लागते. शिकणारे गाणी गायला शिकतात गातातही, पण संगीतप्रेमींच्या काळजाला काही त्यांना हात घालता येतोच असं नाही. ज्यांच्या ज्यांच्या जवळ अशी ही काळजापर्यंत पोहोचण्याची जादू होती ती माणसं खरंच अनेकांच्या मनात आपोआप पोहोचली याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. पण एखादा जादूगार कलाकार नुसतीच जादू करत नसतो तर त्याच्या कलेच्या माध्यमानं आपल्या मनावर राज्यही करू लागतो. बहारदार गीतांना स्वतःचा संगीतमय स्पर्श करून त्यांना अमर करणारे संगीतकार, ज्यांचं संगीत म्हणजे जणू जादूच, असे संगीतकार म्हणजे मदन मोहन. रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, नंतर मेरा साया साथ होगा, अशी एक नाही तर अनेक बहारदार गीतं आपल्याला देऊन आजही आपल्यात संगीत रूपानं वावरणारे संगीतकार मदन मोहन. श्रोते हो, चला तर आज यांच्याच विषयी जाणून घेऊया आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातून.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाला आपल्या संगीत रचनेनं झळाळी देणारे संगीतकार म्हणजे मदन मोहन. अतिशय भावनिक चाली देणारा हा संगीतकार गझल प्रांतातील बादशहा होता. मदन मोहन यांचा जन्म बगदाद इराक इथं 25 जून 1924 मध्ये एका धनिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील रायबहादूर चुन्नीलाल कोहली हे एक मोठे आसामी होते. बगदाद मधून रावळपिंडी, चकवाल आणि मग त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. लहानपणापासूनच त्यांना संगीताची खूप आवड होती. त्यांची खरी जडणघडण ही लखनौ मध्ये झाली. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान आणि इतर अनेक दिग्गजांची गाणी मदन मोहन यांनी भरभरून ऐकली. खरं पाहता त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण असं घेतलं नव्हतं, पण त्यांनी एकलव्यासारखं श्रवण भक्तीतून खूपच ज्ञान मिळवलं. हिराबाई बडोदेकरांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 1950 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आखे या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे संगीत दिलं होतं. नंतर मदहोश या चित्रपटाचं संगीत मात्र खूप गाजलं. श्रोतेहो, मदन मोहन यांचं पूर्ण नाव मदन मोहन कोहली. 1970 हे दशक हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमॅन्टिक गाण्याचं सुवर्णयुग मानलं जातं. याच काळात प्रदर्शित झालेल्या हीर रांझा या चित्रपटातलं मिलो न तुम तो हम घबराए हे गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांनी संगीत दिलेलं. हे गीत काळाच्या ओघातही तितकंच लोकप्रिय राहिलं.

श्रोतेहो, आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही वर्ष सैन्यातही काम केलं, पण 2 वर्षात सैन्यातली नोकरी सोडून ते ऑल इंडिया रेडिओ लखनऊ इथे प्रोग्राम असिस्टंट म्हणून काम करू लागले. याच काळात रेडिओवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी

करण्यासाठी त्यांनी संगीत तयार केलं. काही काळांनी ही नोकरी सोडून ते गायकीकडे वळले. 50 आणि 60 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. मदहोश, मस्ताना, देख कबीरा रोया, अदालत, अनपड, वह कौन थी, बावरजी, हस्ते जख्म, दस्तक, मौसम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत 90 पेक्षा जास्त चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांनी काम केलं आणि अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केलीत. श्रोते हो, प्रामुख्यानं स्त्री स्वरात गाणी देणाऱ्या मदन मोहनला गझल बादशहा बनवलं ते तलत यांच्या मखमली आवाजातल्या हळूवार उत्कट गाण्यांनी. फिर वही शाम, हमसे आया न गया ही गाणी नव्हे तर मखमली डबीत जपून ठेवलेली एक एक रत्न आहेत असं म्हणतात. कौन आया, मन्नाडे आणि आपके पहलू में आके मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत तर ऐकताना अक्षरशः तंद्री लागते.

श्रोतेहो, मधुरता आणि भावभावनांचा उत्कट परिपोष मदन मोहन यांच्या संगीतात जाणवतो. गझल, ठुमरी हे त्यांचे हक्काचेच. हिंदी आणि उर्दूवर त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं. त्यांची चाल ही शब्दांना विसंगत वाटत नसे. त्यावेळच्या सर्वच गायक गायकांनी मदन मोहन यांची गाणी गायली असली तरी लता मंगेशकर आणि मदन मोहन हे मिश्रण मात्र एक नंबर. हिंदुस्थानी वाद्यांचा योग्य वापर हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. ते सतारीचे विशेष चाहते होते. रईस खान यांनी वाजवलेली आज सोचा तो आसू भराए हसते जखम मधलं हे सतार ऐकून लता मंगेशकर अक्षरशः रडल्या होत्या असं म्हणतात. श्रोते हो, मदन मोहन यांना संगीत आणि गाण्याव्यतिरिक्त अजूनही बरेच छंद होते. एकूणच आयुष्य भरभरून जगण्याची त्यांना हौस होती.

पोहणं, मैदानी खेळ त्यांना आवडायचे. विशेष करून क्रिकेट खेळायला त्यांना खूप आवडायचं. फुटबॉल, बॉक्सिंग यांसारख्या खेळातही त्यांनी प्राधान्य मिळवलं होतं. याचबरोबर उत्तम पाककौशल्यही त्यांच्याकडे होतं. छान पदार्थ स्वतः तयार करून आपल्या कुटुंबातील लोकांना करून खाऊ घालणं हेही त्यांना खूप आवडायचं. प्रवासाची आवड त्यांना होती. एकूणच सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे बघणं, ज्याला जमतं त्याला समोर दिसणाऱ्या प्रत्येकच गोष्टीत आनंद सापडतो, अशा विचारांचे मदनमोहन असेच मनसोक्त जगलेत. श्रोते हो, मदनमोहन यांच्यामध्ये एका गीतात प्रत्येक कडव्यासाठी वेगळी चाल बांधणं ही सुद्धा एक कला होती, खासियत होती. एक हसीन शाम को तुम जो मिल गए हो, तुमसे कहूं एक बात, बर्बाद ए मोहब्बत की दुआ साथ लिए जा, तसंच ये दुनिया ये मैफिल. आणि आणखीही बरीच गाणी अशी आहेत की ज्यात एकाच गीतात अनेक मेलडी गुंफलेल्या आपल्याला आढळतील. त्यातलंच हे एक गीत.

श्रोते हो, मदन मोहन यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. 1970 मध्ये आलेला दस्तक या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या बैयाना धरो सजना हे गीत श्रोते हो, जो मानवाच्या मूलभूत प्रवृत्ती असलेल्या कविता आणि संगीताला इतक्या अद्भुत रीतीनं एकत्र गुंफू शकत होता, असे संगीतकार मदन मोहन यांनी 14 जुलै 1975 ला या जगाचा अखेरचा निरोप घेतला. जाना था हमसे दूर बहाने बना लिए, अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिए. अगदी

या ओळींप्रमाणे. क्रिकेटवर संगीतावर मनापासून प्रेम करणारा विलक्षण देखणा संगीतकार वयाच्या 51व्या वर्षी स्वतःच्या वेगळ्या दुनियेत कायमचा निघून गेला. श्रोते हो, मदन मोहन यांचं अप्रकाशित संगीत त्यांचा मुलगा संजीव कोहली यांनी यश चोप्रा यांच्या वीर झारा या चित्रपटासाठी पुन्हा जीवित केलं आणि पुन्हा एकदा ते लोकांच्या स्मरणात आले. लता मंगेशकर यांनी गायलेली त्यातली गीतं आणि त्या संगीतानं आपल्या जीवनात सुमधुरता आणणाऱ्या मदन मोहन यांच्या प्रतिभेची पुन्हा एकदा आठवण करून दिली. श्रोते हो, आपल्या या कार्यक्रमातून ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया.

तेव्हा श्रोते हो, आज इथेच थांबूया. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर. माध्यान्नीचे 12 वाजतायत. ऐकूयात वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, या रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण अखंड संगीत विश्वात रममाण होत असतो. अगदी सकाळच्या त्या संकेतधूनपासून मैत्रिणींनो, संगीत हे चराचरात सामावलेलं आहे. याविषयीच्याच या काही ओळी. संगीत बोलतं पण त्याला भाषा नसते, संगीत गातं पण त्यात गीत असायलाच हवं असं नसतं, संगीत नाचतं पण त्याला काया नसते. खरंच सख्यांनो, संगीताचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक सूर हा विश्वनिर्मात्याचा हुंकार ओंकार असतो. संगीताची भाषा, संगीताचे सूर, गीत, त्याची लयबद्धता, या साऱ्या गोष्टी सूरबद्ध आणि सूरमय असतात. कोणत्याही व्यक्तीला तिच्या मनातल्या भावनांना तल्लीन करण्याचं, व्यक्त करण्याचं सामर्थ्य या सुरावटीत असतं. मैत्रिणींनो, दिवसाचं किंवा ऋतूचं कोणतंही रूप असू दे, सृष्टीचं संगीत हे सर्वांसाठी सुखदायी, निरामय, आनंदाची, न संपणारी अशी ठेव आहे. सूरमय ते सुखमय हाच संदेश संगीताचे स्वर देत असतात. चला तर आपणही आपल्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे करूया या गाण्याच्या साथीनं.

अधिक सजग झाला आहे. काय खावं, किती वेळानं खावं याबाबत प्रत्येकाचं ठरलेलं एक नियोजन असतं, पण यामध्ये सुद्धा रोजचा तोच प्रकार नकोसा वाटतो आणि मग काही ना काही मस्त खमंग आणि चटपटीत खाता येईल का म्हणून एखादी नवीन रेसिपी तो शोधत असतो. मैत्रिणींनो, आपल्याकडे तर भरपूर प्रकार आहेत. यामध्ये श्रीधान्य तर अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक धान्य आहेत. यामध्ये तंतुमय पदार्थ, फायबर, प्रथिनं, लोह, कॅल्शियम, जीवनसत्व, खनिज भरपूर प्रमाणात असतात. यांचं सेवन आरोग्यासाठी हितकारकच आहे. चला तर आज खमंग आणि चटपटीत या मालिकेत जाणून घेऊया श्रीधान्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती अनुश्री ठाकरे या आपल्या मैत्रिणीकडून. त्यांच्यासोबत संवाद साधला आहे स्वाती तुपकर या सखीनं. ऐकूया

मैत्रिणींनो, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. सख्यांनो, सध्या आपण पाहतो की दिवसेंदिवस जो तो आपल्या आरोग्याप्रती, आहार विहाराप्रती

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या मालिकेमध्ये आरोग्यासाठी सुपर फूड मानलं जाणारं श्रीधान्य अर्थात मिलेट्सच्या वैविध्यपूर्ण पाककृती सांगण्यासाठी आपल्यासोबत आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहेत अनुश्री ठाकरे. नमस्कार अनुश्रीताई.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर अनुश्रीताई, श्रीधान्य अर्थात ज्याला आपण मिलेट्स म्हणतो, भरड धान्य, तृणधान्य ही सारी त्याचीच नावं. तर पूर्वीच्या काळी सतत वापरली जाणारी आणि मधल्या काळात विस्मरणात गेलेलं हे धान्य पोषण मूल्यांनी समृद्ध असं आहे आणि हे धान्य शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहेच आणि त्यामुळेच त्याला महत्व देऊन आहारात त्याचा समावेश करण्यावर सध्या भर दिला जातोय. तर त्याच्या वेगवेगळ्या पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण पाककृती तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला या मिलेट्सचं महत्व तुम्ही काय सांगू शकाल?
1: मिलेट्सचं महत्व मी सांगायचं कारण उरलंच नाही आहे. इतकी उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत, इतकी आजारपणं आहारामध्ये, आपल्या मिश्र गोष्टी येणं, औषधांचा भडीमार, या सगळ्या गोष्टींमुळे मिलेट्सचं महत्व आज कुणालाही पटवून सांगायची गरज नाही आहे. ती सगळ्यांना महत्व त्याचं पटलेलं आहे. फक्त विषय एक आहे की तो किती आपण स्वीकारतो आणि किती त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. इथे सगळी गाडी अडलेली आहे. खूप जण म्हणतात खूप फायबर्स असतात त्यात, पता नाही कैसा लगता होगा, त्यामुळे थोडंसं एक हेजिटेशन आहे की आपण हे खाऊ शकू की नाही, हे आपली मुलं खातील की नाही. तर हा विषय थोडासा बाजूला ठेवूयात आपण. आणि महत्त्व असं आहे की त्यात आपले सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. उगाचच आपले पूर्वज त्याला सांभाळून त्याचं जतन करून ठेवत नव्हते. आज जी लोक त्या धान्यांचं जतन करून ठेवतात त्यांना अवॉर्ड्स दिले जातात आहेत.
0: बरोबर.
1: याच्या पलीकडे महत्व काय सांगायचं? हो ना. आणि शिवाय आपले आदरणीय डॉक्टर खादरवली सर यांनी तर प्रचंड काम केलेलं आहे याच्यावर. म्हणजे ही ऑलरेडी होती पण जो कमबॅक झालेला आहे मिलेट्सचा, त्याचं श्रेय डॉक्टर खादरवली यांना आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की मिलेट्सचे खूप फायदे आहेत आणि खूप सुंदर लागतं. म्हणजे आता जर मिलेट्स शिजवलं ना माझ्यासमोर तर माझ्या तोंडात पाणी येईल. हे एक खूप चांगल्या पदार्थाचं किंवा चांगल्या धान्याचं असण्याचं एक लक्षण असतं की लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. तर ती तेवढी सवय व्हावी लागते. पण ती खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजत की नाही की अरे ये तो बिलकुल सामान्य धान्य की जसं लगता है. म्हणजे अगदी साधं जसं आपण वरण भात भाजी पोळी खातो अगदी तसं लागतं. करणं, त्याला चव देणं ही आपल्या हातात आहे. त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू तर ऑफकोर्स सुपर्ब आहे. म्हणजे याचा रामायणातही उल्लेख आहे की सामाची खीर त्यांना खाऊ घातलेली होती. आपण भुलाबाईची गाणी म्हणतो, नदी काठी राळा पेरला ग बाई.
0: हो,
1: है ना. तर तो राळा हा एक मिलेटचा प्रकार आहे. त्यामुळे हा अतिशय प्राचीन धान्य आहे. तो खरंच विस्मरणात गेला होता आणि याच्या कमबॅकचं श्रेय आपण डॉक्टर खादरवलींना देऊयात आणि त्यांना सपोर्ट करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. त्यामुळे 2020 मध्ये आपल्या

0: भारतात मिलेट इयर फक्त भारतापुरता होता
1: हाँ
0: आणि 2023 मध्ये पूर्ण विश्वात मिलेट इयर साजरा करायला हा निरोप देणारे आपले पंतप्रधान. जसा योग दिवस आपल्याकडनं गेला तसं मिलेट इयर हे सुद्धा भारतातून देशांमध्ये पसरलेलं आहे. तर हेच महत्व भारतातून बाहेर गेलेलं आहे.
1: हो, तर अनुश्रीताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं तर मिलेट्सचं महत्व आणि आपल्या रोजच्या आहारासोबत मिलेट्सचे वेगवेगळे पदार्थ पण आपण करून खाल्ले तर त्याचे खरंच पौष्टिक तत्व आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. आणि यासाठीच मला वाटतं तुम्ही आज इथे उपस्थित आहात, आम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही सांगणार आहात. तर मैत्रिणींनो, पेन आणि कागद हाती धरून घ्या आणि नक्की नोट करून घ्या. तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज आज श्रीधान्याच्या तुम्हाला आज कळणार आहेत, त्या तुम्ही नक्की लिहून घ्या आणि त्याचा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये करा. तर अनुश्रीताई, कोणत्या रेसिपीपासून तुम्ही सुरुवात करणार आहात सांगा.
0: नक्कीच गोडानी करूयात, इतका चांगला विषय आहे. तर आपण सुरुवातीला सगळ्यात आधी घेऊयात बार्नयार्ड मिलेट चे गोड अप्पे.
1: अच्छा,
0: हा कोकणात फार वापरतात, म्हणजे साध्या तांदळाचे सुद्धा अप्पे ते लोक गूळ घालून तसे अप्पे बनवून कन्झ्युम करणारे सगळ्यात जास्त प्रमाणात कोकणात केला जातो. तर आपण बार्नयार्ड मिलेटच्या गोड अप्प्यांनी सुरुवात करूया. बार्नयार्ड मिलेटला सावा चावल किंवा आपण मराठीमध्ये भगर म्हणतो.
1: अच्छा,
0: आपण जी भगर खातो त्याचा वरचं टर्फल काढलेलं असतं, ती पूर्ण ऍसिड वॉश केलेली असते, पूर्ण पांढरी असते.
1: हो ना,
0: तर ती न खाता आपण ज्याचं वरचं टर्फला सहित जी मिळते ती भगर वापरायची आहे, ज्याला बार्नयार्ड मिलेट असं म्हणतात.
1: अच्छा,
0: हा याचा बेनिफिट सगळ्यात जास्त आपल्या पोटासाठी आहे. आपल्या पोटातले छोटे जे सॉफ्ट ऑर्गन्स आहेत, किडनी आहे, लिव्हर आहे, इंटेस्टाईन आहे, याला प्रॉपर फंक्शनिंगसाठी याचं त्याच्यासाठी बार्नयार्ड मिलेटचा खूप फायदा होतो. तर याचं आपण सगळ्यात आधी साहित्य बघूयात. आपण 1 कप भगर घेणार आहोत आणि 1 कप गूळ किसलेला घ्यायचा आहे. यात आपण अर्ध केळ मॅश करून घालणार आहोत. सोबत आपण भाजलेले मगज बीचे 1-2 चमचेचे दाणे, एवढे दाणे आपण बाजूला एका वाटीत काढून ठेवूया. तुम्हाला जर मगज बी नसतील घरी तर तुम्ही काळे तीळही वापरले तर चालतील. यात चिमूटभर, जसं आपण म्हणतो मीठ घातलं की गोडा पदार्थाची किंमत वाढते, चव वाढते, तसं आपण चिमूटभर मीठ घालूयात. विलायचीच्या 2-3 विलायचीचे दाणे काढून आपण वेगळे काढून ठेवूयात. यात आपण थोडंसं फर्मेंटेशन करायला किंवा त्याला हलकेपणा येण्यासाठी आपण शिजवलेला भात 2 चमचे वापरायचा आहे.
1: अच्छा,
0: हां, जर तुमच्याकडे शिजवलेला भात नसेल तर आजकाल बार्नयार्ड कुठल्याही मिलेटचे पोहे मिळतात, तर ते पोहे तुम्ही 1-2 तास आधी भिजत घालून ठेवून द्यायचे आणि मग ते तुम्ही या मिश्रणामध्ये वापरू शकता. यांनी हलके होतात आपले अप्पे. हा, फक्त एवढा फरक आहे की जर आपण शिजवलेला भात घातला तर आपण उपासाला नाही वापरू शकणार.
1: बरोबर,
0: बार्नयार्ड मिलेट ही भगर आहे आणि आपण भगर उपासाला खातो. बरोबर. आणि आता आपण कृतीकडे वळूयात. मिलेट्स बद्दल तुम्हाला माहिती आहे की नेहमी मिलेट्स भिजत घातल्याशिवाय वापरायचे नसतात. तर आपण 2-3 पाण्यांनी बार्नयार्ड मिलेट जो आपण 1 कप घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 1 भाग मिलेट आणि 2 भाग पाणी या प्रमाणात भिजत घालायचं आहे. हा मिलेट्स वापरण्याचा प्राथमिक नियम आहे की भिजत घातल्याशिवाय वापरायचे नाही. तर मी जर 1 कप पाणी घेतलं आणि 1 कप भगर असं आपण भिजत घालून रात्रभर ठेवून द्यायचं आहे.
1: अच्छा,
0: मिलेटचं भिजत घालण्याच्या व्यतिरिक्त आणखीन 2-3 प्राथमिक नियम असे आहेत की त्यांना खूप चोळून किंवा खूप घासून धुवायचे नसतात.
1: अच्छा,
0: दुसरी गोष्ट, 1:2 किंवा 1:2 या प्रमाणातच पाणी घेऊन आपण 6-8 तास भिजत घालायचे असतात.
1: म्हणजे मोजूनच घ्यायचं,
0: मोजूनच घ्यायचं. या ज्या पाण्यात आपण भिजत घालत आहोत ना त्याच पाण्यात आपल्याला शिजवायचं आहे किंवा त्याच पाण्यात आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ते पाणी अजिबात फेकायचं नाही. ते पाणी जर तुम्हाला वापरायचं नसेल एखाद्या रेसिपीमध्ये तर तुम्ही ते पाणी पिऊन घेऊ शकता. तर तुम्हाला मिलेट्सचे अंश नक्कीच मिळतील त्या पाण्यामध्ये.
1: अच्छा,
0: तर तो तुमचाही फायदा आहे आणि तुम्हाला नकोही असेल तर तुम्ही ते पाणी झाडांना वापरू शकता. सगळ्याच दृष्टीने त्याचा प्रत्येक गोष्ट आपण कुठेही वाया न जाऊ देता वापरून घ्यायची आहे. तर सुरुवात करूया आपण कृतीला. बार्नयार्ड मिलेट जो आपण धुवून भिजत घातलेला होता रात्रभर, त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं खूप बारीक नाही पण थोडासा दाणा

0: ही
1: हाँ
0: असं
1: हाँ
0: वाटून घ्यायचं आहे. वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण थोडासा, एक कप जो आपण किसलेला गूळ घेतला होता तो घालायचा. केळाचे काप आपण चमच्याने थोडेसे मॅश करून घ्यायचे. 2-3 विलायचीचे सोलून घेतलेले दाणे ते यात जोडायचे. चवीप्रमाणे मीठ 1 चिमूटभर पुरेसं आहे. हे सगळं घालून एकदा पुन्हा मिक्सरमध्ये आपण फिरवून घ्यायचं
1: फिरवायचं.
0: आहे. भात अगदीच आपल्याला 2 किंवा 3 चमच्याचाच एवढा घालायचा आहे. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक नको, पण थोडंसं रवाळ किंवा खुरदुरं म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, तसं वाटून घ्यायचं आहे. वाटून झालं की याला 3 तासांसाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. रेस्टिंग टाईम म्हणा, फर्मेंटेशन टाईम म्हणा, एवढा वेळ देणं आवश्यक आहे. तर हे 3 तास आपण बाजूला ठेवल्यानंतर आता आपण आप्पे बनवण्याची तयारी सुरू करूयात. सर्वप्रथम सारणामध्ये आपण भाजलेले मगजबी घालून घेऊयात. ते असे मध्ये मध्ये दाताखाली आलेले खूप सुंदर लागतात, आणि त्याच्यात जो असा दुधाळ चव येते ना, ती
1: हो
0: आप्प्यांमध्ये खूप छान लागते. आता आप्पे पात्रामध्ये भरपूर तूप घालायचं,
1: हाँ
0: पूर्ण डुबले पाहिजे ते. तूप गरम झालं की त्या आप्पे पात्रामध्ये आपलं तयार झालेलं सारण घालायचं. एक एक चमचा, 1 ते 1.5 चमचा एकेका याच्यात पात्रामध्ये पुरेसं होतं. त्यावर घालून झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचं. फुलायला, शिजायला थोडा वेळ द्यायचा. थोडासा वेळ झाला की आपण त्याला सुरी चमचा, काटेरी चमचा नी त्याच्या कडा सोडून घ्यायच्या. कडा सोडून झाल्या की त्याला पलटून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजू चांगली कुरकुरीत होईस्तर शिजवून घ्यायचे. असं आलटून पालटून 1-2 केलं, तुम्हाला हवा तो रंग आणि हवे तसे शिजले की मग तुम्ही ते आप्पे बाहेर काढून घ्यायचे. इतके सुंदर गुलाबजामुन सारखा त्याचा थोडासा गडद रंग येतो
1: अच्छा
0: गुळामुळे.
1: हो
0: तर ते दिसायलाच खूप सुंदर दिसतात. याला तुम्ही हिरवी मिरची आणि भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं किंवा
1: अच्छा
0: साधं
1: त्याच्यासोबत
0: दही
1: खाऊ शकतो.
0: याच्या सोबत एन्जॉय करू शकता.
1: वा वा
0: इतके सुंदर आप्पे लागतात ना की तुम्हाला असं अजिबात जाणवणार नाही की हे मी मिलेटचे खाल्ले. तुम्ही घरात कोणालाही सांगू नका, हे मिलेटचे अप्पे बनवा आणि त्यांच्यासमोर ठेवा. विचारलं तर सांगायचं तांदळाचे आहेत. लेट देम गेस.
1: खूप
0: मुलं
1: छान
0: मुलं
1: सांगितलं.
0: खूप आनंदाने खातील आणि त्यांच्या नकळत त्यांच्या पोटी मिलेट्स जातील.
1: खूप छान पदार्थ सांगितलं तनुश्रीताई.
0: तर मुळात जर आपण यात खजूर किंवा अंजीरची पेस्ट वापरू शकली गोडासाठी तर ते तर सर्वोत्तम आहे. म्हणजे डायबिटिक लोकांनाही तेवढा खाताना विचार करायची गरज नाही पडणार.
1: अगदी अगदी खूप छान. बरोबर. यानंतरचा कोणत्या पदार्थ सांगणार आहात तुम्ही? कारण एकदम छान गोडगोड पदार्थ तर आता खूप मस्त खाऊन झालेला आहे. तर पुढचा पदार्थ कुठला आहे?
0: ही अगदी आपली उपासाचीच आहे, पण साबुदाण्याची खिचडी आपण प्रत्येक घरी बनते उपासाला. उपास नसला तर ती खाण्यात जास्त मजा येते. तर आपण एक काम करूया ना, या साबुदाण्याच्या खिचडीत मिलेट्स घालूयात.
1: नक्कीच.
0: ठीक आहे, तर आपण हा एक प्रयत्न करून बघूया की अर्धा साबुदाणा अर्धा मिलेट घेऊ शकतो किंवा साबुदाणा 25%, 75% मिलेट घेऊ शकतो. आपला उद्देश आहे मिलेट्स खाऊ घालणं. ठीक आहे, तर आपण कुटकी म्हणजे लिटिल मिलेटची साबुदाण्याची खिचडी बनवतोय. तर कुटकी ही लहान मुलांसाठी खूप चांगली आहे. असं म्हणतात डॉक्टर खादरवली की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल ना तर लिटिल मिलेटनी सुरुवात करावी. जसा भाताची पेस्ट, तांदळाची पेस्ट बनवतो आपण आणि लिटिल मिलेटची पेस्ट बनवली तर कोणाला लक्षातही नाही येणार की ही लिटिल मिलेटची आहे. इतकी दोघांची सारखी चव लागते. तर हा दाणा इतका बारीक आहे ना म्हणूनच त्याचं नाव लिटिल मिलेट पडलेलं आहे. हा सगळ्या मिलेट्समध्ये सगळ्यात
1: बारीक
0: दाणा आहे याचा.
1: अच्छा,
0: त्यामुळे हा पटकन शिजतो.
1: हो,
0: डायजेस्टही पटकन होतो. म्हणून ह्या मिलेटचे बेबी प्रोडक्ट्स, बेबी फूड आयटम्स आणि स्नॅक्स आयटम हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनतात.
1: अच्छा,
0: अजिबात काही क्लिष्ट असं नाही आहे. जे आपण तांदळाने बनवू शकतो ते या लिटिल मिलेट्सनी बनवू शकतो. तर ह्या साबुदाणा आणि लिटिल मिलेटच्या खिचडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. कुटकी आपण अर्धी वाटी घेतोय आणि साबुदाणा 1 वाटी घेतोय. आता आपण म्हटलं की 25% आणि 75%, पण इथे तर आपण कुटकी अर्धीच वाटी घेतली आणि साबुदाणा 1 वाटी घेतली आहे. तर अर्धी आणि 1 तर कुटकी तर कमी झाली
1: हो ना,
0: है ना. मिलेट्सच्या बाबतीत आणखीन एक महत्वाचं गोष्ट लक्षात घ्यायची.

0: आहे. आपण धुतो, त्याला व्यवस्थित भिजत घालतो आणि मग शिजवतो.
1: हो
0: तर शिजवल्यानंतर हा चारपट फुलतो,
1: अच्छा
0: म्हणून आपण कुटकीला अर्धीच वाटी
1: हाँ
0: घेतोय.
1: हाँ
0: म्हणजे हा तयार झाल्यावर चारपट म्हणजे 2 वाटीचा तयार होईल,
1: अच्छा
0: है ना. आणि साबुदाणाही फुलतो
1: हो
0: तो 1 वाटीचा 2 वाटी होईल,
1: हो
0: म्हणजे काय झालं, 50-50%
1: झालं
0: झालं.
1: हाँ
0: ठीक आहे. आता याच्याप्रमाणे तुम्हाला आवड असेल तशाप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यात आपण जसं साबुदाण्याची खिचडी करतो त्याला जे साहित्य लागतं सेम साहित्य आपण घालायचं आहे. ठीक आहे. तर आपण यात शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेणार आहोत आणि सोबतच 1/2 वाटी आपण शेंगदाणे थोडेसे तळलेले बाजूला ठेवू शकतो, थोडासा क्रंच म्हणून. तर आता ह्या क्रंचसाठी आपण 2-3 गोष्टी वापरू शकतो. चण्याची डाळी तळून घालू शकतो,
1: हो
0: मटर तळून घालू शकतो, काजू, बदाम, किसमिस, जे तुम्हाला क्रंच म्हणून आवडेल ते तुम्ही
1: घालू
0: कसंही
1: शकतो
0: वापरू शकता. मी इथे शेंगदाणे घेतले 1/2 वाटी फक्त
1: हाँ
0: क्रंचसाठी म्हणून. याच्यामध्ये गाजर घातला ना आपण बारीक क्रश करून, तो खूप सुंदर दिसतो, शिवाय त्याचा आपल्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू तर वाढतेच. ठीक आहे. गाजराचे बारीक तुकडे करून 1/2 वाटी बाजूला ठेवून देऊयात. 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, स्लीट उभ्या मोठ्या तुकड्यात चिरून घ्यायच्या. 8-10 पानं कढीपत्त्याचे, 1 लिंबू, कोथिंबीर बारीक चिरलेली 1/2 वाटी, तेल साधारण आपल्याला 1/2 वाटी लागेल आहे, मीठ, साखर, मिरे, पूड हे आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे,
1: हाँ
0: आणि 3 ते 4 बटाटे हे मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत. तर एवढं साहित्य आपण जे साबुदाणा खिचडीसाठी वापरतो तेच आपण यात वापरणार आहोत.
1: हो
0: शिजवून थंड झाल्यावरच वापरावा मिलेट पुढच्या कृतीसाठी,
1: अच्छा
0: त्यांनी आपल्याला पुढच्या निर्णय घेण्यास मदत होते. कधी कधी काय होतं, शिजून झाल्यावर लगेच आसट वाटतो तो आपल्याला, पण तो हळूहळू आतमध्ये पाणी शोषून घेत असतो आणि थोड्या वेळानी थंड होईपर्यंत पूर्ण भात तो पाणी शोषून घेतो आणि मोकळा होतो. थंड झाल्यानंतरच आपण निर्णय घ्यायचा की आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे.
1: हाँ हाँ
0: आणि थंड झाला की 1 चमचा फिरवायचा किंवा 1 फोर्क फिरवायचा आणि ती पूर्ण शिजलेला भात असा मोकळा करून घ्यायचा, मोकळा करून झाकून ठेवून द्यायचा. साबुदाण्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप आणि थोडंसं मीठ घालून एकत्र करून स्टीमरमध्ये ठेवायचं.
1: अच्छा
0: याने साबुदाणा मोकळा होतो आणि चिपकतही नाही. आता आपण थोडी फोडणीची तयारी करून घेऊयात. 1/2 वाटी तेल कढईत घ्यायचं, गरम झाल्यावर त्यात सगळ्यात आधी आपण जिरं तडतडू द्यायचं,
1: हाँ
0: हिरवी मिरचीचे काप घालायचे, कढीपत्त्याचे पानं घालून थोडंसं परतून घ्यायचं, उकळून फोडी केलेल्या बटाट्याचे काप घालून पुन्हा ते परतून घ्यायचे, गाजराचे बारीक तुकडे हे थोडे शेवटून घालायचे
1: हाँ हाँ
0: कारण लवकर शिजतात
1: शिस्त हाँ
0: आणि आपल्याला त्यांचा क्रंच हवा आहे. सगळं परतून झालं की आपल्याला कुटकी मोकळी करून जी आपण घेतली होती
1: हो
0: ती घालायची, त्यानंतर वाफवलेला साबुदाणा घालायचा आणि सगळं साहित्य छान एकत्र करून घ्यायचं. 1/2 चमचा मिरेपूड, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा साखर, 1 लिंबाचा रस,
1: हाँ
0: हे सगळं घालून छान वाफ आणायची. वाफ आल्यामुळे साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट होतो
1: हो
0: आणि जी आपण कुटकी शिजवून घातली होती त्याला सगळ्या मसाल्यांची चव चढते. आणि शेवटी तळलेले शेंगदाणे, तळलेले मटर, काजू, किसमिस, बदाम काही तळलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता. वरून थोडीशी बारीक कोथिंबीर भुरभुरायची, पुन्हा झाकून ठेवायचं आणि मग गरम गरम सर्व
1: वा
0: करायचं.
1: वा वा वा खूपच छान खूप छान अशी ही रेसिपी सांगितली तुम्ही. मिलेट्सची खिचडी म्हणजे जसं
0: म्हणा
1: आपण
0: किंवा उसळ म्हणा,
1: साबुदाण्याची खिचडी जसं आपण म्हणतो
0: म्हणतो
1: तशीच
0: तसं.
1: मिलेट्सची, म्हणजे साबुदाण्याची चव पण त्यामध्ये तुम्हाला लागेल आणि मिलेट्सचा
0: फायदा हे
1: पौष्टिक पण
0: पण
1: तुम्हाला
0: आपण
1: मिळेल.
0: मिळतो.
1: हाँ बरं अनुश्रिता, आता यानंतर कोणती रेसिपी सांगणार आहात आमच्या मैत्रिणींना?
0: आपण ना अगदी कमी वापरल्या जाणारा असा प्रोसो मिलेट याची मंचुरियन बघूया.
1: अच्छा
0: अगदी नवीन पिढीला आवडेल असा मंचुरियन हा
1: वा वा
0: पदार्थ आहे.
1: मंचुरियन हा शब्द ऐकताच नवीन पिढी नक्कीच वा वा आम्हाला
0: वा
1: आवडते
0: वा.
1: नक्की करा असं म्हणतील.
0: नक्की नक्की. प्रोसो हा मिलेट ना याला मराठीमध्ये भादल्या म्हणतात किंवा कड्डू. याला जुनी लोक म्हणतात की आजारी पडले की याची खिचडी खायची. तर आजारपणानंतर का खायचे? कारण हे खाल्ल्याने एनर्जी येते, ताकद देणारा असा हा मिलेट आहे. वाढत्या मुलांसाठी हा खूपच उपयुक्त आहे, कारण ह्यांनी

0: मिलेटमुळे हाडांची वाढीस मदत होते आणि रक्तातली चरबी कमी करते. त्यामुळे प्रोसो मिलेट हा सगळ्या वयातील लोकांसाठी चांगला आहे, पण स्पेशली त्यांनी वाढत्या मुलांना द्यावं, शाळेतल्या मुलांना द्यावं असं सजेस्ट केलेलं आहे.
1: अच्छा,
0: आता याला लागणारं आपण साहित्य पाहूयात. आपण प्रोसो मिलेट घेतो 100 ग्राम, तांदळाचं पीठ 100 ग्राम आणि मक्याचं पीठ 50 ग्राम. तांदळाचं पीठ आणि मका हा कुरकुरीतपणा देईल. तांदळाच्या पीठानी नरमपणाही येतो आणि कुरकुरीतपणाही येतो. यात आपण आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, हिरवा कांदा चिरलेला वरून गार्निशिंग करण्यासाठी वापरणार आहोत. आणि मंचुरियन म्हटलं की सगळ्या प्रकारच्या भाज्या आल्या, म्हणजे आईचंही समाधान आणि मुलांचंही समाधान. त्यामुळे पत्ता गोबी घेऊयात आपण 1 पाव, 250 ग्राम, 1 गाजर, 1 सिमला मिरची, 1 कांदा, 5-6 बीन्स. याला सॉसेस घातल्याशिवाय मंचुरियन शक्यच नाही आहे.
1: हो ना,
0: त्यामुळे सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, हे सगळं आपण प्रत्येकी 5-5 ग्राम घेणार आहोत.
1: हां,
0: ठीक आहे. तर आपण आता पूर्वतयारी कशी करायची हे बघूयात. प्रोसो मिलेट घेतो आहे नेहमीप्रमाणे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रात्रभर भिजत घालायचा.
1: हां,
0: दुसऱ्या दिवशी भिजत घातलेलं मिलेट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. यात सगळं साहित्य एकत्र करणार आहोत आपण. सगळ्या भाज्या 2 भागात किसून घ्यायच्या, 1 भागात किसून घ्यायच्या, 1 भागात चिरून घ्यायच्या. मंचुरियन बॉल्ससाठी आपण सगळ्या भाज्या किसून घेणार आहे, कारण बॉल तयार झाले पाहिजे, त्यामुळे त्याला बारीक हवे. आणि ग्रेव्ही जी बनवू आपण, त्याला चॉपरमध्ये थोडे मोठे तुकडे असलेलेही भाज्या असल्या तर चालतील. आता मंचुरियन बॉल्स आपण आधी बनवून घेऊयात. किसलेल्या भाज्यांमध्ये निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या किसलेल्या आणि पाणी काढलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत. त्यात आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालायची आहे, तिखट मीठ चवीप्रमाणे.
1: हां,
0: व्हिनेगर घालायचं आहे आंबटपणासाठी आणि टिकून राहण्यासाठीही. ह्याच मिश्रणात आपण प्रोसो मिलेट जो मिक्सरमध्ये बारीक वाटून घोळ तयार केलेला होता, त्यात आता आपण तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ हे सगळं घालून आपण छान एकत्र करणार आहोत. कन्सिस्टन्सी थोडीशी चेक करायची. मंचुरियनचे बॉल्स तयार होतील एवढं घट्ट पीठ तयार झालं पाहिजे. लिंबा एवढ्या आकाराचे मंचुरियनचे बॉल्स तयार करून बाजूला ठेवायचे. नंतर गरम तेलात छान खरपूस तळून घ्यायचे. बरोबर, पहा बोलता बोलताही तोंडाला पाणी सुटतंय. आणखी एका कढईमध्ये तेल गरम करायचं. आता आपले बॉल्स तर तयार झालेले आहेत. 2-3 चमचे त्यात आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा. कुठलीही चायनीज डिश ही लसूण बारीक चिरल्याशिवाय किंवा सॉसेस घातल्याशिवाय आणि एकदम गरम फ्लेमवर बनवल्याशिवाय तयार होत नाही, कारण ते फास्ट कुक करतात, पूर्ण शिजवत नाहीत. तर ही त्या पद्धतीची खासियत असते. तर ह्या गोष्टी आपण मेंटेन करायच्या. ती आपण पदार्थ तो बनवतोय तर मग ती तशीच बनवायची. लसूण घातल्यानंतर मग आपण चॉपरमधनं बारीक केलेल्या भाज्या घालायच्या आणि फास्ट परतून घ्यायच्या. अजिबात पूर्ण शिजवायच्या नाही. लगेच सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस हे सगळं घालून एकत्र करायचं. घट्टपणा आणण्यासाठी जी स्लरी बनवतात ना, त्यासाठी आपण 1 चमचा मक्याचं पीठ आणि 1 कप पाणी असं एकत्र फिरवून घेऊयात. आणि ही जी पेस्ट किंवा ही स्लरी तयार झालेली आहे, यांनी त्या ग्रेव्हीला घट्टपणा येणार आहे. ही पेस्ट किंवा स्लरी या भाज्यांमध्ये घालायची. त्या भाज्यांमध्ये मिरेपूड, साखर हे चवीनुसार घालायचं, एकत्र करायचं. छान चव घेतल्यावर मीठ घाला, कारण सॉसेसमध्येही भरपूर मीठ असतं. एक उकळी आली की मग त्यामध्ये आपण मंचुरियन बॉल्स घालायचे. हिरवा कांदा चिरून वरून गार्निश करायचा. नूडल्स सोबत तुम्ही गरम गरम सर्व्ह करा. फक्त मंचुरियन सुद्धा एन्जॉय करू शकता, म्हणजे आई आणि मुलगा दोघही खुश.
1: आजकाल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चायनीज डिश खूप आवडायला लागलेले आहेत.
0: हो,
1: आणि सगळे आवडीनं खातात, चव घेऊन खातात.
0: प्रत्येक प्रसंगालाही हे सगळे पदार्थ असतात.
1: आणि बाहेरचं खाण्यापेक्षा मला वाटते जर घरी करून खरंच असं जर खाल्लं तर खूप छान, कारण पौष्टिकता कायम राहते, स्वच्छता राहते, शुद्धता राहते, सगळ्याच गोष्टी राहतात. खूप छान सांगितलं अनुश्रीताई. बरं, आता यानंतरचा कोणता

0: पदार्थ सांगणार आहात हे सांगा.
1: आता आपण थोडासा टी टाइम मध्ये एन्जॉय करता येणारा असा चुटुकपुटुक एखादा पदार्थ बघूया.
0: नक्कीच.
1: आपण मसाल्याचे शेंगदाणे खातो की नाही, प्रवासात खातो, चहा सोबत खातो, तो आपण फटाफट बघूया की आपण मिलेट्सनी कसा बनवायचा.
0: वा वा,
1: ठीक आहे. तर आपण फॉक्सटेल हा मिलेट वापरूया यात. फॉक्सटेल हा मिलेट ना आपल्या लंग्स डिसीजेससाठी खूप छान असतो, खूप सपोर्टिव्ह असतो, आपल्या फुफ्फुसासाठी खूप चांगला आहे. याला मराठीमध्ये कंगनी म्हणतात. ठीक आहे, तर आपण याला लागणारं साहित्य बघूया. आपण कंगनी घेतो एक वाटी, अर्धी वाटी बेसन, दोन चमचे तांदळाचं पीठ, दोन चमचे मक्याचं पीठ, आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला. आणि आपण मसाल्याचे शेंगदाणे बनवतोय तर आपल्याला शेंगदाणे लागतील. तुम्ही शेंगदाण्यांसोबत थोडेसे फुटाणेही घातले तर ते जास्तच छान.
0: हो,

0: ते फुटाणे ही घातले तर ते जास्तच छान
1: हो
0: है ना. आणि याला चव देण्यासाठी आपण थोडंसं तिखट मीठ आणि इतकी पिठं आहेत तर ते पचायला हलकं करणारे हिंग. आता याची पूर्वतयारी काय लागणार आहे आपल्याला, आपण शेंगदाणे घेतो आहे तर अर्थात सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे, कुरकुरीत झाले पाहिजे म्हणजे दाताखाली आला की तो फुटला पाहिजे, आणि सालांचं हितच ठेवायचं. सालांचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे
1: हो.
0: हां, तर शेंगदाणे नेहमी सालांचं हितच खावेत, इव्हन भाजून जरी झाले ना तरी ते सालांचं हितच वापरावे. आदल्या दिवशी आपण कंगनी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून 1 तास 2 या प्रमाणात पाणी घालून रात्रभर भिजत घालावे. याची कृती आपण दुसऱ्या दिवशी सुरुवात करूया. शेंगदाणे तर भाजून घेतले आहेत आपण, मग भिजत घातलेले फॉक्सटेल मिलेट मिक्सरमधून बारीक वाटून काढायचं, जितकं बारीक होईल तितकं बारीक, कारण आपल्याला याला कोटिंग करायचं आहे. एका बाऊलमध्ये हे काढून घ्यायचं, हे मिश्रण वाटलेलं. यात बेसन, तांदळाचं पीठ 2 चमचे, 2 चमचे मक्याचं पीठ, असं सगळे पीठं एकत्र करून घ्यायचे. यात चवीप्रमाणे मीठ, तिखट आणि हिंग 1/2 चमचा आणि थोडासा बेकिंग सोडा घालायचा. 1/2 चमचा घातला तरी चालेल, तुमच्याकडे इनो असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. हे सगळं छान एकजीव एकसंग होईपर्यंत वापरायचं. थोडं घट्ट भिजवायचं, ओलसर झालं तर तो तेल पिईल म्हणून थोडंसं घट्ट ठेवायचं. यात भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे वेळेवर घालायचे. कंगनीच्या मिश्रणाचे प्रत्येक दाण्यावर आवरण तयार होईल याची काळजी घ्यायची. लगेच तळणाचं तेल गरम करायचं, कोट झालेला 1-1 दाणा तेलात सोडायचा, लगेच हलवायचं नाही. सोनेरी रंगाचे खुसखुशीत झाले की टिश्यू पेपरवर काढून थंड करायचे. थंड झाल्यावर त्यावर 1/2 चमचा तिखट आणि 1/2 चमचा चाट मसाला असं एकत्र करून वरून फक्त भुरभुरायचं, म्हणजे तुमचा पौष्टिक असा स्नॅक मिलेटचा
1: तयार.
0: त्याच्यासोबत तुम्ही चहा घ्या, कॉफी घ्या, ताक घ्या,
1: खूप छान
0: तसाही एन्जॉय करू शकता.
1: तर खरंच मैत्रिणींनो, हे श्रीधान्य जे आहे ते आपण रोजच्या आहारामध्ये नक्कीच वापरायला पाहिजे, त्यामुळे आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकतं आणि आपल्या परिवाराचं, आपल्या मुलांचं, अर्थात आपल्या समाजाचं आरोग्य पण नक्कीच चांगलं राहील. तर याचा वापर नक्की करा आणि अनुश्री ठाकरे यांनी ज्या रेसिपीज आपल्याला सांगितल्या त्या पण नक्की करून बघा, त्या तुम्हाला नक्की आवडतील. तर अनुश्रीताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान छान अशा श्रीधान्याच्या रेसिपीज आम्हाला सांगितल्यात, नाविन्यपूर्ण आहेत त्या पण रेसिपीज अशा सांगितल्या, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. नमस्कार.
1: तर अनुश्रीताई, आता आपण तुमच्या पदार्थांचा आस्वाद तर घेतलात, पण आता आवडीच्या गाण्याचा आस्वाद आपण घेऊया. तर सांगा तुमच्या आवडीचं गाणं.
0: माझ्या आवडीचं गाणं दिल है छोटा सा

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात खमंग आणि चटपटीत या मालिकेमध्ये श्रीधान्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृती अनुश्री ठाकरे यांच्याकडून, आणि त्यांच्यासोबत संवाद साधला होता स्वाती तुपकर या आपल्या मैत्रिणीनं. सख्यांनो, वाचन ही आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या विश्वात रमवणारी गोष्ट. वाचता वाचता ती दुनिया आपलीच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. नकळत पानानंतर पानं उलगडताना एका बाजूला पानं कमी होतात आणि एकीकडे वाढत जातात, आणि आपल्या बुद्धीला देखील आपोआपच चालना मिळत जाते. अनेक छोट्या छोट्या नोंदी तिथं साठवल्या जातात. मैत्रिणींनो, पुस्तकांचं वेगवेगळं व्यक्तिमत्व आपल्याला समजू लागतं. चला तर आज पुस्तक वेद या मालिकेत ऐकूया धनश्री पाटील यांनी करून दिलेला त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचा परिचय.
1: खरं तर आपण कित्येक कादंबऱ्या वाचत असतो. काही कथासंग्रह, आत्मकथन, प्रवास वर्णन या प्रकारचे साहित्य आपली वाचनाची गोडी वाढवतं. परंतु हे वाचताना आपल्याला काही पुस्तकांचा विचार मनाला भिडतो, ते लेखन मनाच्या आत उतरतं आणि आपण आपोआपच त्या साहित्यकृतीच्या आणि लेखकाच्या प्रेमात पडतो. अशातच अलीकडे माझ्या वाचनात आलेली कादंबरी म्हणजे उर्मिला पवार यांची आयदान. आयदान हे उर्मिला पवार यांचे जगणे मांडणारे आत्मकथन आहे, ज्यामुळे त्यांना आयदानकार उर्मिला पवार अशी ओळख मिळाली. आयदानची भाषा कुठलाही आडपडदा न ठेवता एक व्यक्ती म्हणून स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी देणारी आहे. ही कादंबरी आपल्याला देते घाटी डोंगरातून उरीपोटी वाहून ओझी पोट जाळणाऱ्या गावाकडच्या बायकांचे जळजळीत वास्तव भान. कादंबरीतून आपल्याला समजून घेता येतं त्यांच्या जगण्याचा संघर्ष व प्रखर चिकाटी, जी वाचकाला ठाई ठाई जाणवत राहते. ज्याप्रमाणे प्लॅस्टिकचं युग येण्यापूर्वी आपल्या संसारात बांबूपासून तयार केलेली सूप, रोवळ्या, परड्या, हारे, करंडे इत्यादी वस्तूंना महत्व होतं, या वस्तूंचं सामान्य रूप म्हणजे आयदान. या वस्तू विणण्याचं काम म्हणजे खरं तर आयदान. यांना दुसरा शब्द सुद्धा आहे आवतं. कोकणात काही विषयातील लोक हे काम करतात. उर्मिला पवार म्हणजेच या कादंबरीची लेखिका एक अत्यंत दुर्गम खेड्यात वाढलेली मुलगी आहे. कष्टकरी जीवनाचे पदर उलगडताना उर्मिला ताई आपल्या काळजाला हात घालतात. आयदानमधलं वातावरण बरंच दुर्गम खेड्यातील आहे. तिथे झाकून राखून बोलण्याची पद्धत नाही, म्हणून तिथल्या बोलीभाषेचा वापर निर्धास्तपणे केलेला आपल्याला यात दिसून येतो. अगदी लेखिकेच्या स्वतःच्या लैंगिक जाणीवा आणि अनुभव काहीही आडपडदा न ठेवता वाचकांच्या समोर आणले गेलेले आहेत. उर्मिलाताई म्हणतात की आईच्या हातात अखंड फिरणारं आयदान आणि मी करत असलेलं लेखन यांची वीण एका अर्थानं मला सारखीच भासते, आणि आमच्यामधला वेदनेचा धागाही एकच आहे हे जाणवतं. या कादंबरीची सुरुवातच मुळी लेखिकेच्या लहानपणापासून होते. धड अंगभर घालायला कपडे नाहीत, गावांमध्ये शाळा नाही, म्हणून आई वडील आपल्या मुलांना घेऊन गावाजवळच्या एका लहानशा शहरात भाड्याची खोली करून राहतात. शिक्षणानंतर मात्र पुढच्या आयुष्यात या कष्टकरी जगण्याचा चटका काय असतो हे त्यांना कळत गेलं. एकतर आपण कुठल्या तरी अशा जातीत आहोत जिथे सन्मानाची अपेक्षाच करू नये, आणि दुसरे म्हणजे आपण स्त्री आहोत, अपमान पचवण्याची ताकद ठेवावीच लागेल, हा दुखरा कोपरा त्यांच्या हृदयात नेहमी असतो. उर्मिला ते सांगतात की आम्ही छोटे भावंड जेव्हा गावातील बायकांसोबत राहत असू तेव्हा त्या आपल्या पूर्वजांना फार वाईट शब्दात बोलायच्या. जिथे डोंगर घाट दुर्गम कडे जगण्याचं साधन सुद्धा नाही अशा ठिकाणी त्यांनी का बरं यावं. या घाटांमधून पाऊलवाट काढून रानातल्या काही गोष्टी शहराकडे नेऊन विकायच्या. थोडे पैसे मिळाले की पुन्हा या दुर्गम खेड्यामध्ये गच्च रानातून परत यायचं, केवळ आपल्या कुटुंबाच्या ओढीनं. ही केवढी ओढाताण असेल त्या माऊलींना. हा सर्व पट लेखिकेने आयदानमध्ये साकारलाय. शिक्षणाने जसा माणूस समृद्ध होतो, सुशिक्षित होतो, तसेच उर्मिला पवार यांच्या बाबतीत झाले. त्या शिकल्या आणि अनुभव संपन्न होत गेल्या. आपण पुढे जायला हवे, पण सोबतच समाजाची प्रगती करता येईल का, ह्याचा विचार त्या नेहमी करतात. काही चळवळींमध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले आणि बऱ्याच प्रमाणात त्यात

शर्मिलाताईंना यश सुद्धा आले. आयदान वाचताना आपल्याला प्रत्येक वाक्यांमधून कष्टकरी महिलांचं, मुख्यत्वे करून दुर्गम भागातील कष्टकरी स्त्रियांचा संघर्ष जाणवत राहतो. उर्मिलाताईंनी तर हा सर्व पट फार जवळून बघितलेला आहे आणि तो जसाचा तसा त्यांनी त्यांच्या आत्मकथनामध्ये चितारलेला सुद्धा आहे. आपल्याही मनाची सतत घालमेल होत राहते हे लेखन वाचताना. लेखिका तर त्यात जगलेल्या आहेत. शिकून सहाणे सुरती झालेली लेखिका पुढे आपल्या स्वतःची उन्नती करते, कुटुंबाची आणि समाजाच्या उन्नतीमध्येही भरपूर काम करते. त्यांनी जवळून भोगलेले हे आत्मचरित्र जेव्हा प्रकाशित झाले त्यावेळी अनेकांना ही दुःखे कळली. अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले. मुख्य म्हणजे इंग्रजी भाषांतर झाल्यामुळे स्वीडन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा ठिकाणी युनिव्हर्सिटींमध्ये आयदान पोहोचले. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातील लायब्ररीत आयदान दाखल झाले आणि ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा भाग देखील झाले. ही फार मोठी उपलब्धी आयदानच्या निमित्ताने उर्मिलाताईंना मिळाली. एकंदरीतच स्त्री म्हणून समाजव्यवस्थेतून आलेल्या कष्टाचं, दुःखाचं, अपमानबोधाचं प्रातिनिधिक रूप उर्मिला पवार येथे प्रकट करतात आणि त्यामुळे त्यांचे आयदान हे आत्मकथन फार महत्वाचे वाटते. यानंतरची अतिशय सुंदर आणि मनाला भावलेला कथासंग्रह माझा, जो मला फार आवडतो, समीर गायकवाड यांनी लेखन केलेला झांबळ नावाचा हा कथासंग्रह आहे. घनदाट माणसांचं भावविश्व लगडणाऱ्या कथा समीर गायकवाड यांच्या झांबळ या कथासंग्रहातून आपल्याला वाचायला मिळतात. लेखनाच्या अतीव उर्मीतून आलेल्या या कथा आहेत. त्यांचा परिघ आखीव रेखीव समान नाही, परंतु काही घटना, व्यक्ती, स्थळे, हाडा मासाच्या माणसांच्या या खऱ्याखुऱ्या कथा आहेत. या कथा एकाच वेळी अतीव दुःख, अनामिक तृप्तता यांचा विलक्षण एकजिन्सी अनुभव देतात. हे एक तरेचे झांबळ होय. खरं तर ज्ञानेश्वरीमध्ये झांबळे हा मूळ शब्द आलाय. झांबळ हा केवळ शब्द नव्हे तर तो वर्णनापलीकडचा एक अनुभव आहे. हा विलक्षण शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी येथे वापरलेला आहे. जैसे चंद्रा आड आभाळ, सदट दाटे सजळ, मग गडदना उजाळ, ऐसे झांबळे होय. झांबळ दिवसा उजेडी जसे ऊन सावल्यांचे शिरवळ असते, तसेच रात्रंधारी काळोख प्रकाश यांचे झांबळ असते. जिथे प्रकाश आणि काळोख यांच्या दरम्यानची उत्कट अनुभूती अनुभवता येते, तशाच कथा आपल्याला झांबळमध्ये वाचायला मिळतात. या कथासंग्रहामध्ये एकाच वेळी वेदना, दुःख यांच्या प्रकटीकरणासह अलौकिक सुखाची अनुभूती आपल्याला येईल. कारण यातील कथांची पार्श्वभूमी जिवंतपणाचं गुणलक्षण मिरवणारी आहे. यातलं गावजीवनही रसरशीत आहे आणि यात भेटणारी माणसं घनदाट आहेत. भेटलेली माणसे घनदाट होती, थेट पोचा यास कोठे वाट होती. कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती आहेत. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळींमध्ये आहे. याच तोलामोलाची माणसं आपल्याला या कथांमधून भेटत राहतात. ही माणसं अनेक अर्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत आहे. मानवी जीवन मूल्यांवर त्यांचा विश्वास अफाट आहे. त्यांची नाती अतूट आहेत आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उमऱ्यावर प्रकाश खुणा त्यांच्या भाळी आहेत. ही माणसं आपल्या अवतीभोवतीच असतात, तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो, तोवर ते निघून गेलेले असतात आणि शेवटी उरतो तो केवळ पश्चाताप. ही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होतात. अशाच काही साध्या सुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टींचं हे पुस्तक आहे. अर्थात झांबळ हा कथासंग्रह समीर गायकवाड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या कथा कधी आपल्या काळजाचा ठाव घेतात हे कळत देखील नाही. पिंपळ समाधी ही कथा गावानजीकच्या साखर कारखान्याच्या परिसरात जमिनीच्या मालकी हक्कावरून घडलेल्या घटनेवरून शब्दबद्ध केलेली आहे. यानंतर येणाऱ्या गणगोत, सायब आणि जीवलग या तिन्ही कथासत्व खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मनातल्या द्वंद्वाचे प्रतिनिधी

प्रतिनिधित्व करते, कारण मुक्या जीवांसाठी होणारी घालमेल बळी राजा जितक्या टोकदारपणे अनुभवू शकतो ना, तशी अनुभूती अन्य कुणासही येणार नाही. गावाबाहेर गेल्यानंतरही शेतशिवारात मुक्या जनावरांमध्ये जीव गुंतून पडणं म्हणजे काय, या विलक्षण जाणीवेचे शब्दांकन पांढरी माती या कथेमध्ये आलेले आहे. उर्वरित कथांमधून गाव जीवनाचं जे चित्र दिसतं ते काहीस आदर्शवादाकडे झुकणारं वाटत असलं तरी त्यात एक कोमेजलेलं वास्तव दडून आहे. काळ कितीही बदलला असला तरी गावगाडा अजूनही काही प्रमाणात आपले 52 कशी अस्तित्व टिकवून आहे हे समोर येतं. सामान्य माणसाच्या आयुष्यात घडलेल्या घटना यात आहेत, फार काही राजवर्षी उदात्त भव्य असं यात काही नाही. साधी माणसं आणि त्यांची सालस जीवनतत्वे यात आहेत. ग्रामीण कथांचा साचेबद्ध घाट मोडून फार काही भिन्न अंगाचे लेखन केलेले आहे असेही नाही, मात्र कोणताही अभिनिवेश न बाळगता वा कोणत्याही प्रबोधनाचा बाज न आणता या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. या कथांचा पट कोणत्याही एका विशिष्ट कालखंडाशी निगडित नाही, त्यात काळ मागे पुढे झालेला आहे तरीही त्यातलं जगणं सर्वकालिक मानवतेच्या निष्ठेशी जवळीक दाखवणार आहे. अशा या समीर गायकवाडांच्या झांबळ कथासंग्रहातील सर्वच कथा आपल्याशी जोडू पाहतात, आपल्या जीवनाशी जोडू पाहतात. यानंतरचा एक सुंदर प्रवास वर्णनाचा काळ मी अनुभवलेला आहे अरुणा सबाने यांच्या ते 8 दिवस या पुस्तकातून. मन सांगेल तिकडे जाणाऱ्या एका मनस्वी स्त्रीची भटकंती म्हणजेच ते 8 दिवस. लेखिका अरुणा सबाने यांच्या या 8 दिवसांच्या म्हणजेच काहीही न ठरवता भटकंतीचा अनुभव म्हणजे हे पुस्तक आहे. एक अनप्लॅन्ड ट्रिप असे आपण म्हणू शकतो. लेखिका एके रात्री स्वतःच्या आयुष्याचा धांडोळा घेत असताना तिच्या लक्षात येतं की आपल्या सुखी समाधानी आयुष्यातले चढ उतार संपल्यानंतर आता बऱ्यापैकी स्थिर आयुष्य आलेलं आहे. कदाचित आपण सुखसोयींना चटावलो आहोत, परंतु आपल्यातला कार्यकर्ता किंवा गावखेड्यातला माणूस अजूनही जिवंत आहे की नाही हे बघण्यासाठी एक विलक्षण कल्पना तिच्या डोक्यात येते आणि ती ठरवते की आता आपण एसटी बसमधून प्रवास करायचा, कारण कितीतरी वर्षांपासून कारमध्ये बसण्याची सवय झालेली असते. तिने आता ठरवले की जिकडे बस घेऊन जाईल तिकडे जायचे आणि मन करेल अशा बसमधून 8 दिवस नवनव्या गावात जायचे, तिथल्या गावकऱ्यांशी बोलायचे, नवनवीन अनुभव घ्यायचे. बरीच शी हिम्मत आणि भरपूर आत्मविश्वास घेऊन लेखिका बस स्थानकावर येते आणि सुरू होतो तिचा अनप्लॅन्ड ट्रिपचा प्रवास. कित्येक बसेस या स्थानकावर उभ्या असतात, कुठे जायचे हे देखील कळत नाही. एक एक बस बघताना तिला सहज जाणवतं की आपण बीडकडे निघणाऱ्या बसमध्ये बसून जावं का, बघूया पुढे काय होईल ते. असा विचार करून लेखिका बीडच्या बसमध्ये बसते. कंडक्टर विचारतात की बाई तुम्हाला कुठे जायचंय, लेखिका म्हणते माहीत नाही, या बसचा शेवटचा स्टॉप ज्या गावामध्ये येईल त्या खेड्यात मला उतरवा. कंडक्टर कुठल्या तरी एका खेडेगावाचं नाव सांगतात, लेखिकेला तिकीटचे पैसे घेतात आणि विचित्र नजरेने या बाईकडे बघतात. कमाल आहे बाबा या बाईची, तिला कुठे जायचं हे सुद्धा कळत नाही, असे काहीसे भाव त्यांच्या नजरेत असतात. लेखिकेला हे समजतं की आत्ता यापुढे काही दिवस आपल्याला अशा बघण्याची सवय करावी लागणार आहे. निदान 8 ते 10 दिवस तरी काहीही ठरवलेलं नसताना एका स्त्रीने अशा प्रकारे प्रवास करणं हा प्रचंड धाडसी निर्णय आहे. विलक्षण कुतूहलातून एका सुखवस्तू घरातील तीव्र सामाजिक भान असलेली स्त्री अचानक घरातून बाहेर पडते. मिळेल ती गाडी पकडून जरासे कपडे आणि पुरेसे पैसे घेऊन महाराष्ट्रातील काही खेड्यात 8 दिवस पाय घेऊन जाईल तिकडे हिंडत राहते. गाव कोणकोणत्या बाबतीत बदललंय, गावगाड्यातल्या बाया बापड्यांचं जगणं बदललं का हे तिला बघायचं असतं. एक स्त्री खेड्यापाड्यात ओळख नसताना उतरते, तिच्या नजरेतून खेडं पाहते. हे पाहताना तिनं स्वतःची ओळख पूर्णपणे पुसून टाकलेली असते, त्यामुळे आलेले चित्रविचित्र अनुभव उत्कंठावर्धक चित्रमय शैलीमध्ये वाचकांसमोर ठेवलेले आहेत. या सगळ्या लेखनात वावरणारी
भीती, अचंबा, माया.

या ममता संशय वाचकांना पुरते घेरून टाकतात. एका परक्या शहरी स्त्रीला खेडं कसं आस्थापूर्वक सहानुभवाने सामावून घेतं याची वेधक गोष्ट या ठिकाणी अनुभवायला मिळते. एक वेगळा प्रयोग म्हणून हे लेखन वाचावयास हवे. इथे केवळ वृत्तांत नाही तर शोधातील सरमिसळ आहे. स्वतःला विसरून समाज अनुभवण्याच्या नाविन्यतेचा अनुभव म्हणजेच ते 8 दिवस. स्वतःचं सुरक्षित कवच तोडून ग्रामीण भागात फेरफटका मारताना काय बदलले, किती विकास झाला हे बघणं आणि सहजपणे सांगणं इतकं नितळ लेखन आहे. याला प्रवास म्हणावं, अनुभव म्हणावा की प्रयोग म्हणावा, काहीही असो, ही अनोख्या अनुभवांची सुंदर सरमिसळ आहे. या अफलातून धाडसाला सॅल्यूट केल्यापासून राहत नाही. अनवट वाटेवरील चकित करणारा प्रवास आपल्याला दिसतो. एरवी दुःखांनी अडचणींनी मुळू मुळू रडणाऱ्या स्त्रिया काय जबरदस्त करू शकतात हे पुस्तक वाचताना आपल्याला समजत जातं. या पुस्तकात एका वेगळ्या अनप्लॅन्ड ट्रीपमध्ये आपल्याला सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचं जग बघायला मिळतं. मुख्य म्हणजे मानवी स्वभावाचं जवळून दर्शन होतं. या भटकंतीमुळे आयुष्यभर पुरेल अशी अनुभवांची शिदोरी लेखिकासोबत आपल्याही गाठीला बांधली जाते ही खरोखरच जमेची बाजू आहे. म्हणूनच अरुणा सबाने यांचे ते 8 दिवस आपल्या मनावर गारूड घातल्या वाचून राहणार नाही, हे मात्र नक्की.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण पुस्तक वेध या मालिकेमध्ये धनश्री पाटील यांनी करून दिलेला पुस्तकांचा परिचय जाणून घेतला. सखांनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता हा एक छानसा संदेश खास तुमच्यासाठी. माणसानं माणसागत जगावं, फुलझाडं लावावी, प्रसंगी ती फुलं डोळ्यात माळावीत. माणसानं माणसासारखं जगावं, गाणं गुणगुणावं, प्रसंगी गिटारची तारसुद्धा छेडावी. माणसानं माणसागत जगावं, खुशीला खिळू नये आणि संकटातसुद्धा संधी सोडू नये. दाद द्यावी आणि दाद घ्यावीसुद्धा. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा आपला वनिता मंडळ कार्यक्रम अशाच नियमित ऐकत रहा आणि आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय देखील नक्की द्या. सखांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्यापुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला।
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया है। अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए हैं। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय। वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे आरबीआयनं ही वाढ केली आहे। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय। मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केल्या आहेत। उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली। त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही।

नववीमध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील, त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला

0: यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनीही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल, मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराण विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15,00,000 तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5,00,000 बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्त सेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 18 सेकंद झालेले आहेत.

0: आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी. जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
2: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती. नाशिकमध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली. त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले. कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. धोकादायक ठिकाणून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. तसेच नंदूर मध्यमेश्वर येथे बेटावर अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. इगतपूर येथील दारणा धरण 7% इतके होते, त्यात आता 31% इतका साठा वाढल्याची नोंद झाली आहे. अवघ्या 2 दिवसात हा साठा वाढला आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा 30% 71% इतका झाला आहे. अर्थात गंगापूर धरणात 75% साठा झाल्याशिवाय नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येणार नाही असं नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे. नाशिक जिल्ह्यात जून ते जुलै दरम्यान 2 वेळा दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाची अपेक्षित पेरणी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6,40,550 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी जेमतेम 34% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% इतक्या पेरण्या झाल्या आहेत. आदिवासी भागात सलग पाऊस नसल्यानं भात लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ 3.76% इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तनाथ महाराज पालखीचे पंढरपूर साठी नुकतेच प्रस्थान झाले. संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखवट्याची महापूजा आणि मिरवणूक काढण्यात आली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यावेळी उपस्थित होत्या. त्र्यंबकेश्वर येथून आधी नाशिक, त्यानंतर सिन्नर आणि पुढे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान झालं. या पालखीत 25,000 वारकरी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चरण सेवा उपक्रम या निमित्ताने पार पडला. नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा जिल्हा बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नाशिकच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील मखमालाबाद येथे ग्रीनफील्ड टीपी स्कीम राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती, मात्र शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता. अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने या संदर्भात तसे पत्रही जारी केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने 2018 हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती, मात्र 50% अधिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध होता, त्यामुळे हा विषय न्यायालयातही गेला होता. अखेरीस नाशिक महापालिकेने ही योजना रद्द केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना तर वी वा शिरवाडकर लेखन पुरस्कार अभिमन भडकमकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सामंत हा पुरस्कार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे. नाशिक विभागात 20 हॉटेल्स आणि अन्य अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच परवाना नसतानाही चालवल्या जाणाऱ्या 4 आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: श्रोते हो, याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील श्रोते हो आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 36 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांच्या स्वरातील हे गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा

0: लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, पावसाळा आला ना की अगदी सगळं चित्रच पालटत. मग आठवणीने छत्री आणि रेनकोट हे घेऊन जावंच लागतं बाहेर, कारण हा पाऊस कधी ठरलेल्या वेळी येईलच अशी काही शाश्वती नाही, आणि तो कधीही कोसळतो. बघा ना, कधी शाळेत जाताना येईल, कधी शाळा सुटताना येईल, कधी कामावर जाताना येईल. बहुतेक वेळा तो गंमतच बघायला येतो की काय काय माहिती. इतकंच नाही तर हा पाऊस राजा घराची डागडुजी, घराची स्थिती कशी आहे याची सुद्धा माहिती देऊन जातो बरं का. कवयित्री इंदिराबाई संत यांनी आपल्या पावसावरच्या एका कवितेत काहीसं हेच वर्णन केलंय. इंदिराबाईंच्या कवितेत आपल्याला स्त्री सुलभता, काळ सुसंगतता ही वैशिष्ट्य अगदी आवर्जून पाहायला मिळतात. सहज, साधी, सोपी पण रसाळपूर्ण शैली रसिकांच्या मनाला मोहिनी घालते, आणि म्हणूनच आजही इंदिराबाईंच्या कविता अनेकांच्या मनावर गारूड घालतात. ऐकूयात इंदिराबाईंची सुंदर कविता. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी माती तलोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकन, वाटे वरी माझा सखा त्याला माघारी आणन. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत, विजे बाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, धालक कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. श्रोते हो, किती सुंदर आहे नाही ही कविता. या कवितेत इंदिराबाई एका गृहिणीचं मन किती सुंदररित्या टिपतात. खरं सांगू का, ही कविता ना मला अनेक बाजूनी पाहावीशी वाटते. म्हणजेच एक गृहिणी किती वेगवेगळ्या बाजूने या पावसाकडे पाहत असेल ना. ती पत्नी म्हणून या पावसाला विनवणी करतेच, पण त्या घराची मालकीण म्हणूनही या पावसाला विनवणी करते. आकाशात काळे काळे ढग जमायला लागले की गृहिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या ढगांची दाटी होते. बाहेर वाळत घातलेले कपडे आणायला जायचंय, आणखीन काही असेल तर तेही सोबत घेऊन यायचंय, भिजायला नको. अहो इतकंच नाही तर आपलं माणूस बाहेर गेलं तर ते पावसात अडकायला नको, त्याला पावसाचा त्रास व्हायला नको. एकदा तो सुखरूप घरी आला की पावसाला जितका धिंगाणा घालायचाय तितका घालू देत. खरंय, पावसाळा कितीही आवडत असला तरी सुद्धा आपलं माणूस सुखरूप परत यावं ही भावना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या एका गृहिणीची कायम तशीच राहणार. या गृहिणीचं प्रेम, तिची काळजी हे मात्र कधीही कमी होणार नाही. इंदिराबाईंच्या कवितेप्रमाणे पावसाला साथ घालणारी आणि आपलं माणूस सुखरूप माघारी यावं म्हणून वाट पाहणारी ही गृहिणी कधीही बदलणार नाही, आणि तिचं प्रेम हे असंच अक्षय्य राहणार.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
4: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पिकं आहेत तूर, भुईमूग, ज्वारी, कापूस आणि सोयाबीन. योजनेत

0: सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, संत्रा बागेचं नुकसान कोणकोणत्या रोगामुळे होतं हे आपण बघतोय. साधारणपणे संत्र्यावर येणाऱ्या डिंक्या, शेंडेमर याच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतल्या होत्या. आज आपण बघूया की पायकूज, मुळकूज, कोळशी तसंच बुरशीजन्य फळगळ यामुळे आपल्या संत्रा बागेचं नुकसान हे कशा पद्धतीनं होतं. पायकूज आणि मुळकूज या रोगाच्या बाबतीत लक्षात घ्या की झाडाच्या कलमयुतीचा भाग जो असतो तो जमिनीजवळ किंवा मग जमिनीत गाडल्या गेल्यास तिथं रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग सुरुवातीला खोडावर आणि मुळावर पसरतो. जमिनीलगतच्या बुंद्याची साल ही कुजते, पानं मलूल होऊ लागतात आणि महत्वाचं म्हणजे पानाच्या शिरा ज्या असतात त्या पिवळ्या पडायला लागतात. त्यानंतर संपूर्ण पानं पिवळी पडून गळायला लागतात आणि पुढे फळं देखील गळायला लागतात. याचा प्रादुर्भाव हा जमिनीच्या माध्यमातून असतो आणि म्हणूनच झाडाची कुजलेली मुळं जी आहेत ती आपण खोदून काढून टाकावीत. त्यावर रिडोमिल MZ72 हे औषध जे आहे ते 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात घेऊन ते आपण जमिनीत टाकावं. नंतर मुळ्या ज्या आहेत त्या मातीने झाकून हलकं ओलीत करून घ्यावं. याशिवाय काळ्या पांढऱ्या माशेच्या प्रादुर्भावामुळे कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. या माशांमुळे पानावर साचलेल्या चिकट द्रवावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होत असते आणि म्हणूनच याला आपण कोळशी असं म्हणतो. या रोगाचा प्रादुर्भाव उष्ण आणि दमट हवामानात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त जर असेल तर फांद्या, पानं, फळं आणि संपूर्ण झाड हे काळं पडतं. याच्या नियंत्रणाकरता आपल्याला कार्बेनेझिम 0.1% किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.3% या प्रमाणात आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल. या प्रमाणात आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल. यासाठी आपण 10 ग्रॅम कार्बेनेझिम किंवा मग 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाणी घेऊन हे बुरशीनाशक जे आहे ते काळ्या आणि पांढऱ्या माशेच्या नियंत्रणासाठी वापरावं. याशिवाय आपल्या शेतामध्ये बुरशीजन्य फळगळ ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर फळांची साल आणि देठ यांच्या जोडावर काळपट तपकिरी डाग पडतात, तो भाग कुजायला लागतो आणि मग फळांची गळ होते. आंबिया भाराच्या फळांची बुरशीजन्य रोगामुळे फळगळ ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करायची असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा मग कार्बेनेझिम 10 ग्रॅम 10 लिटर पाणी घेऊन या बुरशीनाशकाची आपण 1 महिन्याच्या अंतरानं पावसाळ्यामध्ये जुलैपासून 3 वेळा फवारणी करावी. अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, वेगवेगळ्या प्रकारच्या येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव जर आपल्याला टाळायचा असेल तर आतापासून आपण काळजी घेतली पाहिजे आणि संत्रा बागेचं या रोगांपासून होणारं नुकसान आपण टाळलं पाहिजे.
3: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
1: नागपूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, भुईमुग, ज्वारी, भात, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार

0: यातील गजकर्ण या त्वचाविकाराविषयी त्वचाविकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं, कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती.

0: व्यक्ती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. भारत ने होर्मुज जलडमरू मध्य में 30 भारतीय नाव

विलंबित रचना झुमरा तालात निबद्ध आहे तर द्रुत रचना तीन तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे सुप्रिया जोशी यांची. ऐकूया आदित्य खानवे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

0: श्रोते हो आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपत आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो दुपारचे 3 वाजत ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज

0: पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल, असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिझाईन किया
0: आहे. राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल, असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल, असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या सामुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 146 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तसंच MT मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

0: केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्विसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते HPCSE मध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: KHz श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या प्रसारणाचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्ससहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बहिया आणि MT मोंबासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मुशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2019 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: श्रोतेहो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित

कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग ललिता गौरी. विलंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची आणि तानपुरा साथ आहे रक्षा रिंदानी यांची. ऐकूयात तर पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन.

श्रोते हो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग ललिता गौरी. त्यांना तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि तानपुरा साथ होती रक्षा रिंदानी यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी.

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या काव्यातला हा अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. कुबेराच्या शापामुळे रामगिरी पर्वतावर एकाकी आयुष्य जगणाऱ्या एका यक्षाची ही कथा आहे. जेव्हा उन्हाळ्यानंतर आषाढ महिन्याची सुरुवात होते तेव्हा पावसाळ्याचे पहिले ढग आकाशात जमा होतात. विरही यक्षाला या दिवशी आपल्या पत्नीची तीव्र आठवण येते. कालिदासानं पर्वताच्या शिखराला स्पर्श करणाऱ्या काळ्या ढगाची तुलना एका अवाढव्य हत्तीशी केली आहे जो मातीच्या ढिगाऱ्याशी मजेत खेळतो आहे. पण मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आज मी हे सगळं का सांगते आहे? तर हे सांगण्यामागचं कारण असं की उद्यापासून आपला आषाढ महिना सुरू होणार आहे आणि त्याच महिन्याच्या पहिल्या दिवसाची व्याख्या कवी कुलगुरू कालिदास यांनी त्यांच्या मेघदूतम या महाकाव्यात अशी केली आहे. तर हाय, हॅलो आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी सन्मती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात. मित्रांनो, आषाढ महिना सुरू होतोय आणि आता आजूबाजूला सगळीकडेच मस्त पाऊस सुरू झालाय.

आणि उन्हाळा संपला आहे. निसर्गानं आपलं सगळ्यात सुंदर रूप धारण केलं आहे. आजूबाजूचं सौंदर्य पाहून आपल्याला बालकवींची हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही. डोंगराळ भागात धबधब्यांना सुरुवात होते. स्वच्छ पाणी अलगदपणे जमिनीशी सलगी करू पाहतं, जणू नम्रतेचं प्रतीकच. यातून आपल्याला काय बोध मिळतो? तर वयाने, शिक्षणाने, अनुभवाने, रूपाने जो उंचीवर आहे त्यानं वृथा गर्व न बाळगता स्वतःहून खाली वाकून आपल्या आजूबाजूच्या सहकार्यांना वर उचलण्यास मदत केली पाहिजे, साथ दिली पाहिजे. आणि हेच तर दृश्य आपण आषाढीच्या वारीमध्ये पाहत असतो. आपली जात, धर्म, वय, पद सगळं विसरून प्रत्येक जण विठ्ठल नामात दंग असतो आणि एकमेकांचे चरण स्पर्श करतो. हे अनोखं दृश्य आपल्याला दिसतं. खऱ्या समाधानी आणि आनंदी जीवनाचं रहस्य काय? तर हेच. ना कोणी सान, ना कोणी थोर, सारी पृथ्वीची लेकरे एक समान. आपल्या भारतीयत्वाचं खरं प्रतिबिंब या आषाढीच्या वारीत आणि इथून सुरू होणाऱ्या सणांमधून आपल्याला दिसून येतं. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना पण उद्यापासून सुरू होणाऱ्या आषाढ महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युवावाणी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. ऐकूया वेद विश्वाचा आपली मैत्रीण धनश्री जोशी हिच्यासोबत.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: मित्रांनो नमस्कार, मी तुमची रेडिओ मैत्रीण धनश्री वेद विश्वाचा या मालिकेत तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत देश विदेशातील गेल्या महिनाभरातील महत्वाच्या घडामोडींचा वेध. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक क्षणी काही ना काही नवीन घडतच असतं. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा, अर्थव्यवस्था आणि समाज जीवनात होत असलेल्या बदलांची माहिती आपल्याला काळाच्या प्रवाहाशी जोडून ठेवते. म्हणूनच कोणतीही अफवा नाही, कोणताही गाजावाजा नाही, फक्त महत्वाच्या आणि उपयुक्त बातम्या. चला तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाचाला. मित्रांनो, आधी आढावा घेऊया पंढरपूर वारी विशेष घडामोडींचा. लाखो वारकऱ्यांचा विठुरायाकडे भक्तिमय प्रवास. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात पंढरपूर कडे रवाना झाले. महाराष्ट्राची 700-800 वर्षांहून अधिक जुनी वारीची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. एसटी महामंडळाची 5,500 विशेष बसची व्यवस्था. आषाढी वारीसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने राज्य

राज्यभरातून 5,500 विशेष बस सुरू केल्या आहेत. पंढरपुरात वाहतुकीत विशेष बदल. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात 10 जुलै पासून वाहतुकीवर निर्बंध, नो व्हेकल झोन आणि दर्शन व्यवस्थेत विशेष बदल लागू करण्यात आले आहेत, जेणेकरून लाखो भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडेल. जेजुरी जवळ वारकऱ्यांचा दुर्दैवी अपघात. सासवड जेजुरी मार्गावर ट्रकची धडक बसून 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त करण्यात आला. आता जाणून घेऊयात काही राष्ट्रीय बातम्या. मान्सूनने देशभरात चांगली प्रगती केली आहे. जून मध्ये नैऋत्य मान्सूनचे बहुतांश राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली, तर काही भागात शेतीला मोठा दिलासा मिळाला. अमरनाथ यात्रा 2026 सुरू.

जेजुरी मार्गावर ट्रकची धडक बसून 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त करण्यात आला. आता जाणून घेऊयात काही राष्ट्रीय बातम्या. मान्सूनने देशभरात चांगली प्रगती केली आहे. जून मध्ये नैऋत्य मान्सूनचे बहुतांश राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली तर काही भागात शेतीला मोठा दिलासा मिळाला. अमरनाथ यात्रा 2026 सुरू. जम्मू काश्मीर मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. देशभरातून लाखो भाविक सहभागी होत आहेत. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती. अनेक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मार्ग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि रेल्वे पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. इस्रोच्या आगामी मोहिमांची तयारी. गगनयान आणि इतर अवकाश मोहिमांच्या तयारीला वेग देण्यात आला. कृषी हंगामासाठी राज्यांमध्ये खरीप पेरणी सुरुवात. पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला वेग दिला. आता काही आंतरराष्ट्रीय बातम्या. नाटो शिखर परिषद. युरोप मधील सुरक्षा, संरक्षण आणि युक्रेनला मदत यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. मध्य पूर्वेतील तणाव कायम. इस्रायल गाझा संघर्षाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक हवामान बदलावर भर. अनेक देशांनी उष्णतेच्या लाटा आणि हवामान बदलाच्या परिणामांवर उपाययोजनांची घोषणा केली. अमेरिकेतील स्वातंत्र्य दिन 4 जुलै. विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक अर्थव्यवस्थेबाबत IMF आणि वर्ल्ड बँकच्या चर्चा. महागाई, व्यापार आणि आर्थिक वाढीबाबत विविध देशांमध्ये चर्चा सुरू आहे. विम्बल्डन 2026 स्पर्धेत जगातील अव्वल टेनिसपटूंनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीकडे वाटचाल केली. मित्रांनो, देशात आणि जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेतून काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतंच. माहितीच्या या प्रवासात आज आपण गेल्या महिन्यातील काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. मी आशा करते की आजची वेदविश्वाचा ही मालिका तुम्हाला आवडली असेलच आणि तुमच्या ज्ञानात भर नक्कीच पडली असेल. अशाच ताज्या घडामोडी, प्रेरणादायी माहिती आणि नव्या विषयांसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घ्या. जिज्ञासू रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी. तोपर्यंत मी धनश्री तुमचा निरोप घेते. नमस्कार, पुन्हा भेटूया. आताच आपण वेदविश्वाचा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण धनश्री जोशी हिच्यासोबत. आता ऐकूया करिअर मंत्र मालेत आपली मैत्रीण भार्गवी बाबरेकर हिने घेतलेली मुलाखत.

0: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या युववाणीच्या आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण सगळे कायम आपल्या करिअरचा विचार करत असताना काहीतरी हटके शोधत असतो. आज असाच एक वेगळा विषय घेऊन मी तुम्हा सगळ्यांसाठी आली आहे. मानसशास्त्र या विषयात करिअरच्या संधी आणि या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपण नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय डॉक्टर अमृता भुसकुटे यांना. मॅडम, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, आज आपण ज्यांना नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय त्या डॉक्टर अमृता भुसकुटे गेली 16 वर्ष श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. 2018 साली त्यांनी मानसशास्त्र या विषयात PhD सुद्धा केली आहे आणि गेली अनेक वर्ष त्या एज्युकेशनल सायकोलॉजी या क्षेत्रात संशोधन सुद्धा करीत आहेत. तर आपण कायमच मानसशास्त्र म्हणजेच सायकोलॉजी या विषयाबद्दल ऐकत असतो. अनेक लोकांना मानसशास्त्र हे मनाशी निगडीत आहे असं वाटत असतं, किंवा बरेच लोक फेस रिडिंग हे सुद्धा टर्म सायकोलॉजीसाठी वापरतात. तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की सायकोलॉजी म्हणजे नेमकं तरी काय.
1: खूप चांगला प्रश्न आहे. मानसशास्त्र हा विषय मुळातच माणसाच्या वागणुकी संदर्भातला अभ्यास करतं आणि माणसाचं जे वर्तन आपल्याला बाह्य रूपाने दिसून येतं त्यामागे त्याच्या अनेक मानसिक प्रक्रिया काम करत असतात, ज्यापैकी काही बोधात्मक प्रक्रिया या जशा आपल्या मेंदूमध्ये घडतात, संवेदन असेल म्हणजे काही जाणवणं असेल, एखाद्या गोष्टीचा भावनिक स्तरावर अनुभव घेणं असेल, या गोष्टी ज्याला आपण तथाकथित पद्धतीने मन म्हणतो, या मेंदूच्याच पण विचारापेक्षा भावनेच्या अधिक जवळ जाणाऱ्या भागामध्ये घडून येतात.
0: बरोबर.
1: तर त्या अर्थाने या सगळ्याच मानसिक प्रक्रिया आपल्या वर्तनाच्या मागे कारण म्हणून असतात आणि म्हणून वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ज्या काही प्रतिक्रिया व्यक्ती करत असते कुठल्याही घटनेमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी अर्थातच मनाचा अभ्यास करावाच लागतो. पण ढोबळ मनाने म्हटलं तर वर्तनामागील मानसिक प्रक्रियाचा आणि माणसाच्या बाह्य वर्तनाचा अभ्यास

0: करणार असं हे शास्त्र आहे.
1: बरोबर. आपण मन हा शब्द नेहमी वापरत असतो, तर हे मन म्हणजे काय असतं?
0: माणसाच्या शरीरामध्ये जेवढे पण अवयव आहेत ते आपल्याला दिसतात आणि कुठे आहेत ते सांगता येतात, स्कॅन किंवा अन्य परीक्षणाच्या माध्यमातून बघता पण येतात. पण मन हा अवयव म्हणून आपल्याला माणसाच्या शरीरात कुठेही दिसत नाही.
1: बरोबर.
0: बरेचदा आपण सिनेसंगीताच्या किंवा साहित्याच्या भाषेमध्ये, तर आपण ज्याला हिंदीमध्ये दिल म्हणतो, त्याला आपण मनाच्या जागी ठेवून ज्या काही भावना असतात, तो म्हणणारा व्यक्ती, गीत म्हणजे गाणारा असेल, नायक असेल, तो व्यक्त करताना आपल्याला दिसतो. पण मी आता म्हटलं तसं की मन हा आपल्या बुद्धीचाच एक प्रकारचा अफेक्टिव्ह, म्हणजे ज्या अनुभवजन्य बुद्धी असं आपण ज्याला म्हणू शकू, अशा पद्धतीचा आपल्याच मेंदूचा भाग आहे. कारण आपल्या मेंदूचे इतके कप्पे आहेत आणि बऱ्याच भागांना काही विशिष्ट कार्य नेमून दिलेली आहेत, की स्मृतीशी संबंधित भाग कुठले, किंवा काही वेदनिक अनुभव घेणारे मेंदूचे भाग कुठले, किंवा त्यावर निर्णय सांगणारे मेंदूचे भाग कोणते. तर मन हे म्हणजे आपल्या मेंदूचाच बुद्धीच्या बरोबरीनेच माणसाला वागण्यासाठी प्रेरित करणारा, प्रवृत्त करणारा, वेगवेगळ्या अनुभवांची सांगड घालून देणारा बुद्धीचाच आणि मेंदूचाच भाग आहे असं आपल्याला मनाविषयी म्हणता येईल.
1: म्हणजे सायकोलॉजीचा अभ्यास करणं हे फार इंटरेस्टिंग असतं असं म्हणायला हरकत नाही.
0: खूपच इंटरेस्टिंग आहे.
1: तर मग एखाद्या विद्यार्थ्याला जर सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर त्याची सुरुवात त्याला कशी करता येईल?
0: मानसशास्त्र हा विषय आपल्याकडे शालेय शिक्षणामध्ये दिसून येत नाही, तर 11वीपासून म्हणजे 10+2+3 किंवा एनईपीनुसार आता 10+2+4 डिग्रीमध्ये, म्हणजे ज्युनियर कॉलेज 11वी 12वी आणि डिग्रीच्या शिक्षणामध्ये आपल्याला मानसशास्त्र हा विषय शिकायला मिळतो. तर ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे त्यांनी 10वीची परीक्षा झाल्यानंतर कलाशाखा, कारण मानसशास्त्र हा विषय सोशल सायन्समध्ये म्हणजे सामाजिक शास्त्रांमध्ये येतो आणि आपल्याकडे कलाशाखेमध्ये भाषा आणि सामाजिक शास्त्र असे एकत्रित शिकवले जातात, तर आर्ट्स ही स्ट्रीम आहे ती त्याची निवड करून पुढे 11वी 12वी BA किंवा पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्याला घेता येईल. अलीकडेच आपल्याला दिसतं आहे की सायन्सच्या स्ट्रीममध्ये सुद्धा सायकोलॉजी विषय हा ऑफर केला जातो. हे अगदी अलीकडच्या काळात अपडेट आहे. सायकोलॉजी विषयामध्ये BSc, त्याचप्रमाणे पुढे MSc किंवा MS या प्रकारच्या डिग्रीचं शिक्षण सुद्धा आता भारतातल्या विद्यापीठांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय कोणाला सामाजिक कार्याची जर आवड असेल तर सोशल वर्क या स्ट्रीममध्ये सुद्धा सायकोलॉजीचा पेपर असतो, सायकोलॉजीचा अभ्यास असतो.
1: म्हणजे
0: BSW MSW च्या अंगाने सुद्धा मानसशास्त्राचा त्या पद्धतीने, कारण तशी ती एक मर्यादित क्षेत्र आहे, म्हणजे सामाजिक कार्याच्या दृष्टीने सायकोलॉजीचा कसा उपयोग करता येईल
1: बरोबर
0: हे त्यात शिकायला मिळतं. पण तशीही दुहेरी आवड जर एखाद्या विद्यार्थ्याची असेल तर त्यांनी ते देखील परशू करायला काही हरकत नाही.
1: सायकोलॉजी हा विषय शिकलेली व्यक्ती नेमकं कोणकोणत्या क्षेत्र काम करू शकते?
0: करिअरच्या संधी बघत असताना आपल्याला सायकोलॉजी विषय हा चौफेर पद्धतीने उपयोगात येताना दिसू शकतो. जसं मानसशास्त्र हा विषय घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. ज्या ज्या ठिकाणी महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये मानसशास्त्र विषय शिकवला जातो त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून तुम्ही आपलं करिअर घडवण्याचं नियोजन करू शकता. मानसशास्त्रामध्ये जे पारंपरिक शिक्षण आहे त्याच्या जोडीनेच गायडन्स अँड काउन्सिलिंग असेल किंवा समुपदेशन असेल किंवा सायकोथेरपी असेल, त्याच्यानंतर न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असेल, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असेल, असे अनेक क्षेत्र आपल्याला दिसतात ज्यामध्ये मानसशास्त्र विषयाचे वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण व्याख्याते म्हणून किंवा काउन्सिलर म्हणून काम करू शकता. शिक्षण क्षेत्राशिवाय ज्याला आपण मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्वाचं क्षेत्र मानतो ते म्हणजे थेरपिस्ट आणि काउन्सिलर. या दोन्हीही क्षेत्रांमध्ये, कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये ताणतणाव आणि मानसिक समस्या ही प्रत्येक व्यक्तीला जाणवणारी गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: आणि आता बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये त्याबाबतीत मदत घेण्याची अनुकूलता वाढीस लागलेली आहे. त्याच्यामुळे थेरपिस्टला भेटायचं आहे किंवा एखाद्या समुपदेशकाचा आम्हाला संपर्क पत्ता सांगा, आम्हाला भेटायचं आहे, अशी इन्क्वायरी सुद्धा अनेकदा होत असते. त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की मेंटल फिटनेस बद्दल जशी जागरूकता आहे तशी त्याबाबत मदत करणाऱ्या प्रोफेशनलची पण गरज आहे. त्यामुळे समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअरची संधी असू शकते. एका विषयाचा मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल, तो म्हणजे स्पेशल एज्युकेशन. जसं सायकोलॉजी जर पदवीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचा सायकोलॉजी विषय असेल तर BEd च्या ऑप्शनसाठी जाताना पुढे स्पेशल एज्युकेशनमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांनी BEd केलं, कारण आपल्याला कल्पना आहे की विद्यार्थ्यांच्या संबंधित ज्या समस्या असतील, जसं अध्ययन अक्षमता असेल ज्याला आपण लर्निंग डिसेबिलिटी म्हणतो, किंवा ऑटिझम असेल, किंवा स्लो लर्नर्स, याबद्दल आता शिक्षण विषयामध्ये पण जागरूकता आहे. आपल्या सरकारी योजनांमध्ये पण त्याचा समावेश किंवा त्याच्याकरता काही विशेष प्रयोजन

0: प्रोव्हिजन करण्याची पण आता अनुकूलता वाढली आहे. पालकांमध्ये पण आपल्या पाल्याला जर अशा प्रकारच्या ट्युटरची किंवा स्पेशल एज्युकेटरची आवश्यकता असेल तर कुठलाही टॅबू न बाळगता ते देण्याची पण अनुकूलता आहे.
1: बरोबर.
0: पण त्या तुलनेने चांगल्या स्पेशल एज्युकेटर्सची फार वानवा आहे, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी जायला हवं. शिवाय सायकोलॉजिकल टेस्टिंग, मानसशास्त्रीय चाचण्या त्याच्या आवश्यक आहेत, कारण समुपदेशकांना सायकेट्रिस्टना त्याची गरज असते. आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता खूप करिअर संधी उपलब्ध आहे.
1: रिसर्च
0: मध्ये सरकारकडनं सुद्धा आता रिसर्च प्रोजेक्टसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या फेलोशिप्स किंवा ग्रांट्स अवेलेबल करून दिल्या जातात. पीएचडीला पण त्यामुळे विद्यार्थ्यांची बरीच ओढ असते की पीएचडी करण्याकडे, आणि करिअरसाठी सुद्धा पीएचडी तुमची आवश्यक आहे. त्याच्यामुळे अगदी 11वीपासून पीएचडी पर्यंत आणि पारंपरिक शिक्षणाबरोबर अन्य ठिकाणी जिथे जिथे सायकोलॉजीचा उपयोग होतो त्या ठिकाणी सर्व ठिकाणी विद्यार्थी करिअर करण्याचा प्रयत्न करू शकतात.
1: पण मग पीएचडीसाठी किंवा कोणाला लेक्चररशिपसाठी जर संधी हवी असेल तर ती कुठल्या प्रकारे घेतल्या जाऊ शकते?
0: पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तर महत्वाचंच आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर यायचं असेल, अध्यापनाच्या क्षेत्रात जर यायचं असेल तर नेटसेट ही पात्रता परीक्षा आहे. शिवाय पीएचडी ही देखील एक अर्हता आहे. त्या पद्धतीचे जे नियम आहेत, जे सरकारचे वेळोवेळी त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्याबद्दल अपडेट ठेवून विद्यार्थ्यांनी योग्य तो वेळी जो हवा तो पर्याय निवडून त्याबद्दल पुढे जायला काहीच हरकत नाही.
1: रिसर्च बद्दल आपण थोडं बोललात की संशोधन सुद्धा आता लोक करतात आहेत, तर या संशोधनासाठी सुद्धा सरकारच्या काही योजना किंवा काही फेलोशिप मिळतात का?
0: सरकारचे वेगवेगळे विभाग आहेत, जसं इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च ICSSR ही मुख्यत्वे सोशल सायन्सच्या विषयांमध्येच रिसर्चसाठी फंडिंग देते. म्हणजे पॉलिटिकल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याचबरोबरीने सायकोलॉजीसाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये फंडिंग उपलब्ध आहे. त्यानंतर जी आपण नेटची परीक्षा देतो त्यामध्ये जे JRF ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप असते ती सुद्धा रिसर्चसाठीच करण्यात आलेलं फंडिंग आहे. शिवाय वेगवेगळे प्रोजेक्ट जे सरकारी फंडिंगनुसार जे अप्रूव्ड होतात त्या रिसर्चर्सना सुद्धा त्यांच्या टीममध्ये काम करण्यासाठी फील्ड वर्कसाठी असेल किंवा रिसर्च असोसिएट किंवा रिसर्च असिस्टंट म्हणून सुद्धा त्या प्रोजेक्टच्या दरम्यान जागा उपलब्ध असतात. तर विद्यार्थी या पद्धतीच्या फेलोशिपचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकते. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या फेलोशिपमध्ये तुम्ही ज्या विषयावर काम करताय किंवा त्यातून जो डेटा जनरेट होईल त्यावर तुम्ही पीएचडी करू शकता अशी देखील सोय असते. म्हणजे आपल्याला आवडत्या विषयामध्ये फेलोशिप घेऊन नंतर त्याचं पीएचडीमध्ये रुपांतरित सुद्धा तो डेटा किंवा तो अभ्यास होऊ शकतो.
1: बरोबर.
0: फक्त त्यादृष्टीने सतर्क राहून या सगळ्या गोष्टींची संधी विद्यार्थ्यांनी मिळवायला हवी.
1: तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला असा अनुभव आलाय का की जिथे सायकोलॉजी बद्दल आपण जे शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामात आल्या?
0: असं तर खूप प्रसंगातून सांगता येईल, आपल्याला मुलाखतीचा वेळ कमी पडेल इतके अनुभव मी सांगू शकते. पण ढोबळमानाने मला असं वाटतं अनेक ठिकाणी उपयोग झाला, पण मुख्यत्वे आई झाल्यानंतर माझ्या मुलीच्या संगोपनाच्या संदर्भामध्ये मला मानसशास्त्राचा सगळ्यात जास्त उपयोग झाला. आज पॅरेंटिंग हे खूप मोठं आव्हान आहे. बदलत्या समाज जीवनामध्ये पालकांना कायम संभ्रम असतो की काय करावं आणि करू नये. बरेचदा काय करावं हे समजेपर्यंत बरीच वेळ हातची निघून गेलेली असते. पण तुलनेने मला असं वाटतं की मुलांच्या संगोपनाच्या बाबतीत एक पालक म्हणून जी क्लॅरिटी असायला हवी ती माझ्या विषयाने, माझा कारण तो अभ्यासाचा आणि आता अध्यापनाचा दोन्ही विषय असल्यामुळे मला निश्चितच मिळाली. त्यानंतर स्वतःला समजून घेण्यासाठी सुद्धा या विषयाचा मला निश्चितच उपयोग झाला. हे निदान आजच्या वेळेच्या मर्यादेत मी हे दोन अनुभव सांगू शकते, अन्यथा अनेक सांगता येतील.
1: आपण आताच पेरेंटिंग बद्दल बोललात तर त्या पेरेंटिंग बद्दल आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल.
0: मगाशी आपण मानसशास्त्राच्या करिअर संधींबद्दल जेव्हा बोललो तेव्हा मला असं वाटतं त्यामध्ये आता हे एक नवीन क्षेत्र खुलं झालेलं आहे. कारण सुरुवातीला समुपदेशन एक सर्वांगीण क्षेत्र होतं, पण जसं मेडिकल सायन्समध्ये स्पेशलायझेशन वाढायला लागतात कारण त्या त्या पद्धतीच्या समस्यांची संख्या वाढायला लागते, तसं आता आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात ज्या समस्या वाढायला लागल्या आहेत त्यामध्ये पालकत्व, मुलांचं संगोपन, शिवाय कुटुंबामध्ये सगळ्यांनी एकत्र राहणं आणि जुळवून घेणं एकमेक याबाबतच्या समस्या सुद्धा फार गतीने वाढत आहेत. तर त्यामुळे समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पालकत्वाविषयीचं समुपदेशन अशा विषयांमध्ये अधिक फोकस राहून त्या पद्धतीचं त्यामध्ये स्पेशलायझेशन मिळवण्याकडे सुद्धा विद्यार्थी प्रयत्न करू शकतात. म्हणजे समुपदेशनामध्ये ऍडिक्शन बद्दलचं समुपदेशन आहे, किशोरवयीन मुलांना समुपदेशन आहे, आपत्कालीन ज्या लोकांना काही ट्रॉमाबद्दल ते गेले आहेत त्या पद्धतीचं समुपदेशन आहे. अशा अनेक प्रकारचे काउन्सिलिंगचे सुद्धा स्पेशलायझेशन आहेत किंवा वेगवेगळे एरियाज आहेत. तर

0: मला काउन्सलर व्हायचं आहे असं ठरवण्याबरोबरीनेच कुठल्या विषयाकडे आपला कल आहे त्या पद्धतीने सुद्धा विद्यार्थी स्वतःला पुढे नेऊ शकतात.
1: आपण आतापर्यंत सायकोलॉजीमध्ये करिअर करणाऱ्यांबद्दल बोलत होतो. काही व्यक्ती अशी सुद्धा असतील की ज्यांना सायकोलॉजी फक्त शिकायचं आहे पण त्यात करिअर करण्याचं तेवढी त्यांची इच्छा नाहीये. तर मग अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल?
0: मी आधी म्हटलं तसं की मानसशास्त्र हा विषय प्रत्येकच व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र हा विषय नाही, पण खरं तो अनिवार्य विषय म्हणून शिकवला गेला पाहिजे, इतकं आजच्या जीवनामध्ये त्याचं महत्व आहे. माणसाला स्वतःला जर छान समजून घेता आलं आणि दुसऱ्याला पण छान समजून घेता आलं तर आयुष्यातल्या किती समस्या दूर होतील याचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजच मिळेल.
1: बरोबर.
0: आणि म्हणून मी असे जे विद्यार्थी आहेत किंवा असे जे आपले श्रोते आहेत ज्यांना सायकोलॉजी विषय आता शिकत नाहीयेत किंवा शिकलेला नाहीये पण एकूणच कुतूहल आहे किंवा माणसाच्या जीवनामध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये सुधार केला पाहिजे या पद्धतीची दृष्टी ज्यांची आहे त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की तुमचा अभ्यासाचा विषय काहीही असू द्या, तुमचं व्यवसायाचं क्षेत्र काहीही असू द्या, मानसशास्त्र हा विषय प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. मानसिकदृष्ट्या स्वस्थ किंवा एक प्रगल्भ दृष्टी असणारे, इतरांकडे उदार मनाने बघणारी अशी माणसं जेव्हा आपल्या समाजात वाढतील तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने नंदनवन तयार करण्याकडे आपली वाटचाल होईल. तर त्या दृष्टीने मानसशास्त्र विषयामध्ये करिअर न करणाऱ्यांना सुद्धा मी अगदी कळकळीने आवाहन करीन की मानसशास्त्र हा विषय कोणीच सोडू नये, त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे निश्चित याचा अभ्यास करा.
1: खूप छान आपली चर्चा रंगली होती. पण मित्रांनो, आता वेळ झाली आहे या भागात इथेच थांबण्याची. आज आपण नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं डॉक्टर अमृता भुसकुटे यांना. मॅडम, आपण तरुण पिढीला सगळ्या या केलेल्या मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नव्या भागात नव्या विषयासह नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार. मंडळी, आत्ताच आपण करिअर मंत्र मालेअंतर्गत भार्गवी बाबरेकर हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर तुमची रजा घेते. टाटा, बाय बाय आणि नमस्कार.

0: आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं याकरता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासत असून त्यांच्या शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसारमाध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे.
1: Basically, obesity, lack of physical activity, mental health, heart disease, diabetes type 1 and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring and so that they don't develop into future complications and diseases.
0: युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते, रील मेकर, फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता यासंदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या

0: महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ, ग्राफिक्स, कॉमिक्स आणि गेम्स अर्थात एव्हीसीजी या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं आयआयसीटीचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉ कुळकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जनशील क्षेत्राची ओळख व्हावी याकरता आयआयसीटी आणि एनसीईआरटी द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
1: रिस्पॉन्सिबिलिटी नहीं की है कि 15,000 कंटेंट क्रिएशन लैब्स हम बनाएंगे और वो कंटेंट क्रिएशन लैब्स जो है वो स्कूल्स में बनानी है ताकि बच्चे वहां से ये किए. तो हमने उनको बोला कि अगर वो मैंडेटरी कोर्स होगा तो हम उसको अच्छे से कर पाएंगे.
0: याप्रसंगी महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातल्या या गीतानं. गायक आहेत सुधीर फडके, गीतरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनीच. ऐकूया तर.

जगाच्या पाठीवर या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतोहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आज ऐकूयात ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉक्टर आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करत आहोत डॉक्टर आशिष

0: दरवडे यांचं, जे ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या शाखेतील तज्ज्ञ दंतचिकित्सक आहेत. तोंड, दात, हिरड्या आणि जबड्यांचे आजाराचं अचूक निदान एक्सरे, सीबीसीटी यासारख्या आधुनिक रेडिओलॉजिकल तपासण्यांच्या सहाय्यानं योग्य उपचारांचं नियोजन करण्यासाठी ते समर्पित आहेत. गेल्या 15 वर्षापासून तोंड आणि जबड्याच्या आजाराचं निदान, उपचार, नियोजन आणि दंत चिकित्सा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. सीबीसीटी म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे, त्रिमितीय 3D विश्लेषण आणि कॉम्प्युटर गायडेड इम्प्लांट सर्जरी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचूक निदान, शस्त्रक्रियेचं संगणकीय नियोजन आणि सुरक्षित तसंच अचूक इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया हे राबवण्यात ते अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि परिचितच आहेत. रुग्णांचं अचूक निदान, योग्य उपचार नियोजन आणि दीर्घकालीन यशस्वी उपचार हे त्यांच्या मुख्य कार्याचं ध्येय आहे आणि हा त्यांचा उद्देश आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तोंडाचं आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नेमका काय संबंध आहे किंवा ते एकमेकांशी कसे परस्पर पूरक असे आहेत?
1: तोंडाचं आरोग्य म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की ओरल कॅव्हिटी इज अ गेटवे टू द बॉडी, म्हणजे तोंड हे शरीराचे प्रवेशद्वार आहे.
0: बरोबर.
1: आणि निरोगी तोंड असेल तर तुमचं शरीर पण निरोगी राहील. तर पहिलं म्हणजे तोंड हे फक्त दात आहेत हा एक खूप मोठा मिसकन्सेप्शन आहे. तोंड मध्ये काय काय गोष्टी येतात, एक म्हणजे तुमचे दात आहेच.
0: बरोबर.
1: त्याच्या खालच्या हिरड्या ज्याच्या आतमध्ये हाड असते, जीभ, टाळू आणि तुमच्या आजूबाजूचं सॉफ्ट टिश्यू म्हणजे चमडी. तर हे सगळे विभाग अतिशय महत्वाचे, हे सगळे क्लीन असणं महत्वाचे. तर जेव्हा आपण घास घेतो तर दाताचं काम फक्त चावणं आहे,
0: हो
1: ठीक आहे, ते सगळ्यांना माहिती. पण लाळेचं काम अतिशय महत्वाचं आहे की लाळेमध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, लाळेमध्ये पचनक्रिया सुरू होते. आम्ही त्याला सदावरी अमायलेज म्हणतो की तुम्ही जो घास घेताय तो तिथेच पचायला सुरुवात होते.
0: बर.
1: आणि जिभेचं काम काय, तर जे आपल्या घास सावल्या चाललाय त्याला मऊ करून गोल करून तो पचनक्रियेमध्ये टाकून देणे,
0: अन्न नलिकेतून तो खाली ढकलण्याचं.
1: सगळ्यात पहिली पचनक्रिया जी सुरू होते ती तोंडात सुरू होते.
0: बर.
1: पचायला सुरुवात तिथे होते. आणि तिथे जर आपण काळजी नाही घेतली तर तोंडात, आता तुम्ही जे पण खाताय त्याची पहिली आपल्याला टेस्ट करते.
0: बरोबर.
1: तुम्ही रवंथ करता त्याचा आनंद पण घेता, मग तो आज जातो, डायरेक्ट नाही आज जात, गिळत नाही आपण. तर जेव्हा आपण हे सगळं करतोय तर हे महत्वाचं आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपण व्यवस्थित चावत तर आहोतच, पण दात आहेत का, आपण हिरड्या मजबूत ठेवल्यात का, आपली जीभ स्वच्छ आहे का.
0: आणि फक्त दाताचं आरोग्याच्या बाबत बोलत असताना केवळ दाताच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा दाताची काळजी घेणं आवश्यक नसून मुखामध्ये आपले जे अन्य अवयव आहेत तर त्याची देखील देखभाल आणि काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मग ही तोंडाची स्वच्छता चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्वाच्या सवयी कोणत्या सांगता येतील आपल्याला?
1: तर पहिलं आपण हे समजून घेऊ की आपल्या तोंडात अनेक कीटाणू आहेत.
0: बर.
1: शरीरात लाखोमध्ये तोंडामध्ये 700+ कीटाणू ऑलरेडी आहेत.
0: बर.
1: त्याच्यामध्ये व्हायरसेस म्हणजे बुरशी तयार करणारे आहेत, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत.
0: हो.
1: तर यांना स्वच्छ ठेवायचं म्हणजे नुसतं ब्रश करून स्वच्छ ठेवणं नाही.
0: बर.
1: तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी जुन्या काळामध्ये कॉपरचे असे रॉड्स होते,
0: टंग क्लीनर्स होते,
1: जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी होते. आता प्लास्टिकचे येतात, जीभ स्वच्छ ठेवणे पहिली गोष्ट. जेवल्यानंतर चूळ भरणे खूप महत्वाचं. पहिली गोष्ट चूळ भरणे महत्वाचं. दातातले अन्नकण साठले की बॅक्टेरियाज तिथे साठणार.
0: बरोबर.
1: आणि तो साठलेला भागाला आम्ही प्लाक म्हणतो, म्हणजे ते जिभेला थोडं मऊसर
0: लागतं.
1: तर पहिल्यांदा ते साठणंच आपल्याला टाळलं पाहिजे.
0: बर.
1: ब्रश दोनदा करणे सगळे सांगतात.
0: बर.
1: पण रात्रीचा ब्रश करणे अतिशय आवश्यक.
0: अच्छा. बर.
1: आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर ब्रश करणे आवश्यक. जसं मी मगाशी म्हणलं की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत. तर पचनक्रिया वाढवणारे जे बॅक्टेरियाज आहेत किंवा कीटाणू आहेत ते सकाळी जास्त असतात, तर ते पोटात जाऊन दे, म्हणजे आपल्या शरीराला कळतं
0: गुड बॅक्टेरिया,
1: गुड बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया.
0: अच्छा. बर.
1: ते पोटात जाऊन दे की आपल्या शरीराला कळते की आता पचन क्रिया सुरू करायची.
0: हो हो.
1: मग जेवल्यानंतर ब्रश तुम्ही करणं अपेक्षित.
0: बर बर बर.
1: या दोन गोष्टी आणि तिसरं

0: महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे की हिरड्यांना मसाज आपण नाही करत.
1: बरं,
0: थोडंसं आपण हिरड्या जुन्या काळामध्ये ऑइल पुलिंग नावाची एक गोष्ट होती, म्हणजे तोंडात ते तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल ठेवायचे, तोंडात पकडून ठेवायचे काही सेकंद आणि थुंकून द्यायचे.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे काय व्हायचं की अडकलेल्या गोष्टी पण निघायच्या, दुर्गंधी कमी व्हायची. ते तर बेसिकली हिरड्यांना पण मसाज व्हायचा किंवा बोटानी मंजन असायचं.
1: हो हो बरोबर.
0: तर हिरड्यांची पण काळजी घेतली जायची आणि हे स्पेशली वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचं आहे.
1: अच्छा, मग मला हे आता विचारायचं होतं की समजा दात नसल्यामुळं आणि आहार आणि पोषणावरती त्याचा काही परिणाम होतो का, किंवा त्यामुळं

0: त्याचा काही परिणाम होतो का किंवा त्यामुळे बोलण्यात एखाद्या प्रकारची अडचण येऊ शकते का किंवा आपल्या चेहऱ्याच्या दिसण्यामध्ये किंवा चेहऱ्याच्या लुकमध्ये काही बदल होऊ शकतात का?
1: तुमचे दात नसतील तर पहिलं तुमची पचनक्रिया खराब होणार.
0: बरं,
1: म्हणजे तुम्ही अन्न चावूच नाही शकणार. तर पचनक्रिया निश्चित कर. मग खूपशा वयोवृद्ध लोकांना ऍसिडिटी खूप असते, पोटाचे विकार असतात.
0: बरं,
1: त्यांना असं वाटतं आम्ही हिरड्याने खातोय ना, माझे दात नाहीयेत तर मी हिरड्याने खातोय. तर दाताचं काम छोटं करणे आणि थुंकीचं जे काम आहे, लाळेचं जे काम आहे ते खूप महत्वाचं. की जो ओल्ड एज मध्ये ड्राय माउथ होतो म्हणजे काय की थुंकीचं प्रमाण कमी होतं. तर जेव्हा तुम्ही दात नसतील अशा वेळेस निश्चितपणे पचनक्रिया तुमची खराब होते. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की तुमच्या कानाच्या शेजारी एक जॉईंट आहे, त्याला टेम्पोरो मॅन्डिब्युलर जॉईंट म्हणतात, म्हणजे एक सांधा आहे.
0: बरं बरं,
1: तो पहिला खराब होतो.
0: ओके,
1: तुमचे दात नसतील तर सगळा लोड, जसं की आपल्या पायामध्ये एखादा खडा जरी आला तर आपण लंगडायला सुरुवात करतो.
0: बरं बरं बरं.
1: तर तुमच्या दाताचा बॅलन्स गेला की सगळा लोड तुमच्या सांध्यावर जातो.
0: हो,
1: तुमचे चावण्याची पद्धत बदलली, अलाइनमेंट चुकली की तुमचे सांधे दुखायला लागतात.
0: अच्छा,
1: त्यामुळे डोकेदुखी येते. हा करताना क्लिक आवाज येतो कानामध्ये. तुम्हाला कधी कधी काही पेशंटला तोंड पण उघडता येत नाही, खूप कठीण होतं तोंड उघडायला. तर निश्चित तुमच्या जॉईंटला त्याचा निश्चितपणे परिणाम आहेच. वरती तुमचे व्हिटॅमिन डेफिशियन्सी सुरू होतात, म्हणजे तुम्हाला पचत नसल्यामुळे खूप आजार, गंभीर आजार व्हायची शक्यता आहे. डायबिटीसला तुम्ही आमंत्रण देताय.
0: बरोबर,
1: कारण साखरेचं प्रमाण जास्त आहे. जेव्हा तिथनं दात जातो तर पर्यायाने तिथल्या हिरड्या पण जातात. कालांतराने हिरडीच्या खाली जे हाड आहे ते पण जायला सुरुवात होते. तर आपल्या दातांमुळे आपले गाल आणि ओठ स्पष्ट उच्चार करू शकतात.
0: हो,
1: आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्नायू पण चांगले काम करतात. जसं मी स्नायूंचं बोललं की स्नायू तर इफेक्ट होतातच, पण स श फ व हे शब्दच उच्चारता येत नाही. आणि मग सुरकुत्या येणं, जेव्हा तुमचं जास्त प्रमाणात हाड जातं, दात तर गेलेच हाड पण गेलं तर जबड्याचं हाड पण जायला लागतं.
0: बरं, अच्छा,
1: कारण त्याला फंक्शनिंगच नाही. मी जसं नेहमी सांगतो की तिथे जर काही फंक्शनिंग असेल तो भाग शरीर झिजवून टाकतं.
0: बरोबर,
1: तर मग जबड्याचं हाड गेलं की तुम्हाला गाल आत जाणे,
0: बरोबर, चेहऱ्याचा प्रकारचा खड्डा पडला,
1: खड्डा पडल्यासारखं वाटणं, बरोबर आहे, सुरकुत्या येणे. त्यानंतर खूप वेळा निदर्शनात येतं आपल्याला की सुरकुत्या गाल तर गेलेच आहे पण चेहऱ्याची हाईट कमी होते.
0: बरोबर,
1: म्हणजे चेहरा छोटा दिसायला, जे की लगेच कळते की तोंडात दात नाहीये. बरं, हे फक्त वृद्धांना होतं असं नाही.
0: अच्छा,
1: तरुण लोकांना पण हा प्रॉब्लेम यायला लागला, कारण त्यांना अवेअरनेस नाहीये की ते पटकन दात काढून टाकतात. लहान वयातच दात गेलेले असतात, तर त्यांना पण जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होतात. त्यांचे पण चेहरे उतरतात आणि जे मोठ्यांना प्रॉब्लेम, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यांना दिसायला लागले आहेत.
0: याबरोबरच सर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये तोंड कोरडं पडणं किंवा ड्राय माउथ आपण जसं म्हणतो की यासारखी समस्या निर्माण होताना आपल्याला सर्रासपणे आढळते, तर यावर काय उपाय आहेत का?
1: तर बेसिकली ड्राय माउथ म्हणजे त्याला आम्ही आमच्या टर्ममध्ये झेरोस्टोमिया म्हणतो, की लाळ कमी होणे. तर जनरली तरुण असतानाच तुम्ही बघणं आवश्यक आहे की आपली लाळ कमी झाली आहे का, आपल्या तोंडातनं दुर्गंध येतोय का,
0: बरं,
1: ड्रायनेस वाटतोय का,
0: कोरडेपणा.
1: कारण सगळ्यात महत्वाचं कारण काय की तुम्ही पाणी जर कमी पिलं तर तसं पण तुम्हाला लाळ कमी येणार. आणि जसं मी म्हणलं, लाळ खूप आवश्यक आहे. प्रौढ आला तर आम्ही पहिल्यांदा निश्चित सांगणार की तुम्ही हायड्रेटेड राहा, पाणी व्यवस्थित प्या, शुगर फ्री असे च्युइंगम आहेत किंवा झायलेटॉल असलेले गोळ्या आहेत त्या सगळ्या, म्हणजे तुमची येते. व्हिटॅमिन सी दिलं जातं.
0: बरं,
1: किंवा कृत्रिम लाळ पण आणता येते काही उपचार देऊन. परंतु ह्यानंतर पण जर काही होत नसेल तर डॉक्टरांकडनं जाणून घेणं गरजेचं आहे की माझ्या ग्रंथींना काही झालंय का.
0: बरं,
1: मला हे खूप सांगणं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये स्पेशली 40 नंतर मेनोपॉज किंवा हॉर्मोनल चेंजेसमुळे
0: बदल होतात शरीरामध्ये,
1: ऑब्झर्व केलं गेलं की त्यांच्या ज्या लाळेच्या ग्रंथी आहेत त्या सुचतात आणि तिथनं लाळ कमी येते.
0: ओके,
1: त्याला जॉग्रीन सिंड्रोम
0: म्हणतात.
1: तर खूपशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की गालाच्या वरती कानाच्या मागे फुगलेलं असतं, तर लाळ ग्रंथीला सूज आलेली असते.
0: बर बर बर.
1: तर हे तपासून घेणं गरजेचं आहे की मला ड्रायनेस काय येतोय.

0: बर अच्छा
1: घरगुती उपायामध्ये मी निश्चित हेच सांगेल की पाणी जास्त पिणे, इवन थोडाफार च्युईंगम गोळ्या खाऊन पण तुम्ही स्पेशली त्याच्यात शुगर नसली पाहिजे,
0: बर
1: तुम्ही ते वाढवू शकता.
0: तोंडाचे जे विविध आजार असतात तर या आजारांमध्ये अन्य कुठल्या आजारांमुळे हिरड्यांच्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम वगैरे होतो का, किंवा अन्य कुठले आजार जे आहेत ते या गोष्टींना कारणीभूत ठरतात का?
1: जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला तरुण वयातच रक्तदाब, मधुमेह किंवा तुम्हाला हार्टच्या काही प्रॉब्लेम्स कंडिशन्स असतील,
0: बर
1: थिनरवर आहात तुम्ही,
0: अच्छा
1: ह्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या हिरड्यावर दातावर असतात. तर तुम्ही काय गोळ्या घेताय ह्याच्यानी तुम्हाला पहिलं हे जाणून घेणं गरजेचं आहे की माझ्या तोंडात रक्त येत आहे का,
0: बर
1: माझ्या दात हालायला तर नाही लागले ना. मी एक रेफरन्स देईल गोळ्यांनी तोंडावर कसा फरक पडतो की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये एक काळी बुरशी नावाची एक साथ आली होती, त्याला आम्ही म्युकर मायकोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये लोकांचे जबडे अक्षरशः खराब झाले, काढावे लागले. तर हे का झालं, कारण घाबरून त्या काळामध्ये लोक स्वतःच खूप मेडिसिन्स घ्यायचे, अँटीव्हायरल किंवा घाबरून इतक्या गोळ्या घ्यायचे की त्याचे परिणाम तोंडावर दिसायचे. तर त्याचे निश्चित परिणाम तोंडावर असतात, जसं की आपण बोललो की डायुरेटिक्स म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर या सगळ्या रक्तदाबाच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यामुळे हिरड्यांना सूज येणे, हाड जाणे.
0: अच्छा,
1: जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असेल, जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर दम्यामध्ये स्टेरॉइड्स घेतले जातात, तर तुम्ही स्टेरॉइड जास्त घेतले की बुरशी तयार होते.
0: अच्छा,
1: त्याला आम्ही ओरल कॅन्डिडियासिस म्हणतो. ती जिभेवर जास्त करून कळतं आपल्याला की टेस्ट जाते जिभेवर,
0: पांढरटपणा
1: येतो. तर जेव्हा तुम्ही हार्ट रिलेटेड गोळ्या घेता,
0: बर
1: त्याला आम्ही हे म्हणतो रक्त पातळ व्हायच्या गोळ्या, तर मग तुमच्या हिरड्यातनं कधी कधी थोड्या प्रमाणात जरी साचलेलं असेल तर स्वरूप जास्त येतं, रक्त यायला लागतं.
0: बर
1: तर मी असं सांगेल उलट कधी कधी हिरड्या तपासून पण तुम्हाला कळतं की तुम्हाला आहे काही प्रॉब्लेम.
0: अच्छा, बर
1: तर गोळ्यांचं निश्चित असर आहे.
0: श्रोते, आपण डॉक्टर आशिष दरवडे यांच्याशी वृद्धांच्या विविध मुखाच्या आजाराच्या संदर्भातल्या बाबींवरती चर्चा करतोय. डॉक्टर, मला यानंतर असं विचारायचं, तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं यामध्ये कोणती असू शकतात?
1: तोंडाचा कर्करोग सगळ्यांनाच माहिती की कशाने होतो, म्हणजे ते नव्याने सांगायची गरज नाही की तंबाखू खूप जास्त प्रमाणात तुम्ही जर पान सुपारी खात असाल तर त्याची सुरुवात जर एखाद्या पांढऱ्या डागाने होते, म्हणजे पांढरा डाग येतो
0: बर
1: चमडीवर आणि नॉन स्क्रॅपेबल म्हणजे काय की तुम्ही त्याला किती पण घासा तो तिथनं निघत नाही.
0: अच्छा,
1: आणि हे कुठे होतं? जिथे तुम्ही जास्त तंबाखू ठेवताय.
0: बर,
1: पहिला पांढरा चट्टा येतो,
0: बर
1: त्याला आम्ही प्री कॅन्सरस लिजन म्हणतो, म्हणजे कॅन्सरची सुरुवात,
0: बर
1: त्याला ल्युकोप्लेकिया म्हणतो. तो लालसर चट्टा झाला तर त्याला आम्ही इरेथ्रोप्लेकिया म्हणतो.
0: अच्छा,
1: या दोन गोष्टी प्री कॅन्सरस मध्ये पकडल्या जातात की आधी होते, पण जर तुम्हाला आमच्या भाषेत आम्ही अल्सर म्हणतो, जखम किंवा व्रण असेल,
0: अच्छा
1: की जो दोन आठवडे झाला भरलाच नाही,
0: बर
1: जसं आपण पहिले पण बोललो की तो भाग बधीर झाल्यावर तुम्हाला काहीच कळत नाही.
0: बर,
1: आणि मी प्रत्येक पेशंटला ही विनवणी करतो की दुखतंय म्हणून आमच्याकडे असं नाही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही तपासणी करून घ्या, कारण जर तुम्हाला खूप वर्षांसाठी एखादी तंबाखू खायची सवय
0: असेल, बरोबर,
1: तर असे जे चट्टे आम्हाला दिसतात त्याला आम्ही ट्रीट करू शकतो, लेझरनी तो भाग काढला जातो, मग तो पसरत नाही. जर एखादा व्रण जिभेवर आला तर आपल्याला जीभ हलवताना त्रास होतो, गिळताना त्रास होतो, किंवा जीभ गालावर किंवा जिभेवर आला तर तो भाग जाड होतो. असं काही तुम्हाला दिसलं तुम्ही डॉक्टरकडे जाणं ताबडतोब जाणं आवश्यक
0: आहे.
1: याबरोबर मला अजून एक मेन्शन करायचं आहे की एक सबम्युकस फायब्रोसिस, म्हणजे जसं तंबाखू आहे तसं काही लोकांना पानामध्ये जे असतं बॅटल नट म्हणतो, बॅटल नट म्हणजे सुपारी, जेव्हा आपण ती सुपारी ठेवतो तर खूपशा लोकांना माहितच नाही की सुपारी पण कॅन्सर करू शकते. तर काही लोकांना पान खायची खूप सवय
0: असते, बरोबर,
1: त्या पानामध्ये तुम्ही चुना टाकताय, चुनामध्ये तुम्ही सुपारी पण टाकताय आणि तुम्ही ठेवून ठेवली,
0: बरोबर,
1: तर तिथे फायबरस बँड म्हणजे कडक व्हायला लागतात, गाल कडक व्हायला लागतात आणि हळूहळू तुमचं तोंड उघड

0: त्याची क्षमता जाते. जे सुपारी खातात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बघितलं असेल, त्यांचे तोंड आतमध्ये गेलेले असतात, ते तोंड नाही उघडू शकत. ही कॅन्सरची सुरुवातच आहे.
1: अच्छा, बर.
0: आणि तिसरी महत्वाची गोष्ट की वृद्धा म्हणजे एक वयोवृद्ध लोकांना खूप कॉमनली दाताचं घर्षण होऊन टोक येतात.
1: अच्छा, दातांना
0: धार आलेली असते, राईट. तर ही धार जिभेला लागून, गालाला लागून खूप लोकांना कॅन्सर झालेले मी स्वतः क्लिनिकवर पाहिलेले, आणि त्यांना कधीच कळत नाही.
1: अच्छा,
0: आणि ते इग्नोर करतात.
1: बर.
0: आणि जसं मी मगाशी म्हणलं, सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे ज्यांचे गाल ऑलरेडी कडक झाले त्यांना हे प्रमाण दुप्पट आहे. तर हे निश्चित तुम्हाला याच्यातली एक पण गोष्ट कळाली, चट्टा, तोंड उघडता येत नाही, जीभ हलवता येत नाही.
1: म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये चट्टा दिसणं वगैरे अशी जर लक्षणं दिसायला लागली, सुरुवात जर झाली असेल, तर ताबडतोब दंतचिकित्सकाला भेटणं हे अतिशय महत्वाचं आहे.
0: प्रत्येक दंतचिकित्सकाला फक्त दातच बघायचे नाहीये, तो सगळं बघेल.
1: बरोबर.
0: तो तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला आधीच सांगून ठेवेल की हे पुढे जाऊन काहीतरी होऊ
1: शकतं. बरोबर.
0: तुम्ही याला ट्रीट करा.
2: आपल्या मुलाखतीच्या समारोपात ज्येष्ठ नागरिकांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात महत्वाची खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे 6 महिने वर्षातून एकदा जा.
1: बरोबर.
0: ही सवय लावून घ्या. आपण आधीसारखे खूप चांगल्या सवयी नाहीयेत आपल्या खायच्या, तर आपल्या हिरड्या, दात, आपली चमडी, टाळू, जीभ या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. जर तुमच्या हिरड्यातनं रक्त येत असेल तर त्याला असं गृहित नका धरू की येतच की, आणि ते जर नकळत सारखंच येत असेल तर समजून घ्या की आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे. हे आपण रिलेशन समजून घेतलं पाहिजे. दात हलत असतील तर आपल्या शरीरामध्ये अशा काही व्याधी आहेत की जे आपले दात हलवतात, हे पण समजून घेणं आवश्यक.
1: बरोबर.
0: तर मला हे निश्चित सांगायची इच्छा आहे की जर मी सांगितलं की सगळ्यांनाच पर्यायांनी दोनदा ब्रश करणं आहे, जेवल्यानंतर चूळ भरणं आहे, माउथवॉश वापरणं आहे, जीभ स्वच्छ करणं आहे, पण या बरोबरच दाताची बरोबर तुमच्या तोंडाची संपूर्ण तपासणी आवश्यक आहे. तर याच्यावर तुम्ही लक्ष निश्चित दिलं पाहिजे. बरं, तुम्हाला हे पण मला सांगायचं, खूप कॉमनली मला दिसतं जॉईंटचा त्रास आहे.
1: अच्छा.
0: तर तुम्ही जर तुम्हाला आवाज येत असेल, डोकं दुखतंय, मानेत दुखतंय, खूप लोक म्हणतात की कानामागे खूप दुखतंय,
1: अच्छा
0: आम्ही कुठे जाऊ, तर तुम्हाला योग्य ठिकाणी डेंटिस्टकडे पण अशी टेक्नॉलॉजी आहे, लेझर्स आहेत, ते तुम्हाला तुमच्या जॉईंटचा पेन घालवण्यासाठी नवीन पद्धतीने मदत करतात की झोपताना दाताचं घर्षण न होण्यासाठी काय करावं हे समजून सांगतात. आणि तिसरं, आपले दात गेले असतील तर कृपा करून ते इम्प्लांटद्वारे किंवा कोणत्याही इतर आपापल्या खर्चाच्या अनुरूप ते बसून घ्या, कारण त्याचा सगळा शरीराशी संबंध येणार आहे. जॉईंट चांगले होतील, पचनक्रिया चांगली होईल, आपले जे रोग होतात ते कंट्रोलमध्ये.
1: सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या आजच्या चर्चेतनं हे निष्पन्न होतंय की आपल्याला संभाव्य पुढचे आजार आणि आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर आपल्या मुखाचं आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवणं हे खूप अपेक्षित आहे. त्याबाबत आपल्या चर्चेमध्ये आपण जे आज मार्गदर्शन केलं, आपले जाणकार श्रोते याबाबत खबरदारी घेतील आणि आपण सांगितलेले उपाय अंमलात आणतील अशी आशा करूयात. आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात दातांचे आणि तोंडाचे आजार आणि उपचार या विषयावर ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी दंतचिकित्सक डॉ आशिष दरवडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR सहित 558 किलो हर्ट्सवर

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
3: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा.
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्त झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये

42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS नं पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS नं काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15-29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5-6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं यावर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनो

0: ची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल्निनो आहे तसाच एल्निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल्निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल्निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण या वर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल्निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत. विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे दोन महिने आहेत त्या दोन महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे हे जे ढग आहेत हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस DSR म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल म्हणजे राबही गेला शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं तर एक लवकर होणारी जात निवडलीत. लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या साह्याने तुम्ही ती टोकणी करायची म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोर फेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची. म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय तर कमीत कमी

0: तुम्ही पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा होलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-6 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे खुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे. त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पीक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः 1-2 गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल त्या आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचंय. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळते याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुख मशागतीचे काम करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी केला विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी आहे त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे इकडला पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला अग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये तिथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस आल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथे रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन आहे तिथे रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा तीन गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण तिथे जिथं गरजेनुसार आपण याची पुन्हा लागवड करत आहोत. आता ह्याच खालोखाल आपल्या ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याच्या अवस्थेत तिथे त्याला

0: शिस्तनुसार आता पाऊस असल्यामुळे हे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची. इतकंच श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

0: श्रोतेहो नमस्कार. नागपूर आकाशवाणी प्रस्तुत माझं घर माझं वावर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, शेतीत बदलते हवामान, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढउतार यांचा विचार करून योग्य पिकांची निवड करणं आजच्या काळाची गरज बनली आहे. कमी खर्चात चांगलं उत्पादन, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि आर्थिक लाभ मिळवून देणारी पिके कोणती याची माहिती जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाचं आहे. तर याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी कार्यक्रमात ऐकूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, घरी मुला बाळांनीही राबावे, शेती कामधंदे हस्ते करावे, बायका पोरांसहित सुखी व्हावे, कष्ट करो निया, हाती उद्योगांचे साधन, मुखी रामनामांचे चिंतन, हाची धर्म आहे महान, गावकरी लोकांचा.
0: श्रोतेहो, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. यानंतर वळूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे. कास्तकार बांधवांनो, तूर हे केवळ कडधान्य पीक नसून जमिनीची सुपीकता वाढविणारे, तुलनेनं कमी खर्चात घेता येणारे आणि चांगला आर्थिक परतावा मिळवून देणारे महत्वाचे पीक आहे. योग्य वाणांची निवड, शास्त्रीय लागवड आणि व्यवस्थापन केल्यास तुरीतून अधिक उत्पादन मिळू शकते. आज आपण तूर एक फायदेशीर पीक या विषयाविषयी तज्ञांकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात. तर सादर करतोय तूर एक फायदेशीर पीक याविषयीची माहिती आणि यासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर श्रीकांत नवलाखे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकांत नवलाखे. आज आपण तूर एक फायदेशीर पीक या विषयावर काही माहिती जाणून घेऊ. जमिनीची सुपीकता टिकविण्याच्या दृष्टिकोनातून पिकाची फेरपालट अतिशय गरजेची आहे आणि त्यासाठी कडधान्य पिकांचे महत्त्व आपणास माहीतच आहे. मनुष्याकरिता आवश्यक असणारे प्रथिने शेंगवर्गीय पिकाद्वारे मिळतात. शाकाहारी मानवाकरिता त्यांचे विशेष महत्त्व आहे. आहारातील प्रथिनांची गरज भागविण्यासाठी तुरीचा वापर केला जातो. प्रथिनांच्या पूर्ततेसाठी तूर हे श्रेष्ठ व स्वस्त माध्यम असून पशुधनासाठीही उत्तम खाद्य आहे. तसेच जमिनीत नत्र स्थिरीकरणासाठी विविध पीक पद्धतीत तूर पिकाचा समावेश करणे गरजेचे.

गरजेचे आहे. येत्या खरीप हंगामात आंतरपीक पद्धतीमध्ये तुरीचा मोठ्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. तुरीच्या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून सुद्धा पाहिजे ती सरासरी उत्पादकता येत नाही, त्यासाठी तूर लागवडीसंदर्भात सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाच्या कमी उत्पादकतेची कारणे प्रथम आपण पाहून घेऊ. यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू लागवड 87% असल्यामुळे पिकाच्या फुलोरा अवस्थेत व शेंगेतील दाण्या भरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडल्यामुळे उत्पादनात 54% घट येते. सुधारित वाणाच्या दर्जेदार बियाण्याच्या उपलब्धतेत व वापरामध्ये काही वेळा उणीव जाणवते. भारी जमिनीमध्ये पाण्याचा कमी निचरा झाल्यामुळे झाडांची वाढ खुंटते व मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येते. पीक विरळणीच्या अभावामुळे झाडांची योग्य वाढ न झाल्यामुळे व पाण्याचा ताण पडून उत्पादनात घट संभवते. बीज प्रक्रिया व गुणवत्ताधारक जीवाणू संवर्धनाच्या अभावामुळे व पाण्याचा ताण पडूनसुद्धा उत्पादनात घट संभवते. बीज प्रक्रिया व गुणवत्ताधारक जीवाणू संवर्धनाच्या अभावामुळे सरासरी 15-17% उत्पादनात घट संभवते. शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेळेवर व योग्य पद्धतीने वापराचा अभाव, तसेच वेळेवर कीड व रोग व्यवस्थापन अभावामुळे उत्पादनात 20-30% घट संभवते. तर ही आहेत तूर पिकाच्या कमी उत्पादकतेची प्रमुख कारणे. तूर पिकाचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा आपण अवलंब केला पाहिजे आणि त्याकरिता सर्वप्रथम आपण जाणून घेऊ सुधारित वाणांचा वापर. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तूर पिकांचे विविध वाण आपल्या विभागासाठी शिफारसीत केले आहेत आणि तूर पिकाच्या कालावधीनुसार हे वाण वेगवेगळ्या दिवसांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. जसे अति लवकर तयार होणारे तूर पिकांचे वाण 110-125 दिवस कालावधीनुसार पक्व होतात. लवकर तयार होणारे वाण 125-145 दिवसात तयार होतात. मध्यम उशिरा होणारे वाण 145-165 दिवस घेतात. तर उशिरा तयार होणारे वाण 165 किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस कालावधी घेतात. याकरता विद्यापीठाचे शिफारशीत वाण जसे AKT 88-11 हे 15-16 क्विंटल उत्पादन देणारे 140-150 दिवस कालावधी घेणारे वाण आहे. विपुला 145-165 दिवसास आणि 24-26 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते. PKV तारा हे चांगले वाण असून 170-180 दिवसात परिपक्व होते. 20-21 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे, लाल दाणे मर रोगास प्रतिकारक व वांज रोगास साधारण प्रतिकारक आहेत. आशा हे दुसरे वाण सुद्धा अत्यंत आशादायक असून 180-200 दिवस कालावधीत 18-20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मर्यादा आहे. नवीन वाणामध्ये ICPL 87 125-135 दिवस 9-10 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आणि नुकतेच प्रसारित झालेले PDKV आश्लेषा हे वाण 174-178 दिवसात तयार होते आणि 19-20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देऊन मध्यम लाल दाणे मर वांज व करपा प्रतिकारक अशा प्रकारचं याची वैशिष्ट्ये आहेत. शेतकरी बांधवांनो, तूर पिकाची पेरणी खरीप हंगामात जून महिन्यात मान्सूनच्या पुरेशा पावसानंतर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते 10 जुलैपर्यंत उताराला आडवी पेरणी करावी. पेरणी जुलैमध्ये उशिरा किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करावयाची झाल्यास जसजसा पेरणीस उशीर होईल त्या प्रमाणात 2 ओळीतील तसेच 2 झाडातील अंतर कमी करावे. अर्धरब्बी तुरीची पेरणी 15 सप्टेंबरपर्यंत करता येते. याकरता बियाण्याचे प्रमाण ठेवावयाचे

झाल्यास खरीप हंगामात 12 ते 15 किलो प्रति हेक्टर, अर्धरब्बी तुरीसाठी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. तूर पिकाचे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जमिनीमधून उद्भवणाऱ्या रोगाचे नियंत्रणाकरिता रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी. उदाहरणार्थ थायरम अधिक कार्बाझिन 3 ग्राम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास तोळावे. बियाण्यास जीवाणूंची ब्रीज प्रक्रिया करावी. उदाहरणार्थ रायझोबियम आणि PSB प्रत्येकी 25 ग्राम प्रति किलो बियाण्यास तोळावे. अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी व नंतर जीवाणू संवर्धन लावावे. तूर पिकास खतांचे योग्य व्यवस्थापन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शेणखत किंवा कंपोस्ट खत

3 ग्राम किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास तोळावे. बियाण्यास जीवाणूंची ब्रीज प्रक्रिया करावी. उदाहरणार्थ रायझोबियम आणि PSB प्रत्येकी 25 ग्राम प्रति किलो बियाण्यास तोळावे. अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी व नंतर जीवाणू संवर्धन लावावे. तूर पिकास खतांचे योग्य व्यवस्थापन करणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर पेरणीपूर्वी द्यावे व पेरणीच्या वेळेस रासायनिक खतांची मात्रा 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी व गंधक 20 किलो प्रति हेक्टरी ही मात्रा जमिनीमध्ये पेरून द्यावी. पेरणीचे अंतर ठेवताना सर्वसाधारण तुरीची लागवड आंतरपीक पद्धतीत 4:2 किंवा 4:1 प्रमाणात केली जात असल्यामुळे ओळीतील 2 झाडांमधील अंतर 20 सेंटीमीटर ठेवणे आवश्यक आहे. सलग पद्धतीने लागवड करावयाची असल्यास वाणाच्या प्रकारानुसार लवकर ते मध्यम परिपक्व होणाऱ्या वाणाकरता 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर तर 2 झाडातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावे. उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणाकरता 2 ओळीतील अंतर 90 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 20 सेंटीमीटर किंवा 2 ओळीतील अंतर 60 सेंटीमीटर ठेवून 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. अर्धरब्बी तुरीसाठी 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व 2 झाडातील अंतर 20 सेंटीमीटर ठेवावे. तूर पिकास आंतरमशागत आणि तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तुरीचे पीक सुरुवातीला अतिशय सावकाश वाढते. तुरीच्या पिकाची विरळणी बी उगवल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसांनी करावी. विरळणी करताना एका ठिकाणी 1 किंवा 2 सशक्त रोपे ठेवावी. पहिली कोळपणी 25 ते 30 दिवसांनी करावी. यानंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्या. त्याचप्रमाणे तुरीच्या पिकाला कमीत कमी 2 वेळा निंदणी करण्याची आवश्यकता आहे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने तुरीचे पीक पेरणीपासून सुमारे 60 ते 75 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, तुरीच्या पिकास ओलीत व्यवस्थापन केल्यास हमखास उत्पन्न वाढते. संरक्षित ओलीत करणे गरजेचे आहे. विदर्भात मध्यम ते उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांची प्रामुख्याने लागवड केली जाते. विदर्भात साधारणतः पाऊस सप्टेंबर नंतर खंडित होत असल्याने मध्यम ते उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणामध्ये फुलोरा अवस्थेनंतर पाण्याचा ताण पडतो. तूर पिकांचा कालावधी जास्त असल्यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात तूर फुलोऱ्यावर असताना किंवा दाणे भरण्याच्या कालावधीत पिकाला पाण्याचा ताण पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. पावसाळ्यातील पाणी शेतात मुरविण्याच्या दृष्टिकोनातून पिकात 1 महिन्यानंतर डवऱ्याला दोरी बांधून पिकामध्ये सऱ्या काढून घ्याव्यात. म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल व जास्तीचे पाणी सरीतून निघून जाईल. पाण्याची सोय असल्यास पाण्याची पहिली पाळी कळी अवस्थेत व दुसरी शेंगा भरण्याच्या वेळेस द्यावी. 2 ओळीत दिल्यास उत्पादनात 54% वाढ झाल्याचे आढळून आले आहे. पाण्याची कमतरता असल्याची पाण्याची 1 पाळी कळी अवस्थेत द्यावी. त्यामुळे उत्पादनात जवळजवळ 37% वाढ होते. पाऊस मानावर देखील ओलिताची वेळ अवलंबून राहील. कमी पाण्याची उपलब्धता असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून तुरीचे क्षेत्र दुपटीने सिंचनाखाली आणून उत्पादनात पारंपरिक सिंचन पद्धतीच्या तुलनेत 20 ते 25% उत्पादकतेत वाढ संभवते. पीक परिपक्व झाल्यानंतर काढणी व मळणी योग्य वेळी करणे आवश्यक आहे. या पिकाच्या 80 ते 85% शेंगा वाढल्यानंतर पिकाची पाहणी करावी व पेंड्या बांधून ठेवाव्यात. कापणीस उशीर झाल्यास शेंगा तडकण्याची भीती असते. पेंड्या 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. नजीकच्या काळात कडधान्याचे मळणी यंत्र उपलब्ध झाले आहे. त्यांचा उपयोग वेळ वाचविण्यासाठी विशेष महत्वाचा आहे. साठवणूक करण्यापूर्वी बियाणे उन्हात चांगले वाळवावे. म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन साठवणुकीतील कीड आटोक्यात राहते. या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आढळून येतो आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणे सुद्धा वेळीच गरजेचे आहे. तूर पिकावर जर किडी पाहायच्या झाल्यास तुरीवरील हेलिकोव्हर्पाची अळी, तुरीवरील पिसारी पतंग, तुरीच्या शेंगेवरील माशी ही

0: प्रामुख्याने किडी दिसून येतात आणि या किडींचे योग्य व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे. तसेच रोगांमध्ये मर रोग, वांझ रोग आणि खोडावरील करपा ही प्रामुख्याने दिसून येतात आणि या तूर पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन केल्यास तूर पिकात आपल्याला निश्चितच उत्पादनात वाढ होऊन आपल्याला आर्थिक नफा मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण तूर पीक घेणे हे फायदेशीर पीक राहील याकरता वरील सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि आपण शेतीमधून जास्तीत जास्त नफा मिळवावा ही शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.
1: कास्तकार बांधवांनो, आपण ऐकत होतात तूर एक फायदेशीर पीक याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर श्रीकांत नवलाखे यांनी. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

0: श्रोती हो, या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती फोफाळी तालुका उमरखेडीतून श्रीकांत डांगे, करुणा डांगे आणि ओमकार अंजली डांगे यांनी. यानंतर सादर करतोय प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका. या मालिकेत आज आपण ऐकूयात तालुका मेहेकर जिल्हा बुलढाणा स्थित प्रगत शेतकरी निंबाजी लखाडे यांची मुलाखत आणि जाणून घेऊयात त्यांचे त्यांच्या शेतीबद्दलचे अनुभव. हॅलो, नमस्कार.
1: हॅलो.

0: तुमचं नाव सांगा.
1: माझं नाव निंबाजी आत्माराम लखाडे पाटील.
0: आणि कुठून बोलताय आपण?
1: राहणार सिद्धापूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा.
0: लखाडेची आपलं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याकडे किती एकर शेती आहे साधारण?
1: माझ्याकडे 16 एकर शेती आहे.
0: आणि कुठली पिकं घेता?
1: मी सरासरी 2012 पासून सोयाबीन तूर आणि सोयाबीन नंतर कोरी सोयाबीन किंवा नंतर आपण हे करतो आपण तूर हरभरा आपला गहू आणि हरभरा.
0: पण आपलं सोयाबीन उत्पादनामध्ये नेहमीच सातत्य असलेलं बघितलं आहे आम्ही. तर आपण हे जे सोयाबीनचं पीक घेता तर त्याचं एकूणच नियोजन आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने घेता त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: ज्या शेतात आपलं तुरीचं शेत असलं तर आपण पीक नागरटी करतो. हरभऱ्याचं शेत असलं की त्याला पखरणी वगैरे करून आपण तयार करतो कारण त्यात नागर लागत. नागर म्हणजे आपण नागरचं शेत असलं कारण की पाण्याची गरज असतो. पाणी जर मिळाला वेळेवर तर आपण रोटावेटर करून शेत तयार करतो हे करतो. आणि त्यानंतर या हरभऱ्याचं जे शेत असते गव्हाचं हरभऱ्याचं शेत या शेताला वखरण पाळी करून आपण तयार ठेवतो नेहमीसाठी. आपण मग त्यानंतर आपण काय करतो ज्या शेतात माती असतील त्याला सरी वरम पद्धत. माझ्याकडे बीबीए 5 जाती पेरणी यंत्र आहे. बीबीए 5 जाती आणि 7 जाती सलग 7 जाती पेरणी यंत्र आमच्याकडे असतात. आणि त्यात मधल्या तासात एक तुरीची उगवली असं येते. बघा तुम्हाला सांगतो आमच्या बीबीएफ द्वारे ज्या शेतात माती असली त्या शेतात बीबीएफ द्वारे पेरणी करतो आणि ज्या शेतात माती नसली त्याचं सलग पेरणी यंत्राद्वारे पेरणी करत असतो कारण त्यात सरी पडत नाही. सरीवरंभ पद्धत म्हणलं तर बीबीएफ मला महाराष्ट्र कृषी शासनाकडून बीबीएफ मिळालं अनुदानामध्ये. माझ्याकडे 2010 मध्ये होतं त्यानंतर आता परत मी 2016 मध्ये घेतलेलं आहे. 5 जाती पहिले 4 जाती होती माझ्याकडे. आणि माझं नियोजन सांगतो मी तुम्हाला पावसाळा जर चांगला असला तर उशिरा येणाऱ्या जाती पेरतो त्या किंवा समजा 612 झालं पुले संघ पुले किंबा या व्हेरायटी आणि तुरीमध्ये पेरा झालं बीडीएफ 716 तिथून नाहीतर तुमच्या मारुती आपण म्हणतो तिला. आणि उशिरा म्हणजे कमी पावसाळा असला की लवकर येणाऱ्या जाती तशी MARCH म्हणून 1460 महावीचं आणि 2012 पासून मी महावीचा वीज उत्पादक शेतकरी. माझ्याकडे 3-3 प्लॉट असतात महावीचे आणि मी त्याचं 77 असतो नेहमीसाठी. आणि आता मागच्या वर्षी माझ्याकडे 725 आणि राज सोया 724 आणि MSRC म्हणून 1460 ही पण माझ्याकडे 3 व्हेरायटी होती. तर माझ्या मला 725 जवळपास 7.5-8 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालं. राज सोयाचं मला 12 क्विंटल मिळालं आणि 1460 पण मला 12 क्विंटल मिळालं. हे माझं सातत्य नेहमीसाठी असते. मी आता पेरणी करताना माझं जवळपास आता जवळपास 16 वर्ष झाले असतील मला. तरी पण माझं कसं असतं की मी स्वतः ऑब्झर्वेशन केलं शेतात की आपल्या शेताला कोणतं खत लागतं तर मी त्याच्यानंतर सगळ्यात स्वस्त पर्याय निवडला सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट 325 रुपये बॅग आणि आपल्याला 25 किलो मेटेरिया जे म्हणजे आपल्याला मेटेरिया म्हणतो पेक्षा आपण मायक्रोराजा या मायक्रोराजाची आपण 2 किलो प्रति एकर त्या बॅगेत टाकतो आपण मिसळा करून आपण शेतात पेरणी करू. त्यानंतर आपण जर पाऊस जर चांगला असला त्यांनी तोडून असली तर प्री इमर्जन्सी तणनाशक मी वापरतो मॅडम. म्हणजे अथॉरिटी झालं स्ट्रॉंग आर्म झालं मॅक्स झालं यासारखे असं कोणतेही जे आपल्याला पण माझं अथॉरिटी सेवा सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट आहे मला. आणि जर पाऊस नसला तर मग मी ते वापरत नाही. अथॉरिटी नेक जर पाऊस असला तर तुम्हाला 40 दिवस शेतात जायचं काम नाही. तर 10 दिवसाला ते 4 लेअर तयार करते. तुम्हाला ते लेअर तोडायची गरज नाही. 40 दिवसानंतर तुमचं शेत झाकल्यानंतर तुमच्या शेतात तण होत नाही. त्यामुळे पर्यायानं काय होतं का तुमचं तणनाशकाचं झाल्यामुळे तुमचा बाकीचा जो डवरबी वगैरे हा खर्च वाचतो. हे झालं माझं हे याच्यातलं सात्य. आणि जेव्हा जर का आता ऊन नसली तेव्हा मग आपण हे तणनाशक वापरतो त्यानंतर ते दवरून पाणी करावं लागते. शेवटी मजूर लावून बाहेर सांगावं लागतं तुम्हाला आणि निंदून घ्यावं लागतं जास्त करून जाऊन ते खर्चिक ती खर्चिक वाढ झाली माझी. आणि माझं एक सातत्य की मी तर वर्षाला 2.5-3 एकर माझं शेत जनावर बसवतो. माझा सर्वात जास्त भरोसा याच्यावर आहे की बा शेणापेक्षा जी गोमूत्र जे जनावरांचं गोमूत्र आपल्या शेतात पडते याच्यात आपलं जास्त सातत्य माझं. मी दरवर्षी 2.5-3 एकर माझे जनावर बसवतो. घरचे उरलेले पिकाळ त्यांना देतो आणि जे काय त्याचा रेट असतो त्याप्रमाणे मी त्यांना देतो. आणि हे झाल्यानंतर चांगलं म्हणजे प्रेशरला कमी आर्जिन ठेवून आपलं हे करायचं आपलं काढून घ्यायची. घरी आल्यानंतर आपली त्याची स्पायडर चालणी करून कच्च्यामध्ये

0: करून मागीला चिखली येते आमच्याजवळ, चिखली 25 किलोमीटर फिरते, तिथं निघून झालं असतो. आणि मला माझ्या अनुभवानुसार मी जवळपास जेव्हापासून हे करतोय म्हणजे 2000 पासून करतोय, मला सुरुवातीला 875 रुपये भाव मिळाला होता. हा तेव्हा मला आणखी 1-3 किलोमीटर उत्तर तेव्हा सागरमध्ये नागिने पूर्ण पहिल्या वर्षी होती. जर तुम्ही 6 एकर पेरली, 6 एकर पेरली तर तिला 1200 रुपये भाव भेटला, तिथे 36 क्विंटल उत्पादन झालं. हा आणि कसा वाढत केला पण आपल्याला एकरी 7 ते 8 ते 14 पर्यंत उत्पादन मिळत गेले. बघा लाभीचा एक वेळेस प्रायव्हेट याच्यामध्ये 7200 पर्यंत भाव मिळाला आणि लाभीन आमचं दरवर्षी आम्हाला 5 ते 6 हजार रुपये किंवा 7800 पर्यंत मला भाव मिळाला. हे माझं सातत्य याच्यात.
1: सोयाबीनचं जे तुम्ही पीक घेता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं असं उत्पादन मिळतं?
0: हा मॅडम मला सोयाबीनच चाललेलं आहे. आता बघायला चालते विदर्भातल्या शेतकऱ्याचा चालणे सोयाबीनच चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की याला कुणी खात नाही, कुणी याला हात लावत नाही. आता आमच्या आजूबाजूच्या गावाला, आमच्या गावाच्या दुधी साईडला आम्हाला 100 वर्णाचा त्रास आहे. त्यामुळे आम्ही नगदी पिकं घेत नाही मॅडम. म्हणजे नगदी पिकं कोणते, कपाशी तुमचं झालं, कमाई झाली, मका झालं, हा येणाऱ्याच्या त्याच्यामुळे आम्ही घेतले. आता सोयाबीनला माझ्याकडे हे छर्रे मारायची माझ्यासाठी बंदूक आणलेली मी माझ्याकडे. पण मी सोयाबीन जेव्हापासून तोडतो तेव्हापासून मी माझ्याला बंदूक मी मारलेली. कारण कसं आहे मला दरवर्षी माझ्या 16 एकरात तूर वगैरे जाऊन मला 12-12.5 एकर क्षेत्राचे दरवर्षी मला 100 फक्त मागच्या वर्षी मला 97 क्विंटल उत्पादन आलं.
1: मला एक सांगा की तुम्ही विक्री कशा पद्धतीने करता, विक्रीचं व्यवस्थापन कसं आहे?
0: विक्री शक्यतो माझी महाबीजला प्लॉट जात असतो, महाबीजला जात असतो, सगळे प्लॉट असतात माझ्याकडे महाबीजची. आम्ही मार्केट जर असलं तर आम्हाला जवळपास तिथं 50 किलोमीटर खामगाव क्षेत्र बाजार समिती आहे किंवा चिखली क्षेत्र बाजार समिती 25 किलोमीटर. आणि आता शासनाने पर्याय केलेला नाफेडचा, आपल्याला नाफेडचा पर्याय केलेला तो करतो. माझ्याकडे सायबर स्पायडर चाळणी असल्यामुळे मी सगळं गाळून घेऊन देतो, त्यामुळे मला तिथेही मागच्या वर्षी 5000 काहीतरी असा भाव मिळाला. यावर्षी वाढवला शास्त्री परत भाव. यावर्षी मग आम्ही तिथे 2 प्लॉट घेतलेले, राज सोया 724 8 एकरावर घ्यायचा आणि 1460 हा मी 8 एकरावर घेऊन आलो बाबीज करून. तिथून मग आम्ही काय करतो, आमचं घरी बियाणं आलं की रासायनिक बीज क्रिय करून ठेवतो आणि वेळेवर आम्ही रायझोबियम पीएसबी ट्रायकोडर्माची वेळेवर बीज प्रक्रिय करतो शेतात. त्याद्वारे मग पेरणी करतो, त्यामुळे पीक मर रोगाला बळी पडत नाही, कशालाच बळी पडत नाही आमच्यावर.
1: तर एकूणच असं म्हणता येईल की जमिनीची सुपीकता जपत आपण जलमृद संधारणाच्या दृष्टीनं रुंद वरंबास सरी पद्धतीने लागवडीचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण जसं सांगितलं की आपण चांगल्या जातींची निवड केली, आंतरपीक पद्धती आपलं चांगलं होतं आणि आपण एकूणच जे खताचं व्यवस्थापन केलं आहे ते सुद्धा तुमच्या उत्पादनात भर पडली आहे यामुळे. तर नक्कीच निंबाची लखाडे, खूप छान अशी माहिती आपण आपल्या शेतीबद्दल दिली आहेत. अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. मंडळी आपण ऐकत होतात प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेअंतर्गत. तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा स्थित प्रगत शेतकरी निंबाजी लखाडे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

0: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात।
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
1: कार्यक्रम माझा आवार

0: मजाशी वार।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
2: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
1: कार्यक्रम गोकुळ।

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझा वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझा वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
4: खरीप हंगाम 2026
5: वर्धा जिल्ह्याकरता अधिसूचित पीक आहेत तूर भुईमुग ज्वारी कापूस आणि सोयाबीन।
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
6: चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भावविभोर नादलहरींचा सूर केवड।

रंध्रा रंध्रात सांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्ज वर।

विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी नागपूर केंद्र।

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम
1: तू अशी जवळी।
0: हॅलो मनभावन
3: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
0: हे हाय प्रतीक्षा।
3: हाय।
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
3: अरे समीर मला
4: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा। भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार। फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती। यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल। याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल। पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते। रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत। आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते। विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले।
5: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकॉनॉमिक वे सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं। अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता। सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है।
4: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली। ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले। ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे। ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे। इंडियन ऑइलनं गेल्या आठवड्याभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या। हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या। या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे। वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे। या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली। मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी

हजचा रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4

तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन एआयआर बरोबरच डीटीएच उपग्रह वाहिनीवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात शहीद उधम सिंह यांच्यावर असलेला पोवाडा शेख जानूचंद्र आणि मंडळी यांनी सादर केलेला.

श्रोते हो, आत्ताच आपण शहीद उधम सिंह यांच्यावर रचलेला आणि सादर केलेला शेख चानूचंद्र मंडळी यांनी सादर केलेला हा पोवाडा ऐकलात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात सुरुवातीला सीमा चंद्रगुप्त यांच्या स्वरात पी टी पाटणकर यांची ही रचना, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरात. राम उगावकर यांची रचना आहे आणि संगीत भुवानंद बोगम यांचं.

दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 वाजता न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता आणि मनी टॉक, तसंच 9:45 वाजून मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत.